0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण याचा अर्थ पण आपण समजावून सांगावा।

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री. चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांदेव यांच्या सहवासातून चांदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सार विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले सेरोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना मेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरू समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवलेसे रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया, पाहेसे बुनी बुनी सुख मन तारसे बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

0: तू की काय कसं ढोलकं फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हाण ठा गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा
2: काय रे होना
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या.
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय.
1: पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिल्या. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या

0: percaya. Lain kita.
1: नमस्कार प्रेक्षकों, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आरजे तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य
2: 90 FM.
1: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग. थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे, त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. फ्रॉम मार्च 2017 टिल प्रेझेंट शी इज वर्किंग एज अँड मॅनेजिंग एंड टू एंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन्स फॉर अ प्रॉपर्टी पोर्टफोलिओ, मेंटेनिंग अँड अपडेट प्रॉपर्टी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टू एन्श्युअर ऍक्युरेट रेकॉर्ड्स, ओव्हरसी बुक किपिंग फंक्शन्स इन्क्लुडिंग

0: कसे होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं, तेव्हा बाहेर जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो, तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागले कुठे नक्की जाता येईल.
0: ओके. पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा बाप म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये, आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत, असं असतं जनरली. व एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात. म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार जुना काळ नाहीये, पण तरी सुद्धा एक 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्यात, असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?

0: त्याच कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे किंवा फिजिक्स आवडतो होतो दहावी बारावीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
1: ओके,
0: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
1: टच राहील,
0: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
1: आता आपण रचनामध्ये मग अशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
0: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
1: डिग्री घेतली
0: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स मधून केलं.
1: अच्छा.
0: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
1: बरं.
0: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट having very technical and very rigid it was because the focus on architecture was very structured. जेव्हा मी बाहेर गावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: जाऊ शकलो त्याच्यात. हा मला खूप तफावत जाणवली.
1: अच्छा,
0: तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करायला. तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुपमध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे. जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड अँड इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, तरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्कृष्टपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सलाह पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते. असं काही नाही, तुम्ही भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी लँग्वेज, मराठी,
0: लोकल लँग्वेज

0: सांगत आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं ते जर तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण आपल्याला
1: हे मार्गांसाठी
0: करायचं, पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय तुम्ही आत्ताच्या आता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. ती मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या वर्गाचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार
1: नाही,
0: पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं फोर्थची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्यातील कवितेमध्ये कवी

0: थोडस रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलाचं म्हणून कलेचं क्षेत्र आहे. जरी त्याला इंजिनिअरिंग टच बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे पुण्यात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे काही चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इटसेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडेप्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: तर अगदी मोहन जोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये आर्किटेक्चर प्ले

0: 就是那种感觉。
1: 我跟他们那代也都跟他们那代也
0: 对，
1: 你看到看到每天都看到这种感觉。
0: 嗯，
1: 我是给大家讲这个 building structure，
0: 嗯嗯，
1: 它是 historic importance， 这个也是一个历史的。
0: एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आशा.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यू ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्डबद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट ओके ब्रिटनसाठी, अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागतात. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस

0: ज्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात, जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडंसं कळलं पाहिजे. हे
1: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड यू आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: वेन यू आर रॉ, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू इज ऑलरेडी बीइंग देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथे, तुमचं कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी या

0: करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट आहे तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अस अँड वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प.
1: अच्छा
0: तर आम्हाला असं काहीच कधीही संकोच नसतो त्यांनाही वाटत नाही हा संकोच तसं आता आम्ही ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असणार यु नो यू कॅन इंस्टाग्राम
1: फेसबुक
0: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट फ्रॉम व्हॉट्सअप सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स म्हणतात
1: एज्युकेशनल
0: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
1: ओके
0: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबॉर्ड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल तिथे वेदर आपल्यासारखंच असतं मुंबईसारखं
1: अजिबात

0: Ajay, is there any examination for this to get passed out and get admission?
1: आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना त्याच्यानुसार ते तुम्हाला
0: सजेस्ट करतात
1: आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जीमध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटीमध्ये आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्ष त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असला जर तुम्ही अकरावीच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं देखील तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला जर आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला जातो

त्याचा प्रश्न येतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतो त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असं तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं नसतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमच्या पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर करिक्युलम यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इधर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट अँड वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ड ऑन युअर डिग्री यू कॅन सिक्युअर वर्क ऑफर्स अँड देन युअर एम्प्लॉयर कॅन स्पॉन्सर यू टू स्टे इन द कंट्री अँड देन यू कॅन गेट द ऍक्च्युअल वर्क. हे जनरली अशी प्रोसेस आहे.

0: व्हिजावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहेत आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट यायला लागली आहेत. त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत, दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स अँड देन इट विल.
1: बट डू दे प्रिफर इंडियन्स, दे गिव्ह प्रायोरिटी टू इंडियन्स ऑर हाउ इज इट?
0: दे गिव्ह फ्यू प्रायोरिटीज टू इंडियन्स, कारण की आपली हिस्ट्री असल्यामुळे पण, आणि जनरली आपला आपण खूप तसे
1: गुड पीपल,
0: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो,

0: आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही पीएचडी करू शकता, राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन किंवा कोणी काय केलं आहे
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप मिळतात तर तशा फेलोशिप अब्रॉडला मिळतात का?
0: येस, ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलते करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर या. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर आय एम जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात आणि बाहेर जाऊन

पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड इज वेल, तर त्याच्या दृष्टीने तंत्र आहेच. पण ऑफकोर्स हे

0: ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेरगावी जाणार आहे का वगैरे. आता एक मला प्रश्न येईलच, पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड. सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड. जरी त्यांनी मान्य केल्या नाही केल्या, इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अ इंडियन.

0: कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला
1: विचार पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात ते असतं
0: इनसेक्युरिटी फिलिंग
1: फिलिंग येते पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड
0: अच्छा
1: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअरसेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचिव्हिंग तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
0: इंटरेस्टेड अपग्रेडिंग आर स्टँडर्ड्स
1: अपग्रेडिंग आर तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही
0: सम पीपल मे
1: बी दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं, मी आर्किटेक्चर सोडून ते करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय हॅव स्टडीड आर्किटेक्चर, आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके,
1: सो स्किल्स लाईक यु नो हॅव्हिंग गुड अटेन्शन टू डिटेल किंवा बिंग इंटरेस्टेड इन द स्मॉल लिटल थिंग्स दॅट हॅपन, किंवा द क्रिएटिव्ह साईड ऑफ मी, किंवा द साईड ऑफ मी वेअर आय वॉन्ट टू लर्न रेग्युलेशन्स, त्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत दे वर दे आर ट्रान्सफरेबल ऑल अक्रॉस. सो आय गॉट एन अपॉर्च्युनिटी वेअर आय वॉज इंटरेस्टेड इन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईड ऑफ द डिटेलिंग साईड ऑफ थिंग्स आणि देर केम एन अपॉर्च्युनिटी अँड आय फेल्ट आय कुड वाय नॉट ट्राय दिस. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडंसं मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ड इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस किंवा बजेटिंग,
0: त्या
1: सगळ्याशी मी अजूनही
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू
0: हॅव.

0: सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्रोजेक्ट आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक आठ सात आठ वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल
1: ओके
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह एज
0: आर्किटेक्चर इट इज नॉट एज क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व असते तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस
1: डिझायनिंग थिंग्स
0: बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स सो दे मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज नाव आय एम इन अ वे आय फील मोर रिलॅक्स्ड इन व्हॉट आय एम डूइंग

0: जलांच्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत राहायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू एआय अँड दे इफ एनीथिंग टू युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाइकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ऑर एस्केप इट, इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच longer than we all can imagine. So AI is definitely,
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking do not believe that AI definitely replace nahi karu shakna re architect, because end of the day the human brain is much more important than this AI thing.

युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस म्हणजे आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती तिथे काय काय सामान लागेल स्वतःच जेवण बनवायचं होतं मग थोडस कुकरी आयटम्स होते म्हणजे सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंगमध्ये दाखवले जातात गोष्टी की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्ट मिनिस्टर असेल बिग बेन असेल किंवा ते कॅमलनचे एरियाज असतील किंवा तुमचं ट्रॅफलगर स्क्वेअर असेल हे सगळे एवढे प्रसिद्ध एरियाज आहेत की

0: तुम्हाला मिळत नाही.
1: अच्छा,
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणारा आहे ना.
0: आणि मी स्वतः व्हेजिटेरियन, त्यामुळे तिथे आम्हाला तर
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे, तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी खर्च जेवण खर्च जेवण असतं, ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलां

0: होत इथे येऊन झालंय का कधी
1: होतं? नक्कीच होत, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि ते माणसं जोडतात आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्मरण
0: करतात.
1: तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहे म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या
0: ओळखी होतात
1: आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले. तर ते एवढं मला अप्रूप आहे म्हणजे आपले जे देशमुख साहेब
0: सीएम
1: त्यांना मी
0: विलासराव देशमुख
1: त्यांना तिथे बाबांमुळे भेटले आहे.

0: बुकिंग करून ठेवत आहे.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य 90.7 FM ओनली. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

Ah.

हाय हॅलो नमस्कार, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर श्रोते हो, आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये सुरुवात करूयात. आणि आज आहे 13 जून. तर 13 जून रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या यावरती एक नजर टाकूयात. तर आज आहे जागतिक सॉफ्टबॉल दिवस, म्हणजेच वर्ल्ड सॉफ्ट बॉल डे. त्याचबरोबर आज होता आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस सुद्धा आहे. आजच्याच दिवशी 1881 USS जिनेट आर्किड समुद्रात नष्ट झाले. 1886 कॅनडातील व्हॅन्कुव्हर शहर आगीत नष्ट झाले. 1934 अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलोनी व्हॅनिसमध्ये भेटले. 1956 पहिली युरोपियन चॅम्पियन कप फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली. 1978 इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली. 1983 पायोनियर 10 अंतराळयान हे सौरमंडळ बाहेर जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू बनले. 1997 दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमाला लागलेल्या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी झाले. 2000 ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदने माद्रिद स्पेन येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध 12 सामने जे आहेत ते जिंकले. तर आजच्याच दिवशी जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म 1822 झाला. प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ आणि वैज्ञानिक गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1831 झाला. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर सावरकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1879 झाला. इंग्लंडचे क्रिकेटपटू यांचा जन्म श्री दुलीप सिंगजी यांचा जन्म जो होता तो 1905 झाला. यांच्या स्मरणात भारतात दुलीप ट्रॉफी सुद्धा खेळली जाते. यांचा जन्म EMS नुमरदिबाद जे केरळचे पहिले मुख्यमंत्री होते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1909 झाला. गीतकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1923 झाला. द इंडिपेंडेंटचे सहसंस्थापक आंद्रेस विटॅम स्मिथ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1937 झाला. भारतीय राजकारणी पियुष गोयल यांचा जन्म आजच्याच दिवशी 1964 झाला. भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म आजच्याच दिवशी 1965 झाला. भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ दिवाण बहादूर सर गोपाटी यांचं निधनही आजच्याच दिवशी 1950 झालं. भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1967 झालं. विनोदी लेखक नाटककार कवी पत्रकार शिक्षणशास्त्रज्ञ टीकाकार प्रभावी वक्ते राजकारणी केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचं निधन आजच्याच दिवशी 1969 झालं. प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक पंडित प्राणनाथ यांचं निधन आजच्याच दिवशी 1996 झालं. भारतीय कामगार नेते राजकारणी तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता जे चितरंजन यांचं निधन आजच्याच दिवशी 2008 झालं. मेहंदी हसन पाकिस्तानी गझल गायक यांचं निधन आजच्याच दिवशी 2012 झाले. डेव्हिड ड्युइश जे ड्युइश इंक कंपनीचे संस्थापक आहेत यांचंही निधन आजच्याच दिवशी 2013 झालं. तर आज आहे आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस. अल्बिनिझममुळे केस, त्वचा, डोळ्यांमध्ये पिगमेंटेशन कमी होते, ज्यामुळे सूर्य आणि तेजस्वी प्रकाशाची असुरक्षितता येते. परिणामी अल्बिनिझम असलेल्या जवळजवळ सर्व लोक जे आहेत ते दृष्टीदोष आहेत किंवा त्वचेचा कर्करोग होण्याचा त्यांना धोका असतो. अल्बिनिझमच्या केंद्रस्थानी असलेल्या मेलेनिनच्या अनुपस्थितीवर कोणताही इलाज नाही. तर याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो. तर आज आहे जागतिक सॉफ्टबॉल दिवस सुद्धा. दरवर्षी हा दिवस 13 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस केवळ सॉफ्टबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर तो चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. तर श्रोते हो, आज आहे सॅटरडे आणि तुम्ही छान वीकेंड एन्जॉय करण्याच्या तयारीत असाल, मूडमध्ये असाल, तर येस, तुमचा वीकेंड थोडा हॅपनिंग आणि हॅपी करायला मी आरजे कोमल सज्ज झालेली आहे. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि बाहेरचं वातावरण बघता हा पाऊस कधी येणार असाच प्रश्न मांडलाय. म्हणजे कुठेही जा पावसाचे चिन्ह दिसत नाहीये, पाऊस येत नाहीये, त्यामुळे सगळेजण जे आहेत ते पावसाची प्रतीक्षा बघतायत. कधी येईल, आज येईल, उद्या येईल, दररोज उठल्यानंतर असं वाटतं की आज तरी वातावरण जरा थंड होईल. वातावरणामध्ये जे गरमी गरमीचं प्रमाण जे आहे ते इतकं वाढलंय, ऊन इतकं कडक लागतंय. जून महिना अगदी मिड जूनला आपण आलो तरीही पावसाची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यामुळे आता फक्त खरंच लहान मुलांचं, आपण लहानपणीचं गाणं म्हणायचो, एरे पावसा, खरंच असं बोलल्यानंतर तरी तो येईल का, आता हा मोठा प्रश्न पडलाय. पण काय हरकत आहे, आपण सुद्धा ते गाणं पुन्हा एकदा म्हणून बघूयात. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आज सॅटर्डे आहे आणि अर्थात वीकेंड एन्जॉय करायला तुम्ही सगळेजण रेडी झालेला असाल. पण येस, तुमचा वीकेंड अजून हॅपनिंग करायला, हॅपी करायला मी आरजे कोमल आपला सेगमेंट घेऊन आलेली आहे, ज्याचं नाव आहे मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि या सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी आपल्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल आज काही तुम्हाला हेल्दी टिप्स सांगणार आहे. मानेवर सुरकुत्या, त्वचाही ओघळली असेल तुमची, तर रोज 5 मिनिटं अशा 4 घरगुती उपाय तुम्ही कोणते करू शकता जेणे आपली स्किन जी आहे ती लूज झाली असेल किंवा त्याच्यावरती सुरकुत्या आल्या असेल तर ते तसं दिसणार नाही. वय वाढू लागलं की त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर किंवा मानेवर दिसू लागतो. अनेक महिला चेहऱ्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी महागड्या क्रीम्स, फेशियल किंवा सिरमचा वापर करतात. या सगळ्यात आपण मानेच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. चेहऱ्यावर चमक असूनही मानेवरील सुरकुत्या, सैल पडलेली त्वचा किंवा डबल चिन यामुळे आपलं वय जे आहे ते जास्त दिसू लागतं. आजकाल तर सतत मोबाईल, लॅपटॉप स्क्रीनकडे मान खाली घालून पाहण्याच्या सवयीमुळे 20-50 तरुण मुलींच्या मानेवरही अकाली रेषा आणि सुरकुत्या ज्या आहेत त्या पडू लागल्यात. मानेची त्वचा चेहऱ्याच्या तुलनेत खूप पातळ असते त्यामुळे तिथे कोलेजनचे प्रमाण जे आहे ते कमी झाले की त्वचा लगेच लटकू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण बोटॉक्स करतात, पण मानेचे स्नायू घट्ट करण्यासाठी फक्त रोज 5 मिनिटं वेळ काढून जर सोपे व्यायाम केले तर रक्ताभिसरण सुधारून मानेचे स्नायू जे आहेत ते टोन होतात. तर 5 घरगुती एक्सरसाइज काय? तर पहिलं नाव आहे किस द स्काय. या योगासनासाठी आरामशीर बसायचंय किंवा उभं राहायचंय. आपली मान हळूच वरच्या दिशेने उचलायची आणि वर पाहायचंय. या स्थितीत ओठांचा चंबू करायचा आहे. या स्थितीत 5 ते 10 सेकंद राहायचे आणि किमान 5 वेळा हे करायचंय. यामुळे जबड्याच्या आणि मानेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो त्यामुळे त्वचा जी आहे ती अधिक घट्ट होते. द जारीफ स्ट्रेच, यासाठी आपल्याला समोर पाहायचे आहे. त्या बोटे मानेच्या खालच्या हाडांवर ठेवायचे आहेत आणि त्वचा इतकी खाली ओढायची. आता हळूहळू मान मागे झुकवत जायची आणि खालचा जबडा पुढच्या बाजूला ढकलायचा आहे. यामुळे मानेच्या स्नायूंवरती ताण येतो ज्यामुळे सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी होऊ लागतात. चेन लिफ्ट अँड होल्ड, या व्यायामामुळे मानेच्या बाजूचे स्नायू जे आहेत ते मजबूत होतात. त्यासाठी मान सरळ ठेवून डाव्या बाजूला वळवायचे आहे. तोंड उघडून बंद करायचंय. काहीतरी चावत आहे हीच कृती मान उजव्या बाजूला वळवून करायची आहे. यामुळे लूज पडलेली त्वचा जी आहे ती टाईट होते आणि सुंदर जॉलाईन सुद्धा मिळतात. या

एकदा मान गोलगोल फिरवणे, डोळे बंद करून आपली मान हळूवार पद्धतीने घड्याळाच्या दिशेने फिरवायचे, असं उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरवायचे. यामुळे मानेतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेला अत्यावश्यक पोषण मिळते आणि कोलेजनची पातळी कमी होऊन त्वचा जी आहे ती चमकदार आणि तरुण बनते. तर श्रोते हो, तुम्हाला जर हा त्रास असेल किंवा तुम्ही सुद्धा तुमचं वय कमी आहे पण डबल चिन आली आहे किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, मानेवरती सुरकुत्या दिसू लागल्या, तर तुम्ही हे व्यायाम घरच्या घरी नक्की करू शकता. स्ट्रेचिंगचे व्यायाम जे आहेत ते सुद्धा मानेसाठी केले जातात. तुम्ही लेफ्ट साईडला राईट साईडला थोडंसं बेंड करून थोडंसं पुश करून फ्रंट बॅक जे आहेत वर्कआउट एक्सरसाइज जे आहेत ते छोटे छोटे ते तुम्ही करू शकता. तर डेफिनेटली हा ज्या काही छोट्या छोट्या हेल्दी टिप्स सांगते त्या तुम्हाला नक्कीच आवडत असतील. आणि याच नोटवरती आता तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की किती छान हेल्दी टिप्स सांगते आणि तुम्हालाही असं वाटत असेल तू शोमिला. सो येस, जोक्स अपार्ट गाईज, पण येस आता पुढे वळूयात. आणि आता या पुढच्या गाण्या जे आहे ते मला खूप आवडीचं आहे, कारण खूप गोड पिक्चर आहे हा. आणि या गोड चित्रपटामध्ये सलमान खान जो आहे त्याचं एक वेगळं रूप बघायला मिळालंय. तर ऐका, तुम्ही ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी आज सॅटर्डे आहे, वीकेंड आहे आणि आज तुमच्याकडे जर सुट्टी असेल, वेळ असेल तर तुमच्या स्किनसाठी मी काही हेल्दी एक फेस मास्क आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर जेणेकरून त्या फेस मास्कने तुमच्यावरचा ड्रायनेस आणि तेलकटपणा जो आहे तो कमी होईल. तर काय आहे तो फेस मास्क? तर मसूर डाळीचा हा फेस पॅक आहे जो त्वचेला लावल्यानंतर त्याचा फायदा काय होतो ते आपण आज पाहणार आहोत. उन्हामुळे आपल्या त्वचेवरती सगळ्यात जास्त परिणाम होतो. त्वचा काळी पडणे, टॅनिंग, पिंपल, त्वचा अधिक कोरडी, निस्तेज होणे किंवा ओपन पोअर्स समस्या होते. या ऋतूंमध्ये कधी त्वचा अति तेलकट होते तर कधी इतकी कोरडी पडते की चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो पूर्णपणे गायब होतो. वाढत्या वयासोबत येणारे डाग, टॅनिंग किंवा ओपन पोर्स यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. या समस्यांवर उपाय म्हणून आपण महागड्या पार्लर्समध्ये जाऊन डी टॅन किंवा फेशियल करतो. यासाठी वापरले जाणारे क्रीम्स तात्पुरता फायदा देतात पण नंतर त्वचेचं नुकसान होतं. अशावेळी स्वयंपाकघरात असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून फेशियल केल्यास आपली त्वचा जी आहे ती उजळण्यास मदत होईल. आता आपल्या जेवणामध्ये खाल्ली जाणारी मसूर डाळ, तर ही मसूर डाळ सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी, आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बऱ्याच जणांना मसूर डाळ खायला आवडतही नसेल पण खायला जरी आवडत नसेल तरी आपण तिचा फेस पॅक मात्र नक्की बनवू शकतो. यामुळे काळवंडलेली त्वचा जी आहे ती उजळण्यास मदत होईल. हा मास्क फक्त 7 दिवस चेहऱ्याला लावल्याने ड्रायनेस आणि तेलकटपणा दूर होईल पण त्वचा काचेसारखी सुद्धा चमकेल. तर हा उपाय कसा करायचा? सगळ्यात आधी एका कढईत 2 चमचे लाल मसूर डाळ घ्या. त्यात थोडे शुद्ध देशी तूप घालून डाळ मंद आचेवर हलकी सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्या. डाळ जास्त जाळू नका, फक्त तिचा रंग बदलायला हवा. डाळ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा. ही भाजलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. गरम डाळ त्वचेवर किंवा मिक्सरमध्ये लगेच फिरवू नका. आता थंड झालेल्या डाळीमध्ये थोडे कच्चे दूध मिक्स करा. कच्च्या दुधात लॅक्टिक ऍसिड असते जे आपल्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास किंवा त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दूध आणि डाळ मिक्सरमध्ये एकत्र करून एक अगदी बारीक वाटून घ्या. मऊ आणि बारीक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चेहऱ्याला लावण्यापूर्वी आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि गळ्यावर व्यवस्थित राहावा. 15 मिनिटांनी हा पॅक चेहऱ्यावर तसाच राहू देत. 15 मिनिटांनंतर हातावर थोडे पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा आणि चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपण हा उपाय सलग 7 दिवस केल्यास त्वचा ग्लो होण्यास मदत होईल. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स चे वळ कमी होऊन ओपन पोर्सची समस्या दूर होईल आणि रंगही उजळेल. तर मला असं वाटतंय आज वीकेंड आहे, आज घरी छान वेळही असेल तुमच्याकडे, तर डेफिनेटली प्लीज ट्राय इट आउट. आणि येस, आता वेळ झालेली आहे पुढचं गाणं ऐकण्याची. खरं तर मला माझे ऑडियन्स पाहिल्यानंतर असं वाटतं की किंवा माझा ऑडियन्स जो आहे तो खरंच कमालीचा आहे आणि त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की कोई तुमचा नाही. चला तर मग, तुम्हाला गाण्याचा अंदाज आलाच असेल. पुढे वळण्यापूर्वी एक छानसं सुंदर गाणं ऐकूयात आणि भेटूयात लगेचच या सुंदरशा गाण्यानंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता पुढे वळणार आहोत आणि आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये प्रतीक सोमवंशी यांची काळरात्र ही कविता जी आहे ती आपण इथे ऐकणार आहोत. श्रोते हो, तुमच्यासारख्या काही कविता असतील, आर्टिकल्स असतील आणि तुम्हाला जर ते आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. बरं, या व्यतिरिक्त तुमच्या जर काही फरमाईश असतील तर त्याही तुम्ही आम्हाला पाठवू शकता. यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विणी यांना ऐकणार आहात. आचार्य 90 FM वरती आपले खूप सुंदर आणि वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. त्या सगळ्याच कार्यक्रमांना तुम्ही खूप छान भरभरून प्रेम देताय, प्रतिसाद देताय. असंच प्रेम आणि प्रतिसाद सगळ्या कार्यक्रमांना देत चला आणि वळूयात आता आपल्या कवितेकडे. काळरात्र. दररोज अंगवळणी असले तरी एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते. मग चुक

पसरलेला भावनांचा कुबटवास, विश्वासाच्या उडालेल्या चिंदड्या चिकटून राहतात प्लास्टिक सारख्या बाभळीला. हे सुंदर लिहिलं आहे ना, म्हणजे एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये, त्यांनी एका घटनेचं वर्णन या कवितेत केलंय. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडते, ती घटना इतकी हेलावून टाकणारी असते. म्हणजे आता मी खरं तर सगळ्याच गोष्टी लाईव्हवरती नाही शेअर करू शकत, पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं अगदी पटकन, म्हणजे न ठरवता, माहीत नसतानाही काही गोष्टी अशा घडत असतात ज्यामुळे आपण स्वतः खूप डिमोटिवेट होतो आणि असं वाटतं आता सगळं संपलंय. सोबत राहिल्यात त्या फक्त आठवणी, पण येस, काही हरकत नाहीये, ही वेळ निघून जाईल असं म्हणून आपण पुढे चालत राहायचं. आणि यानंतर एक खूप सुंदरसं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी, अभिजित सावंत यांचं मोहब्बते लुटाऊंगा. म्हणजे मला आठवतं की मी खूप लहान होते त्यावेळेला जेव्हा हे गाणं सगळ्यात पहिल्यांदा लॉन्च झालं होतं किंवा सगळ्यात पहिल्यांदा मार्केटमध्ये आलं होतं. आणि जेव्हा जेव्हा अभिजित सावंत यांचं हे गाणं मी ऐकलं ना, म्हणजे मी ह्या गाण्याची खूप डायहार्ड फॅन आहे आणि कदाचित हे गाणं तुम्हालाही तितकंच आवडत असेल. या गाण्याची एक वेगळीच क्रेज होती, म्हणजे लोक अगदी वेडी आहेत या गाण्यासाठी. तर चला तर मग अभिजित सावंत यांच्याच आवाजातलं मोहब्बते लुटाऊंगा हे गाण्याचा इथे आस्वाद घेऊयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, भेटूयात या छोट्याशा गाण्याच्या ब्रेक नंतर. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरचे कोमल. आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी खरं तर आता आपण आपल्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, पण तत्पूर्वी जाता जाता आरचे कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. मॉर्निंग मोटिवेशनमध्ये आपण काही थोडंसं मी तुम्हाला एक खूप गोड मेसेज इथे देणार आहे, पण तत्पूर्वी तुमची रजा घेण्यापूर्वी तुमच्या जर काही फरमाईश असेल तर तुम्ही ते आम्हाला लिहून पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती पुढे वळताना मी अजून तुम्हाला सांगू इच्छिते की यानंतर तुम्ही आरजे तेजस्विणी यांना रंगीलारे सेगमेंटमध्ये ऐकणार आहात, त्याचबरोबर आरजे सीमा यांचा स्वाद का जायका हा सेगमेंट आपल्याकडे नवीन सुरू आहे, आरजे ज्योती यांचा भ्रमंती हा सेगमेंट सुरू आहे. तर अगदीच रोमांचक आणि खूप सुंदर अशा गोष्टी कहाणी ऐकण्यासाठी कहाणी ओका गुल्लक हा आरजे शब्बीर यांचा शो आपल्याकडे सध्या सुरू आहे. या व्यतिरिक्त अजून खूप छान सुंदर कार्यक्रम जे आहे ते आचार्य 90 FM माध्यमातून आम्ही घेऊन येतोय. लवकरच तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज असणार आहे आणि खूप छान शो जो आहे तो लगेच लॉन्च करणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये. तो शो काय आहे, कसा आहे, याचे अपडेट्स तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम पेजवरती नक्की मिळतील. तर त्यासाठी आमचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळ्या सोशल साईट ज्या आहेत त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रिसेंट अपडेट्ससाठी स्टे ट्यून. सो जाता जाता आरजे कोमल तुम्हाला हेच सांगते आजच्या मॉर्निंग मोटिवेशनमध्ये. तर तुम्हाला हे सांगायचंय, आयुष्य हे पावसासारखं आहे, कधी सुखाचे थेंब तर कधी दुःखाचे शिंतोडे. फक्त छत्रीसारखा आत्मविश्वास सोबत असला की सगळं झेलता येतं. आता प्रत्येक वेळेलाच आयुष्यामध्ये सुख येईल असं नाहीये, प्रत्येक वेळेलाच आयुष्यामध्ये सगळं काही तुमच्याच मनासारखं होईल असं नाहीये. कधी कधी तुम्ही हारणार आहात, कधी कधी तुम्हाला लो फील होणार आहे, कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडणार आहेत. तर अशा वेळेला हार न मानता जिथे पडलाय तिथून उठून उभे राहा आणि पुढे चालायला शिका. बस नक्कीच विजय तुमचा होईल आणि पुन्हा एकदा कुठेतरी तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली ती गोष्ट, काही हरवलेले क्षण हे पुन्हा तुम्हाला छान गोळा करता येतील. सो येस, हार म्हणू नका इतकंच सांगेन. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता माझं फेवरेट गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. कौन सी

आज रंगीला रई मध्ये आपण जाणून घेणार आहोत, अर्थात आज कोणाचा जन्मदिवस आहे, आज 13 जून भेंडी बाजार घराण्याचे गायक पंडित त्र्यंबकराव जानंतकर यांचा जन्मदिवस आहे. त्याचा जन्म 13 जून 1921 ला झाला होता. माझ्या 8 वर्षी त्र्यंबकराव जानंतकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पंडित विनायकराव पुणे पुणे त्यापुढील 12 वर्ष त्यांनी करवत

hecho de punta para generar el...

आंबेडकर यांचं खरं नाव गजानन राजू सरोदे असं होतं. लोक प्रेमाने त्यांना दादोबा म्हणायचे. तसंच महाराष्ट्राचे पॉल मुनी असा सार्थ गौरव त्यांचा खुला जात असे. त्यांनी गाढवाचं लग्न हे गगनाट्य मराठी रंगभूमीवर आहे. या गगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. दादो इंदुरीकर यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं. दादोबा खरं म्हणजे शिक्षितच व्हायचे, पण शिक्षणासाठी हाती प्रेम मिळवण्याची त्यांनी गळ्यात ठोकी अडतो. दादोबा राहू इंदुरीकरांच्या तमाशात सहभागी झाले. ते उत्तम ढोलकी वाजवायचे. दादोबा रूढ अर्थाने ढोलकी वाजत नव्हते, ते होते उत्तम सोनभरे. तो काय तमाशाचा सुरळा काय समजला जातो. पठ्ठे बापूराव भाऊ पक्कळ राहू इंदुरीकर दशरथ मुळगावकर मधवेकर शिवा संभा कोल्हापूरकर उभा सांगोरीकर अर्जुनराव वाघोरीकर हरिभाऊ साळी धर्मू साळी शिरोडीकर रामराव वर्धनकड असे अनेक मान्यवर तमाशा करामध्ये सुवर्णकाराचे नेतृत्व करत होते. आपले वडील आजोबा तसेच मुकुंदा लहरी यांच्याकडून दादोबांनी तमाशाचे शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर स्वतःचा फड काढला, पण त्यांचा तंबू जळाला व दादोबा कर्जबाजारी झाले. 20 वर्ष स्वतःचा तमाशा फड चालवल्यानंतर दादोबांनी जसराज थिएटर या मधुकर निराळे यांच्या नाट्यसंस्थेत काम करण्यास सुरुवात केली. शंकर घाडकर यांच्यासोबत

सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिंडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागाहून, दुसरा म्हणाला.
इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा उडवारी याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फलिती बघायला. असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला. आई म्हणाली, श्याम अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो. असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हा मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आज डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदा चिमडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या
म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चिपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो, इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत, विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस, ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन. आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना, ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगी. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ, आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे, रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या कोठ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठी नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले. मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काढती असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात, अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून नेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई, मी विचारले, तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस रे? मी प्रेमाने पदर धरून विचारली. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे, तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार, जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते कसले भजन, आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणेल, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले, मुद्दा म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा अर्धा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूसा तू हे नाही होगल का करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागे गावाच्या कुटाळक्या करीत बसतात, आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बळवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे
आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंडा वाद सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजाराम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपती पुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी

64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुण्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढी सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख. आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो. नमस्कार सर. सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत. राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते. व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमी चे संचालक आहेत. त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते. वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई प्री IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करता आहेत. भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं. शिक्षणरत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे. स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे. नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना. समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे. विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत. TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे. G24 वरती मुलाखत झालेली आहे. जय महाराष्ट्र वरती मुलाखत झालेली आहे. सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं. वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 आवर्स अभ्यासिका रिडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करता आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते. महान समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सर करत आहेत. 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे. ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे. असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: सर. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माबाबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा.
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात. जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात, बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आता त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत.
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बरं, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेले आहेत. मीन्स व्हॉट एव्हर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट. एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन. जे संविधानात आहे ते सरकारी आहे. ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी सरकारी आयोग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युपीएससीचं जर विचार केलं, फरक विचारला तर आपण, तर युपीएससी थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात, तर ते मोस्टली सुपर क्लास वर, ज्यात आपण बोलतो ऐकतो की आयएएस ऑफिसर, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आयपीएस आहे, आयआरएस आहे, आयएफएस आहे, बरोबर, असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या युपीएससी अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात. आणि एमपीएससी अंतर्गत कसं, तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर, असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते. त्याचबरोबर एमपीएससी काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, एमपीएससी क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते, आणि युपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आयएएस आयपीएस.
0: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्थ असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
1: बरं, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला शैक्षणिक अर्हतेचा, तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो. म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकावं बघितलं, तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर, ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो, परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे. विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
0: अच्छा, सर, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी, मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
1: बर, एमपीएससी किंवा युपीएससी बघा, या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्व परीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम, ती सब्जेक्टिव्ह, दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो, आणि मेन एक्झाम मध्ये तो किती, जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो. म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही, नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो, आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
0: अच्छा, व सर, पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
1: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं, यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
0: अच्छा,
1: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे, तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे, तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं, मटेरियल आहे तुमच्याकडे भरपूर पुस्तक आहे, सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले, त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात, एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे, तरी पण पास होणार नाही. का? कारण त्या मटेरियलचा वापर कसं करायचं ते माहीत नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहीत नाही, तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे.
0: बरोबर,
1: तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही, म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय, इंडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारले की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
2: बरोबर.
1: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय, त्या बुकच्या दोन गोष्टी आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीईआरटी असतील. एनसीईआरटी आता एनसीईआरटी मोस्टली यूपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे, कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत. आणि परीक्षा कोण येतो, शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे, ऑथेंटिकच त्याचंच मटेरियल घेईल ना.
2: त्याचं
1: काय, पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांच्या 10 फॅक्ट्स बदलू शकतात, पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
2: अच्छा.
1: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असा आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स, क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादा एकच रेफरन्स वाचलं पाहिजे, नाहीतर काय 12 पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते 10 वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय, बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या. बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो, 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना, स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाहीयेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफ मध्ये जे हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेद आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय, ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं. मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग ह्या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो. तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून, मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय, रेफरन्स मध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते रशिया युक्रेन, मग ती न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत, तर समजा तिथली ओल्गा नदी आहे बरोबर, ओल्गा आहे, ओब आहे, एनएससी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या 4-5 नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, ओल्गा, या 4 नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मधल्या नद्या तिथं टिक करा, आणि ह्याच नद्या आपण रिव्हाइज करून जायला पाहिजे, कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोलात इथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
2: अच्छा.
1: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.
2: सॉरी सॉरी सॉरी सर. याच्यात मग आपण
1: बोलायचं, मला काय बोलायचं आहे की गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये यूपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का, कारण हे जे मी बोलतोय ना हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे, आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा. या सगळे जे काही विषय आहेत मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे ते मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स त्याला मी डेड मटेरियल बोलतो. ह्या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिला प्रयत्न पास होतो. जरी तुम्ही कितीही वाचलं 10 वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
2: सर थोडक्यात ह्या एमपीएससी युपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
1: सर एमपीएससी आणि युपीएससीचा सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सीसॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहेत. त्या मुख्य परीक्षेला आता कसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा यूपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर यूपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबसचं, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं, एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का, कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1, पेपर 2, 250-250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे, त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे, त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत, पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं आहे.
2: आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा फरक आहे.
1: आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एसए नावाचा पेपर, म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एसए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधले कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी, पण त्या क्वालिफाईंग आहेत, त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275, म्हणजे किती झाले, 2025 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट इज यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी वन पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहे ना 2025 पैकी समजा 1000 येतील, 1100 येतील, 1200 मार्क येतील बरोबर किंवा 900 येतील त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा यूपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी एससी एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललं माझ्या पद्धतीने गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही. याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
2: अच्छा.
1: आम्ही त्याच्यामुळे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा, या वर्षीचं काढा, पुढच्या 10 वर्षात काढा, तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही, तिथं घटना होतं, त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होता येते.
2: सर साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे, तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
1: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाउट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईलमध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचं मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाउट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार पण तुम्हाला वेळ जाईल. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी 1 नाही 10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफमध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही.
2: नक्की नक्की.
1: मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं? तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे?
2: बरोबर.
1: लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा आपण महाभारत बघतो. आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं, म्हणजे तो लढायला तयार नाही. कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भाऊकी नाते जवळचेच आहेत. तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथे गाईड असतो सर. आज बघा तुम्ही आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच. पण त्याचबरोबर कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
2: बर बर.
1: म्हणजे विक्रमादित्य क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केलं की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं सर कोचिंग, बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठेही फराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाइज करणं. आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्या क्षेत्रात किंवा कुठले ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय तात्पुरतं, म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः पोगातच
2: सेल्फ मोटिवेशन,
1: सेल्फ मोटिवेशन
2: स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
1: सर
2: आणखीन एक मला आणखीन
1: भूमिका
2: अच्छा अच्छा
1: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
2: बरोबर.
1: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून तर आपलं काम काय ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे, टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं. मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं, फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
2: बरोबर आहे.
1: मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल, क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात, 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं घेणं, या सगळ्या गोष्टी.
2: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे सर. पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता पण थोडं वेळ जात आहे कारण काय कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे.
2: सर विविध आपण म्हटलात पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे. मग ह्या एका स्पर्धे सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का किंवा कितपत योग्य आहे ते.
1: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास 2 असेल तर तिथं 1500 असतील, क्लास 3 असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
2: बरोबर.
1: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी करावं. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे परीक्षा ज्या असतील ना त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. आणि त्याच्यात काय, यूपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं ते जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे. पण इथला हिस्ट्री यूपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केलं आपण चांगलं तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे त्याच्या कम्पेअर्ड थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतलं तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
2: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं.
1: बरं, बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात. सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, दोन तासच करतो, एक तासच करतो, पाच तासच करतो, तसं नाही. माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, मग हुशार कोण आहे? तो 7 तासवाला. 12 तासवाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे. हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
2: बरोबर बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे?

0: आपण आता बघा सर, कसं आहे हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण या अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे, तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचं शेड्यूल वेगळा असतो की एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळा आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत, तो भाग नाही. तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत, त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो, तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो. पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतो आणि तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो,
1: नक्कीच
0: तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर, यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःच विचार असला पाहिजे. म्हणजे माझं हे काय इंडायरेक्टली सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार, म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतं. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतं आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर,
1: हा, ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर, अधिकार येते. त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बघा, प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील. पण ही गोष्ट आहे, जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी, यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी, म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा, जगाचा, सगळं भूगोल पूर्ण वाचतो. त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार, राज्यघटना कळते. बरं. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर, म्हणजे प्रादेशिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडतात, त्या आपण प्रत्येक सेक्टरच्या, त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरं.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो. आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 10-20 लोकांवर होतो, तर 10-20 लोकांना शाणं बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतो 1-2 वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाही. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, अरे झाले गेले आता विसर, मूट आवर, अश्रू आवर, लक्षावरती रोक नजर, आणि एक प्रयत्न अजून कर. आज मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं, हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद.

आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्या ज्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वती

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव.

होळी, फाल्गुनोत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव, वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, उसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उदाहरण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीनं होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्रवासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच, पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक पीक पीक। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा। मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

0: रामदास माळी हा बोल. पांढरी गाडी आहे करेक्ट. नंबर बोल. चष्म्याचा नाही गाडीचा. एमएचओ एमएचओ मला शिवे देतो. एमएचओ 01123 करेक्ट. माल घेऊन टपकाव त्याला. नवे
1: नवे पंचावे.

0: रामदास माळी. हा बोल. पांढरी गाडी आहे. करेक्ट. नंबर बोल. चष्म्याचा नाही गाडीचा. एमएचओ एमएचओ मला शिवे देतो. एमएचओ 01123. करेक्ट. माल घेऊन टपकाव त्याला. नवे
1: नवे पण छावे. हा

आपण ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे. कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवनातूनच. आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पाहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं

स्वरूप आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली. पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिलंय. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा पण
1: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण शर्वरी कुलकर्णी बोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. हाय शर्वरी.
2: हाय.
1: नमस्कार. आणि मनपूर्वक तुझं स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. मी थोडी लिबर्टी घेते अगोदर करायची कारण हा शो आहे. आणि शर्वरीला तर तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये तिने यापूर्वी भूमिका केलेल्या आहेत. आणि विशेष ओळख म्हणजे संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची ती मुलगी आहे, सुकन्या आहे आणि तोच वारसा अभिनयाचा निवेदनाचा ती पुढे चालवत आहे. ते सुरुवातीला मला सुरुवातीपासूनच करायला आवडेल की आईकडनं वारसा मिळालेला आहे आणि ते फार छान भावना असेल ना की आईकडून आपल्याला वारसा मिळालाय आणि तो आपण पुढे चालवतोय. कारण जनरली असं आपण म्हणतो की मुलगे जे असतात ते वारसा म्हणतात त्याला दिवा म्हटलं जातं, उष्णता दिवा, पण तू एक दिवा पण ती आहेस असं मी म्हणेन. आणि खूप छान वारसा आणि तेवढ्याच ताकदीने सक्षमतेने तू चालवतोय त्याबद्दल तुझं अभिनंदन. तर आईकडून काय काय शिकायला मिळालं तिथूनच आपण सुरू करू. आई बाबांकडे दोघं
2: नक्की. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात त्या क्षेत्रातली माणसं असली की ते थोडस अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसं होतं. आणि असं वाटतं की बापरे असं आहे हे क्षेत्र, मग आपण नकोच जायला. म्हणजे अभिनय क्षेत्र आहे म्हणून नाही, कुठल्याही क्षेत्राबद्दल असं होऊ शकतं. आणि माझ्या घरात माझे आई बाबा म्हणजे बाबा माझे आर्ट ऍडव्हर्टायझिंग मधले आहेत, जे स्टुडंट आहेत आणि आई अभिनय क्षेत्रात होती, त्यामुळे दोन्ही क्षेत्रांबद्दल माझं असं थोडस होतं की नाही हे मला नाही करायचंय. इतकं स्ट्रिक्ट होतं की मी शाळेत असेपर्यंत रादर ज्युनियर कॉलेजपर्यंत असं एक डिक्लेअर केलेलं की मला या क्षेत्रात यायचं नाही, मला उगाच ओढू नका. आणि आईचं म्हणणं होतं की मग तू डान्स करतेस, तू गाणं शिकतेस, तर एकदा अभिनय करून बघ, एक दोन ऑडिशन्स देऊन बघ. आणि माझा स्ट्रिक्ट नकार होता. पण समहाव 12वी नंतर मला एक बॅले करायला मिळाला ज्याच्यामध्ये अभिनय होता, डान्सही होता. आणि त्या बॅले नंतर मला असं वाटलं की मला हे आवडतंय बहुतेक. आणि मग आवडतंय म्हटल्यावर ते आधी आईशी शेअर केलं आणि मग आईने मला सांगितलं की तुला आता ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुला आधी शिक्षण घ्यायला हवं, कारण इतक्या वर्षात तू ते नाही म्हणून कुठलाच अनुभव घेतला नाहीस आणि तुला आता प्रोफेशन म्हणून ह्यात यायचं असेल तर तू शिक्षण कुठे मिळतं हे आधी शोधून काढ. मग आम्ही दोघींनी मिळून हे शोधलं की पुण्यात, पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात त्याचं शिक्षण मला मिळेल. सो ललित कला केंद्रात ना मी BA इन थिएटर केलं आणि त्यानंतर माझं तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई बरोबरच पहिलं नाटक केलं, ची सौका रंगभूमी. तर आईचं स्कूलिंग असं अचानक सुरू झालेलं कधीच नसतं, म्हणजे कुठल्याच बाबतीत. ते मी जेव्हा नाही म्हणत होते या क्षेत्रात यायला तेव्हापासून माझ्यामध्ये त्या गोष्टी हळूहळू रुजत होत्या, ज्या मला नंतर कळायला लागल्या काम करायला लागल्यावर. आणि आई कायम म्हणायची की तू अभिनय कसा करतेस हे तू जाऊन प्रशिक्षण घे, कारण तो मला आला म्हणजे तुला येईलच असं नाही, जीन्स मधनं त्या गोष्टी येतीलच असं नाही. पण माझ्याकडनं तुला काही शिकायचं असेल तर अभिनयाशिवाय तू माणसांशी कशी वागणारेस या क्षेत्रात आल्यानंतर हे नक्की तू माझ्याकडनं शिक. आणि त्याप्रमाणेच झालं की असं म्हणतात बऱ्याचदा या इंडस्ट्रीमध्ये की तुला काम नाही आलं तरी चालेल हा एक वेळ, पण माणूस म्हणून वाईट वागलीस तर आम्ही तुला नाही सहन करू शकणार. असं असल्यामुळे मी आजूबाजूच्या माणसांना कसं सांभाळून, कसं थोडीशी समय सूचकता ठेवून आणि असं वागण्याने तुम्ही कामं माणसं अट्रॅक्ट करत जाता, हे मी तिच्याकडनं डेफिनेटली शिकले. त्याचबरोबर काम करताना असं बऱ्याचदा बरेच लोक म्हणायला लागले की तू किती आईसारखी दिसतेस, तुझा आवाज किती आईसारखा. आता माझा आवाज आणि तिचा आवाज ह्याच्यातला फरक आम्हाला जास्त जाणवतो कारण आम्ही तो सतत ऐकलेला आहे जवळ ना. पण बऱ्याचदा लोकांना फोनवर सुद्धा नातेवाईकांना असं वाटतं की कोण बोलतंय नक्की, अच्छा शर्वरी असं होतं. सो मला त्याचे खूप फायदेही झाले. फायदे इन द सेन्स मला कळत होतं की माझे हे असेट्स मी कसे वापरायचे आहेत या क्षेत्रात आल्यावर. आणि थोडस वय कमी असताना असं वाटायचं की सतत सगळे कम्पॅरिझन का करतात की आईसारखी दिसते आईसारखा हवं ठीक आहे तिने तिचं केलं आता मी माझं करते पण मग काम करत गेल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे तिने एक ठसा उमटवलेला आहे प्रेक्षकांच्या मनावर आणि तू तो पुसून टाकायला नाही आलीस तू तो वारसा तिने कमवलेल्या गोष्टी पुढे न्यायला आलेलीस त्यामुळे जे आहे ते ऍक्सेप्ट करून म्हणजे अमिताभ बच्चनच्या केसमध्ये त्यांच्या अभिषेक सॉरी अमिताभ बच्चनच्या केसमध्ये अभिषेक बच्चनला त्रास झालाच असेल ना
1: हा
2: सो हे कम्पॅरिझन चालूच राहतं मग नेपोटिझम आणि या गोष्टी खूप बोलल्या जातात पण त्याच्या पलीकडे पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत आणि मी अजूनही तिच्याकडनं शिकते आहे काही नवीन मिळालं की आधी तिला मी बघायला बोलवते तिला काही असेल तर बघायला पाठवते आधी त्यामुळे तिच्याकडनं शिकणं चालूच असतं माझं
1: उत्तम शिक्षक आणि एक समीक्षक अशा दोन्ही भूमिका त्या निभावतात. शर्वरी पण शाळेत असताना कधी जाणवलं नाही की आपण अभिनय करू शकतो किंवा आपण कारण तेव्हा नृत्य नाट्य स्पर्धा या होतच असतात नाही का कॉलेजमध्ये डायरेक्ट तुला जाणीव झाली त्याची.
2: मी शाळेत असताना खूप शाय होते प्रचंड शांत असायचे आणि खूप कमी बोलायचे इतकी कमी बोलायचे की आई बाबा कधीतरी फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचे की अगं काय होत आहे तुझ्या आयुष्यात आम्हाला सांग तरी अशी थोडीशी होते त्यामुळे नकळतच या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्याच्याकडे माझा कल कमी होता. डान्स आणि गाण्याकडे माझा कल होता कारण मी ते दोन्ही शिकतही होते तेव्हा पण तेव्हा सुद्धा पटकन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं आणि ह्या गोष्टी कमी होत्या. जशी मी मोठी झाले नववी दहावीत गेल्यावर माझा तो कॉन्फिडन्स आला इतका आला की मग मी शाळेसाठी कोरिओग्राफी पण कर आणि चार कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घे आणि ह्या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. पण तेव्हाही असं नव्हतं वाटत की आपण अभिनयही करून बघायला हवा कधीतरी मैत्रिणींच्या नादाने कोणीतरी शिक्षक म्हणतात म्हणून केला एक दोन नाटकांमध्ये प्रयत्न काम करण्याचा पण तेवढंच तेव्हा आणि माझ्या डोक्यात खूप पक्क होतं की मला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचंय खूप जास्त पक्क होतं मला प्राण्यांची प्रचंड आवड होती. मग मला लक्षात यायला लागलं की नाही हे सोपं नाहीये कारण नुसतंच प्राण्यांना औषध पाणी आणि झोपवणं खाऊ घालणं नसतं करायचं कधीतरी प्राण्यांना ऑपरेट पण करायला लागतं ते जमेल का मग मला हे बहुतेक नाही जमणार मग मी प्राण्यांना काही प्राण्यांसाठी काहीतरी वेगळं करेन मी पाळेन खूप प्राणी पण हे नाही करणार. मग माझं शिफ्ट झालं मग मला असं वाटायला लागलं की मी इंटेरियर डिझायनिंग करायला हवं इंटेरियर डिझायनिंग साठी वेड्यासारखा रिसर्च मग मॅगझिन्स मधनं पेपर मधनं कधी काही त्याच्या रिलेटेड आलं तर ते कात्रणं कापायची वही चिकटवायची त्याच्यावर स्वतःचा रिव्ह्यू लिहायचा जो रिव्ह्यू मी लिहिला त्याच्यानंतर कोणी नाही वाचला मी स्वतःही नाही वाचला अशी ती एक डायरी तयार केली. मग त्याच्यानंतर मी रात्र 12वी नंतर रचना संसदला ऍडमिशन सुद्धा घेतलेली इंटेरियर शिकण्यासाठी पण तोच काळ होता करेक्ट जेव्हा मी आईला सांगितलं की आई बहुतेक मला ऍक्टिंग आवडते आणि आई म्हणाली मग तू शिक मग हे नको करूस तू अभिनय शिकायला जा आणि त्यानिमित्ताने ललितला गेल्यामुळे फक्त अभिनय नाही तर थिएटर आणि अभिनयाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट मला शिकायला मिळाले.
1: ते जाणून घ्यायचं की ललित कला केंद्रामध्ये नेमकं तू काय शिकलीस आणि कारण जनरली आपण म्हणजे आपण आर्ट्स सायन्स कॉमर्स किंवा आर्किटेक्चर किंवा बरेचसे आता फील्ड आहेत करिअरच्या दृष्टीने आयटी आहे किंवा इंजिनिअरिंगला मुलं जातात डॉक्टर्स होतात पण अभिनयालाही तेवढंच महत्व आपण दिलं गेलं पाहिजे कारण पूर्वीपासून ज्याला कोणी काय येत नाही तो कलाकार होतो असं जनरली अजूनपर्यंत सुद्धा म्हणण्याचं मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरी तुला हे काहीच येत नाही ना मग तू नाटकाचा ही चुकीची समज आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ती खरं तर मोडून काढली पाहिजे आणि तू जर नवीन पिढीचा उत्तरदायित्व आपण तुझ्या खांद्यावर आहे असं म्हणूया की तर असं म्हणजे ह्या तरुण पिढीकडे आपण जर पाहतो तर त्यांनी अभिनयाला सुद्धा तेवढंच ताकदीने बघितलं पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतंय आणि तुलाही अर्थातच वाटत असेल की फक्त अभिनय आपल्याला काही येत नाही म्हणून आपण अभिनय करतो तर तसं नाहीये अभिनयाला सुद्धा अभ्यास आहे तो पण एक सिलॅबस आहे जसा तुमचं कुठल्याही डिग्रीचा किंवा डॉक्टर व्हायला आपल्याला 5.5 वर्ष द्यावी लागतात पण अभिनयाला सुद्धा तुम्ही

मला पहिल्यांदाच सांगितलं की तुला हे शिकायला हवं, तेव्हा असं काही फार डोक्यात नव्हतं की शिक्षणाचं महत्व कळावं इतपत, म्हणजे ते वयही नव्हतं. पण तरी मी ललिता कला केंद्रात गेले आणि मला 3 वर्षात लक्षात आलं की फक्त अभिनय नाही पण ह्या कला क्षेत्रातले अनेक पोझिशन, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, शिकू शकता. मी तर फक्त तिथे अभिनय करता येईल का आपल्याला हे बघायला गेले होते, पण त्यानिमित्ताने मला कळलं की मला अभिनया इतकाच किंवा अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनात रस आहे. त्याचबरोबर आम्हाला तिथे लाईट्स करायला मिळत होते, आम्हाला सेट डिझाईन करायला उभा करायला मिळत होता आणि म्युझिक करायला मिळत होतं. हे सगळं तिथे जिथे करण्याची मुभा आहे तिथे तिथे तिथे जाऊन आपण ते एक्सप्लोअर केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित शिक्षण घेणं शक्य होत नाही कुठल्याच क्षेत्रात. असं होऊ शकतं की फीजमुळे किंवा लांब वेगळ्या शहरात राहतोय, गावात राहतोय, म्हणून आम्हाला ते शिक्षण तिथपर्यंत पोहोचता येत नाही. पण अनुभव घेणं हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. म्हणजे बऱ्याचदा या क्षेत्रात आल्यानंतर लोक विचारतात की शिक्षण घेतलं म्हणजे काय, तुम्हाला सगळं आलं का? आम्ही शिक्षण न घेता आलो या क्षेत्रात. तर मला त्या माणसांबद्दल पण खूप रिस्पेक्ट आहे, कारण तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असेल तर तुम्ही बाहेर राहून पण शिकू शकता. म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि पहिल्या 3-4 वर्षात तुम्ही विद्यार्थी झालात तर तुम्हाला शिकायला मिळू शकतात गोष्टी, आणि त्या 3-4 वर्षांपुरतं नाही आयुष्यभरासाठीच. सो ललिता कला केंद्रात बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी जे जे करत गेले तिथे तिथे मला माझी विद्यार्थ्याची भूमिका चालूच होती, मी चालूच ठेवली होती. त्यामुळे शिक्षणाला डेफिनेटली महत्व आहे. ललित कला केंद्राच्या निमित्ताने मला वाचनाची गोडी लागली, मला वाचनाचं महत्व कळलं आणि हे नक्कीच कळलं की ज्याला काहीच येत नाही तो नट होतो असं नसतं. उलट ज्याला नट व्हायचंय त्याला सगळं येणं, सगळं कळणं अपेक्षित असतं. कारण उद्या एखादा रोल तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. तो कोण दाखवलाय, तो पोलीस ऑफिसर दाखवलाय, तो ती वेश्या दाखवलीय का, ती कुठल्या तरी वेगळ्याच काळातली गणिका दाखवली. सो जे काही तुमच्या समोर येईल त्या काळाचा, त्या पात्राचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. आणि मग त्यात सगळं येतं ना, कळत, हिस्ट्री जॉग्रफी पासनं वेगवेगळ्या भाषांपासनं सगळं येतं. त्यामुळे हा तर अतिशय चुकीचा गैरसमज आहे, म्हणजे वाईट गैरसमज आहे की ज्याला काही येत नाही तो अभिनय करतो किंवा या क्षेत्रात येतो, असं अजिबात नाहीये. तुम्ही जितकं टेक्निकल गोष्टींकडे वळाल, लाईट्स असेल, म्युझिक असेल, तितकं तुम्हाला टेक्निकल नॉलेज यायला लागतं त्यातलं. सो नुसतंच आपलं मला डोळ्यासमोर मी काहीतरी इमॅजिन करते पिवळा रंग लाल रंग, नाही असं नाही झालं. ते माझ्या डोक्यात आलं, ते मी डिझाईन केलं आणि ते मला एक्झिक्यूट सुद्धा करता आलं, हे महत्वाचं आहे. आणि मी ललित कला केंद्रात जाऊन हे शिकले आणि मला अजूनही माझ्या शिक्षकांबद्दल इतकं प्रेम आहे. कारण ना आपण कुठल्याही नॉर्मल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने शिकतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं शिक्षण त्या कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे काही लेक्चर्स आम्ही झाडाच्या पारावर बसून केलेली आहेत, काही लेक्चर्स आम्ही युनिव्हर्सिटीच्या रस्त्यांवर चालता चालता केलेली आहेत, काही लेक्चर्स ललित कला केंद्राच्या दारात केलेली आहेत. बरं ते कॉलेज सुद्धा असं कॉलेजचे बिल्डिंग आहे असं नाही, एक बैठक घर आहे, लिटरली बैठक घर आहे. सो त्याच्या एखाद्या खोलीत कधी लायब्ररीमध्ये बसून, सो असं सगळं करण्याचं फ्रीडम तिथे आम्हाला होतं. त्याचबरोबर आमचा जो काही सिलॅबस असेल वर्षभराचा, 3 वर्षाचा राहतो, त्याच्याशिवाय तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी करून बघू शकता. कारण कॉलेजचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं स्वतःचं नाट्यगृह आहे, त्याचबरोबर एक ओपन थिएटर आहे म्हणजे ज्याला आम्ही खुला रंग मंच म्हणतो, अंगण मंच. त्याच्यानंतर बऱ्याच, आता नाटक करायचं म्हटलं कुठेही नाटक होऊ शकतं, आज इथे सुद्धा नाटक होऊ शकतं,

0: क्षेत्र खूप छान आहे. इथे गेलं दोन तीन नाटकांमध्ये मालिकांमध्ये काम केलं की फार असं आपल्याला स्वतः हिरो हिरोईन असं वाटतं आजच्या मुलांना. तर ते मल्याकी क्षेत्र जरी असलं तरी त्याच्यामध्ये किती कष्ट आहे, किती मेहनत आहे, जिद्द चिकाटी हे सगळे गुण असणं किती आवश्यक आहे त्याविषयी थोडस सांग.
1: नक्कीच, ह्या इंडस्ट्रीला, ह्या काय मनोरंजन विश्वात एक वलय, मनोरंजन विश्वाला एक वलय आहेच. त्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक नाव मिळतं, चेहरा, त्याला ओळख मिळते, हे आहेच. पण लिटरली सांगते, माझं एक दोन दिवसांपूर्वीचा माझ्या एका मित्राबरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे की इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये रोजचा स्ट्रगल आहे. आणि रोजचा स्ट्रगल म्हणजे रोज उठून काम मिळवायला लागतं का तर नाही. कितीतरी असे चेहरे जे आपल्याला रोज टीव्हीवर दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की यार किती मस्त ह्या व्यक्तीकडे काम आहे, आणि नुसतं नाही दोन दोन तीन तीन वर्षासाठी आता या व्यक्तीचे सगळे प्रश्न मिटलेले आहेत. पण तिथे तुम्हाला टिकून राहण्यासाठी, ते काम आपल्या हातात टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे या इंडस्ट्रीतली माणसं 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि लिटरली म्हणजे अजिबात अतिशयोक्ती नाही पण 4-4, 5-5 तासाच्या जेमतेम झोपेवरती काम करतात. सो ह्या सगळ्यात, बरं ह्या सगळ्यात असताना तुम्ही जर अभिनय करत असाल, ऍक्टर असाल, तर तुम्हाला तुमची स्किन, तुमची हेल्थ, तुमचं फिजिक फिटनेस हे सगळं जपायला लागतं या सगळ्या स्केड्यूल सकट. सो रोज तुम्ही खाणार काय, पिणार काय, किती वेळा कधी व्यायाम करणार, आणि एवढं करून तुम्हाला कॅमेऱ्यावरती छान दिसायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं खूप काय काय करून घेत असतात आणि ते करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर काही माणसांचा स्ट्रगल हा रोज काम शोधण्याचा आहे. रोज उठून इथे काम शोधावं लागतं. एक काम कधी तुमच्या हातातनं जाईल, मग ते तुमच्यामुळे जाईल असं नाही, पण अचानक प्रोजेक्ट बंद होतात, चालू झालेले प्रोजेक्ट शटडाऊन होऊन जातात, केलेली फिल्म येतच नाही. सो केलेली मेहनत फळाला येईलच ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे या क्षेत्रात येणं सोपं नाहीये. यायचं असेल तर खूप चिकाटी, खूप जिद्द ठेवून यायला हवं. मग तुम्ही प्रिव्हिलेज्ड असाल किंवा नसाल, तुमच्या या क्षेत्रात कोणी असेल गॉडफादर म्हणतात तसं किंवा नसेल, तरी सुद्धा कष्ट काही चुकलेले नाही कोणालाच. त्यामुळे त्याची तयारी असेल तर जरूर यावं. म्हणजे ज्या पद्धतीने फेम आहे त्याचबरोबर कधी कधी निगेटिव्ह पब्लिसिटी पण पदरात येते. सो या सगळ्याची तयारी असायला हवी आणि या सगळ्या विरुद्ध लढण्याची तयारी, उभं राहण्याची तयारी असायला हवी, तर मग सोपं जाऊ शकतं. अदरवाइज थोडं त्यातनं पाय काढता घ्यावासा वाटू शकतो.
0: अशाच आपल्या गप्पा शर्वरी सोबत रंगणार आहेत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिला आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य राहते.

0: नमस्कार प्रेक्षक हो विश्रांती नंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत आचार्य 98 ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, तू जसं आधी ब्रेक पूर्वी असं म्हणालीस की सगळं आपलं फिजिक्स चांगलं ठेवलं पाहिजे, आपण दिसणं, आपण कसे दिसतो, आपण काय डिलिव्हर करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. यावरून मला आठवण झाली ती म्हणजे मराठी, तुझं मराठी किती शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे
1: म्हणजे असायलाच हवं, कारण मी मराठी माध्यमात शिकले. बरं, घरात सगळेच उत्तम मराठी बोलणारे आहेत, म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. आता फक्त असं होतं की बऱ्याचदा आपण ज्या माणसांबरोबर राहतो, काम करतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतो किंवा कम्युनिकेशनसाठी आजकाल हिंदी आणि इंग्लिश या भाषा इतक्या मिसळून जातात आपल्या भाषेत की नकळत खूप इंग्रजी शब्द किंवा नॉन मराठी शब्द जे काही असतील ते येतात आपसुक तोंडात. पण तुम्हाला जर चॅलेंज दिलंस तर मी मराठीत बोलू शकेन पूर्णपणे.
0: नाही, पण आतापर्यंतच्या संवादामध्ये तुझं म्हणजे मराठी अस्खलित आलंय आणि इंग्रजीचा वापर तू कमीत कमी केलेला आहेस.
1: बरं,
0: जेव्हा तुझ्याकडे संहिता येते किंवा स्क्रिप्ट येते तेव्हा असं कधी, आता हल्लीच्या मालिकांमध्ये आपण पाहतो मराठीचं जरा इकडे तिकडे झालेलं असतं, तर त्याचं तसं कधी तुझ्या आयुष्यात झालंय किंवा असं काही अनुभव आले तुला
1: की म्हणजे त्याची आपली भाषा थोडीशी चुकीची आहे असं असं होतं बऱ्याचदा. पण मला जर लक्षात आलं की इथे त्यांना प्रमाण मराठीच अपेक्षित आहे तर मग मी ते माझ्या लेवलला नीट करून घेते वाक्य. मग मी ते कोणतरी उगाच विचारायला जा, त्याच्यावर वाद घाला असं नाही करत. पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीच्या डायलेक्ट मध्ये बोलावं लागतं. सो मराठीच, पण कोल्हापुरातलं मराठी असेल किंवा खूप जास्त ऐतिहासिक मराठी त्यांना अपेक्षित असेल कदाचित, ज्याच्याबद्दल ज्या डायलेक्ट बद्दल आपल्याला फार माहिती नाही, तिथे मग मी कमीत कमी दोन लोकांना कन्सल्ट करते. एक त्या प्रोजेक्टशी निगडीत कोणीतरी आणि एक माझ्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल की जी मला परफेक्टली हे सांगू शकेल, तर मग मी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करते आणि ते विचारते, कन्फर्म करते की हे असंच आहे ना, आणि मग मी पुढे जाते.
0: तुझं व्यावसायिक ह्याच्यामध्ये कधी पहिलं पाऊल पडलं?
1: पहिलं पाऊल व्यावसायिक मध्ये माझं पडलं,
0: येस,
1: ते रंगभूमीवर नाटकात पडलं. ते म्हणजे ची सौका रंगभूमी नावाचं मी नाटक केलं होतं जे आईनेच स्वतः लिहिलं होतं आणि दिग्दर्शित सुद्धा केलं होतं. लिहिलं होतं अशासाठी की त्या नाटकात आधी झालेल्या रंगभूमीवरच्या बऱ्याच कलाकृती आणि त्याचबरोबर नवीन रंगभूमीवरती होणाऱ्या कलाकृती अशा सगळ्या कलाकृतींचा संगम मेळ असा त्यात होता. त्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये रंगभूमीची भूमिका आई करायची आणि जेव्हा सेकंड हाफ मध्ये तरुण रंगभूमी यायची तेव्हा ते पात्र मी साकारायचे आणि त्याच्या बरेच जुन्या नाटकांमधले प्रसंग आणि काही नवीन नाटकांमधले प्रसंग होते ज्याच्यामध्ये त्याला एक गोष्टीसारखं जोडलं गेलं होतं, एक धागा होता त्यात, तो आईने लिहिला होता. आणि मी खूप लकी आहे की ललित कला केंद्रात बाहेर पडल्यानंतर लगेचच मला एक कमर्शियल रंगभूमीवरती काम करायला मिळालं. आणि असं जेव्हा करायला मिळतं ना तेव्हा आपण शिकलेलं काहीतरी लगेच तुम्हाला इम्प्लिमेंट अप्लाय करून बघायला मिळतं, ज्यातनं परत तुम्ही काहीतरी एक नवीन शिकता. आणि मग ची सौका रंगभूमी नंतर टेलिव्हिजन शो मिळाला, मग परत मी नाटकाकडे वळले असं. आणि मग मी बऱ्याच वर्षांपासून सलग नाटकच करत आले
0: आणि ती सुद्धा दर्जेदार नाटक होती, जन्मवारी आणि डबल लाईफ. म्हणजे कुठले ते नाटक, कुठे जर आपण इतिहास म्हणजे पाहिला तर ही नाटक ठळकपणे त्यामध्ये बोलली जातील असं मी म्हणेन. आणि त्यातले तुझे अभिनयाचे सुद्धा, म्हणजे तेव्हा विजय काका होते, विजय काकांकडनं सुद्धा तुला बरंच मार्गदर्शन मिळालं असेल, तर ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव किंवा त्यांच्याकडनं नेमकं काय शिकायला मिळालं किंवा काय घ्यावंसं वाटलं?
1: ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करण्यासारखं काय म्हणतात ना, नशीब दुसरं काहीच नाहीये. की मी खूप एक्सायटेड असते असं जर मला कोणाबरोबर काम करायला मिळणार असेल आणि त्याचबरोबर सहकलाकार जर माझ्या वयाचे काही असतील तर मला ती तो हे सांगड घालायला खूप मज्जा येते. विजय काकांबरोबर म्हणजे त्यांच्याबद्दल एस्पेशली विचारशील तर विजय काका खूप बोलके आहेत, आग्रही आहेत, त्याचबरोबर अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नाटकांचे किस्से ऐकण्यापासून नाही गा शर्वरी चुकतीस तू असं नाही इथपर्यंत मला सगळं आवडत होतं. आणि जसे ते सहकलाकार म्हणून कधी शिकवत होते त्याचबरोबर ते रिस्पेक्ट पण देत होते. तर जेव्हा म्हणजे आपल्या वयाचा जरी सहकलाकार असू दे किंवा मोठा असू दे जेव्हा त्या समोरच्या माणसाची सुद्धा काहीतरी रिसीव्ह करण्याची तयारी असते तेव्हा ना एक छान देवाणघेवाण होते. मग त्याच्यात कदाचित आपण चुकीचे ठरू शकतो की अरे मला वाटत होतं असं मी मत मांडलं पण मी ओके बरं बाय मी चुकीचे कदाचित पण ते सुद्धा अशा माणसाकडनं जेव्हा कळतं ना तेव्हा खूप छान वाटतं. असं वाटतं की हा ह्या नाटकाने मला ह्या बाबतीत नक्कीच समृद्ध केलं. सो विजय काकांबरोबर त्या बाबतीत मला खूपच मजा आली काम करताना. प्रत्येक प्रयोगात म्हणजे लिटरली सांगते आम्ही सीन करून विंगेत आल्यावर त्यांची एक सूचना असायची अरे तू तसं का केलं मग माझं असं की हो जरा ते काय झालं मला सुचलं नाही आणि थोडी अशी अडचण होती म्हणून मी केलं पण मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. आणि त्याचबरोबर ते चांगलं केल्यावर सुद्धा ते तितकेच मनापासून अप्रिशिएट करायचे आणि 10 वेळा त्याच्याबद्दल बोलून दाखवायचे की आज माहिती काही असं केलं आज असं असं झालं तिने सावरून घेतलं. तर मला त्याची खूप गंमत वाटायची.
0: आणि कथक तू शिकलीस सोनिया सोनियाताईकडनं तर कथकचा नाट्यशास्त्राला म्हणजे नाटकामध्ये तुला कधी उपयोग होतो म्हणजे कधी म्हटलं की म्हणजे खरं तर दोन्ही पॅरेललच गोष्टी आहेत तर
1: डेफिनेटली होतो मला. सुरुवातीच्या दिवसात शिकताना तर ते मला खूप जाणवायचं कारण अभिनय क्षेत्र तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी पण डान्स मात्र मी अनेक वर्ष करत आले होते जो आता नाही करत आहे खंड पडलाय. पण तालाचा एक सेन्स असणं पिचचा एक सेन्स असणं म्हणजे पिच हा डान्समध्ये इतका महत्वाचा नाहीये जितका गाण्यात असतो पण तरी सुद्धा मी सोन्याताईकडे शिकले त्यामुळे तिने मला ह्या प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष ठेवायचं स्वतःच्या हे शिकवलेलं असल्यामुळे मी तिथेही पिच टाल त्याच्यानंतर लय आणि त्या एकूण त्या वाक्यांचा किंवा त्या कॅरेक्टरचा म्हणून कसलाही फ्लो लक्षात घेणं एक पूर्ण चित्र त्याचं लक्षात घेणं हे मी सोनियाताईकडनं शिकले. म्हणजे सोनियाताईकडे शिकण्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की ती तुम्हाला डान्स शिकवतेच पण ती डान्स बरोबर इतर अनेक आजूबाजूच्या गोष्टींबद्दल तुम्हाला जागरूक करते. म्हणजे तुमच्या फिटनेस पासून तुम्ही काय जेवता तिथपासून तुम्ही मोठ्यांशी कसं वागलं बोललं पाहिजे तिथपासून खूप गोष्टी ती शिकवत आलीये अगदी लहानपणापासून. म्हणजे मी दुसरी तिसरी पासून तिच्याकडे शिकते त्यामुळे सुरुवातीच्या 4 वर्षात वाटायचं अशी काय ही आईसारखी ओरडते हे काय सांगते असं वाटायचं पण लिटरली 8वी 9वी पासून असं वाटायला लागलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे हे सगळीकडे नाही शिकवलं जात आपल्यालाही शिकवलं जातंय ह्याचा आपल्यावर काहीतरी छान परिणाम होतोय आणि होणार आहे. तसंच झालं डान्समध्ये सुद्धा सोनियाताई जितकं तालांगाला महत्व देते तितकंच भावांगालाही तिने महत्व दिलं होतं आणि ते भावांग नृत्यातलं बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की त्याला फार एक जुनी काहीतरी एक झालर असते आणि असं वाटतं की हे मला रिलेव्हंट नाही वाटत आहे असं का करेल एखादी व्यक्ती अशी रिॲक्शन का असेल पण हेच ती जेव्हा भावांग करायला सांगायची एखादं कवित्व म्हण काय तर ती सांगायची की हे थोडं खरं वाटेल असं कर तुला खरंच आता चिमटा काढला कोणी तर कशी चिडशील खरंच तुझा हात ओढला तर कसं हात सोडवशील तर ते जे तिने शिकवलं होतं ना ते मला अभिनय करताना उपयोगी पडलं.
0: नक्कीच. आणि आता तर तू एमए झालेली आहेस म्हणजे बीए नाट्यशास्त्र आणि आता एमए आणि सायकोलॉजीचा तो
1: फिलॉसॉफीचा
0: मग त्याचाही काही ना म्हणजे भूमिका एखादं पात्र आलं तुझ्याकडे किंवा त्या पात्राचा तू काही अभ्यास करतेस का स्वतःचा असा वेगळा अभ्यास.
1: खरं सांगू तर फिलॉसॉफी मी आत्ता झाली म्हणजे 2 महिन्यांपूर्वी एम ए झाली त्याच्यात तर पण आधीपासूनच तसा पात्राचा अभ्यास करण्याची सवय लागली आहे शिक्षण घेतल्यामुळे असेल किंवा आईकडनं बऱ्याचदा मी ते ऐकलं पाहिलंय म्हणून असेल पण तेव्हापासूनच ती सवय की हे पात्र कुठून आलं असेल त्याच्या आयुष्यात आधी काय घडलं असेल आता जे सीन्स दिसतात त्याच्याशिवाय त्या पात्राच्या आयुष्यात काहीतरी अजून सुद्धा घडत असेल ते काय असेल मग एखादा सीन जिथे सुरू होतो त्याच्या आधी काय एखादं शेपूट असेल किंवा सीन नंतर एक्झिट गेल्यानंतरचं तिचं काय ट्रान्झिशन असेल. सो या गोष्टी ना सुरुवातीच्या तुमच्या तालमीच्या दिवसांमध्ये तुम्हाला करायला खूप वेळ असतो आणि तेव्हा तुम्ही करणं अपेक्षित असतं. एकदा प्रयोग सुरू झाले की तुम्ही त्याचा खूप काय आपण थोडा जास्त टेक्निकली विचार करायला लागतो कम्पेरेट क्रिएटिव्हली. सो तालमीमध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा या गोष्टी लिहून काढणे, या गोष्टी स्क्रिप्टवर मार्क करून ठेवणे, दिग्दर्शक जर वाचताना एखादी गोष्ट सांगत असेल की नाही हे जरा चुकतंय, हे असं नाही असं पाहिजे, तर ती गोष्ट लिहून ठेवायची, जेणेकरून पुढच्या वेळी वाचताना कदाचित ती येणार नाही पण ऍटलिस्ट माझ्या डोक्यात असेल की नाही असं नाही असं अपेक्षित आहे समोरच्याला. सो ह्या सवयी आधीपासूनच होत्या. कदाचित आता एम ए इन फिलॉसॉफी झाल्यानंतर जर कुठलं काम आलं माझ्याकडे तर कदाचित माझा अप्रोच वेगळा असेल. आणि माझा फिलॉसॉफीमध्ये एम ए करण्यामागचा हेतू हा होता की मला खरं तर बी ए इन थिएटर नंतर एम ए इन थिएटर पण करायचं होतं, पण ललित कला केंद्रात बऱ्यापैकी जो बी एचा प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे तोच एम एचा आहे, फक्त थिअरी खूप वेगळी आहे. आणि एम एच्या थिअरीमध्ये तुम्हाला प्रचंड वाचन असणं अपेक्षित आहे, म्हणजे ऑलरेडी वाचन केलेलं असणं पण आणि त्यात 2 वर्षात वाचणं पण अपेक्षित आहे. तर मला असं वाटलं की बऱ्याचदा एम ए करायला येणारे स्टुडंट हे कशात तरी बी ए करून येतात, म्हणजे सायन्स मधला कुठला तरी एखादा विषय असेल, आर्ट आर्ट मधला काही सायकोलॉजी असेल, अजून काही असेल, हिस्ट्री असेल, तर जेव्हा ते करून एम ए करायला येतात ना तेव्हा त्यांच्याकडे एक छान त्यांचा इंटरेस्ट त्यांच्या डोक्यामध्ये पक्का असतो किंवा त्यांच्या मनात एक दिशा असते कुठल्याही गोष्टीला. त्यामुळे मग एम एच्या अभ्यासक्रमातल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आणि मग ते पुढे त्याचा काय वापर करायचा हे थोडं तुमच्या मनात पक्कं असेल ना तर ते सोपं जातं. मग मला लक्षात आलं की नाही आता आपण एम ए इन थिएटर नाही केलं पाहिजे, आपण बी ए नंतर काहीतरी वेगळ्या विषयात शिक्षण घेऊया जे आपल्याला आवडतो विषय, आणि मग आता मी परत थिएटरमध्ये कदाचित एम ए करीन, पी एच डी करीन, असं काहीतरी करीन.
0: तुला व्यक्तिशः कुठला जॉनर आवडतो, म्हणजे कॉमेडी आवडतं किंवा संगीत रंगभूमी आवडते किंवा असे गंभीर नाट्य किंवा रहस्यमय?
1: बापरे, आता तरी मी हे उत्तर प्रेक्षकांच्या भूमिकेतनच देऊ शकते, प्रेक्षकाच्या भूमिकेतनं, कारण हे सगळं मी अजून कलाकार म्हणून केलंच
0: नाही,
1: त्यामुळे कलाकार म्हणून
0: काय करायला आवडेल असं,
1: हा काय करायला आवडेल असं मला सांगता येईल. संगीत नाटक करून झालं, त्याचबरोबर एक अतिशय कंटेम्पररी नाटक करून झालं ज्याची त्याची लव्ह स्टोरी, म्हणून जे आपण आजूबाजूला बघतोय तेच सगळं त्या नाटकात आहे, तीच भाषा, तीच कॅरेक्टर्स. त्याचबरोबर डबल लाईफ मधनं कॉमेडी करून झालं, बरं ते संगीत नाटकही होतं आणि विनोदी सुद्धा होतं. तर आता मला खरं तर असं काहीतरी सायको थ्रिलर किंवा हॉरर असं करायला आवडेल एक्सप्लोर, पण असं काही नाहीये मला कुठलंही नाटक करायला आवडणार आहे.
0: परत एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, कारण त्यानंतर मी तुला काही पर्सनल प्रश्न विचारणार आहे. प्रेक्षक हो, आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य नाईके, तुम्ही बोलतोय.

विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी एकदा आचार्य 90 FM या ओल्ड रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, जसं मी म्हटलं पर्सनल क्वेश्चन विचारायचे आहेत, पण पूर्वी मला विचारायला आवडेल की आता जर सगळीकडे ह्या इंडस्ट्रीमध्ये फार कठीण झालं आहे, म्हणजे जसं सातत्याने ऑडिशन देणं, जसं तुमचं इन्स्टाला रील्स आणि ते सगळं मार्केटिंग करणं, ऍडव्हर्टाईज करणं, स्वतःच मार्केटिंग स्वतः करणं आणि फार

0: त्याला असं म्हणजे पूर्वी जसं आता पूर्वीचे कलाकार त्यांनी एवढं काम केलं म्हणजे सुखदाताई असेल किंवा बरेच गोविंदताई हो ह्या सगळ्यांनी हे सगळं कधीच केलं नव्हतं. पण आता जो दिखाऊपणा आलाय या इंडस्ट्रीमध्ये ते तू कसं म्हणजे तू या पिढीची आहेस म्हणून तुला ते कितपत योग्य वाटतं आणि कसं तू त्याकडे पाहतेस?
1: मी पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते कारण ते खरं तर आहे पॉझिटिव्ह. त्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला त्या गोष्टी अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो कारण आपण कुठलं तरी एका स्कूलमधनं येतो एका कुठल्या तरी काळात काम करायला सुरुवात करतो आणि हळूहळू लिटरली 5 ते 6 वर्षांच्या फ्रेममध्ये गोष्टी खूप बदलून जातात. म्हणजे आता सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणून बघता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍक्टर असाल किंवा नसाल पण तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी विषयाबद्दल बोलायचं आहे, दाखवायचं आहे काहीतरी तुमचं स्किल. तर सोशल मीडियासारखं स्ट्रॉंग मीडियम नाहीये दुसरं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे त्याच्या मागची नॅक की मी ह्यात कसं एंटर झालं पाहिजे आणि माझं याच्यात नक्की स्थान काय मला दाखवायचं आहे. सो आता सध्या मी त्याचा खूप जास्त विचार करते कारण टेलिव्हिजन, थिएटर, फिल्म्स, मग ओटीटी आलं त्यामुळे मग ओटीटी बद्दल लोक बोलायला लागले की आजकाल ओटीटीचं प्रमाण इतकं वाढलं मग टेलिव्हिजनवर परिणाम होईल का असं वाटतं का वगैरे. पण इव्हेंच्युअली काहीच परिणाम होत नाही कुठल्याही माध्यमावर कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच अशी आहे की वेगवेगळ्या स्तरातली वेगवेगळ्या ठिकाणची माणसं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची त्यांची एंटरटेनमेंट करून घेतात. हा आता ए आय हा असा विषय आहे की जो आल्यानंतर काही काही जॉब्स डेफिनेटली जाणार आहेत पण त्याला सुद्धा आपण नाही काही करू शकत. आपल्याला आपले नवीन स्किलसेट डेव्हलप करायला पाहिजे किंवा त्याच्यातलं माझं स्थान मला राखून ठेवायचं आहे याच्यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी शिकलं पाहिजे. आणि मला तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं की अभिनय की अभिनयच येतो मला दुसरं काहीच येत नाही मग मी काय करू. लोकांनी उद्या अॅनिमेशनच बघायला सुरुवात केली तर मला कोण काम देणार? तर कारण आजकाल व्हॉइस पण एआयने देता येतो त्याच्या बँक्स आहेत आता व्हॉइस बँक्स. तर मग काय करायचं? सो मला ह्याच्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे की मला टेक्निकल गोष्टी पण आल्या पाहिजेत, मला एडिटिंग पण आलं पाहिजे. थिएटरला तर मरणच नाही. थिएटर कसं एआयने तुम्ही थिएटर कसं उभं करणार? सो ती जी लाईव्ह परफॉर्मन्सची मजा आहे ती तर त्याला काही कोणी बीटच नाही करू शकत. त्यामुळे मग माझं थिएटर मधलं पण माझं ज्ञान मला वाढवलं पाहिजे, अनुभव वाढवला पाहिजे. त्याचबरोबर मग ग्राफिक डिझायनिंग असेल, मग सोशल मीडियावरती मार्केटिंग असेल, काय वाटेल ते असेल, पण ते मला थोडं थोडं एक्सप्लोअर करून बघायला आवडणार आहे. सो आता मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मला जमतील तशा करून बघते. म्हणजे मी लास्ट इयर ग्राफिक डिझायनिंग शिकले, एडिटिंग मी खूप आधीपासून करते त्यामुळे तेही करायला मला मज्जा येते. सो असं जे समोर येईल ना ह्या क्षेत्राशी रिलेटेड ते मला करायला आवडतं. आणि अर्थात माझी जी मेन स्ट्रीम आहे अभिनय करणे ही एकीकडे चालूच आहे. सो मला ते उलट छान वाटतं की अरे किती उलट जशी माणसं वाढत चालली आहेत इंडस्ट्रीतली तशा संधी पण वाढत चालल्या. फक्त तुम्ही खूप रिजिडली बघत राहिला, झापडं लावून बघत राहिला की नाही मला मी तर पिक्चर करण्यासाठी आले इंडस्ट्री तर मी तर पिक्चरच करणार. फार कमी माणसं असतात अशी ज्यांना तेच करायला ते येतात आणि त्यांना ते मिळतं. पण अगं लाखोनी माणसं आहेत त्यांना आज पिक्चरच करायचा, सिरियलच करायची, पण असं नाही होऊ शकत. सगळ्यांना संधी नाही मिळू शकत आणि आपली संधी कधीतरी म्हणजे कधीतरी आपल्या समोर संधी चालून येईल याच्यासाठी तुम्ही किती वाट बघणार? 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लोकांनी 10-10 15-15 वर्ष याच्यावर खर्ची घातलेली. बरं आधीच्या पिढीमध्ये

हॅलो, हाय, नमस्कार. मी ज्योती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका सुंदर प्रवासावर. हा प्रवास आहे आपल्या महाराष्ट्राच्या अद्भुत ठिकाणांचा, म्हणजे भ्रमंती. महाराष्ट्र हे भारतातील एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण राज्य आहे. इथे डोंगर, समुद्र, जंगल, किल्ले, धार्मिक स्थळ सगळं काही आहे. संतांची भूमी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवरायांची परंपरा आहे. संस्कृती, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे फक्त एक राज्य नाही, तर निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा संगमही आहे. प्रत्येक ठिकाण एक वेगळी कहाणी सांगतं. कुठे पराक्रम, कुठे भक्ती, कुठे निसर्गाची सुंदरता. भ्रमंती म्हणजे फक्त फिरणे नाही, तर नवीन अनुभव, नवीन आठवणी आणि आपल्या संस्कृतीशी जोडणे आहे. चला तर मग महाराष्ट्र फिरूया आणि आपल्या मातीतला अभिमान अनुभवूया. आज आपण आपले ऐतिहासिक किल्ल्यांच्या बाबतीत भ्रमंती करणार आहोत. महाराष्ट्रामधील पहिला ऐतिहासिक किल्ला म्हणजे रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळालेले आहे. किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामधील त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. याचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. 500 वर्षापूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते, तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासीवटा व तणस अशी दोन नावे होती. त्याचा आकार व उंची, सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचे प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिले, तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाले. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजे रायगडास वेढा घेतला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. याच दुर्ग दुर्गेश्वराला 15 विविध नावांनी संबोधले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर. देवगिरीच्याहून 1.5 गाव उंच प्रशस्त जागा पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या काड्यावर पाखरू उतराव्या जागा नाही हे बघून महाराज खुशीने म्हणाले, तक्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दांचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 2900 फूट. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिरके 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते. याची आठवण करून देणारी गडस्वामिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात
मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधले. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक आहे. शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहेत. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले. इसवीसन 1675 फेब्रुवारी 4 शके 1596 आनंद संवत्सर माघ व 5 गुरुवारी या दिवशी संभाजीराजांचा मुंज रायगडावर झाला. शके 1601 सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व 2 1680 मार्च 7 या दिवशी राजाराम महाराजांचा मुंज देखील रायगडावर झाला. लगेच 8 दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले. रायगडाने अनुभवलेले अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके 1602 रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद खबर बनते ते दिवशी पृथ्वी कंप जाहला, अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेवी तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पुढे शके 1602 रुद्र संवत्सर माघ शुक्ल 7 इसवीसन 1681 16 फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महाराजांचे विधीपूर्वक राज्यारोहण झाले. इसवीसन 1684 सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडाच्या मोहिमेस सुरुवात केली. 21 रोजी शहाबुद्दीन खान यास 40,000 सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी झाडले. 15 जानेवारी 1885 सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो 1885 मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसद खान याचा मुलगा इतकाद खान उर्फ जुल्फिकार खान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके 1610 विभव संवत्सर फाल्गुन शुक्ल 3 12 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि 25 मार्च 1689 रोजी खानाने गडास वेढा घातला. दिनांक 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ 8 महिने वेढा चालू होता. पण दिनांक 3 नोव्हेंबर 1689 रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितूर केले. जुल्फिकार खान हा बादशहाने इतिकाद खानाला दिलेला किताब आहे. पुढे रायगडाचे नामांतर इस्लामगड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणाल तर पाचाडचा जिजाबाईचा वाडा. उतारवया जिजाबाईंना गडावरची थंड हवा वारा मानवत नसे म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर असे जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात. खूप लढा बुरुज. गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खूप लढा बुरुज. बुरुजा शेजारी एक दरवाजा आहे, त्यास चित्त दरवाजा असे म्हणतात. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. नाना दरवाजा, या दरवाज्यास नाणे दरवाजा असेही म्हणतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा. इसवीसन 1674 मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडने याच दरवाजातून आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांसाठी 2 लहान खोल्या आहेत, त्यास देवडा असे म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी असतात. मदार मोर्चा किंवा मशिद मोर्चा.
चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळण घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. यापैकी एक पहारेकऱ्याची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. इथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तिथे एक प्रचंड तोफही आहे. इथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात. महादरवाजा. महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजावर. दरवाजावर असणाऱ्या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याचा आत श्री आणि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हणजे विद्या आणि लक्ष्मी होय. महादरवाजाला दोन भव्य बुरुज आहेत. एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवली आहे त्यास जंग्या असे म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्याही दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. पुढे गेलात तर चोर दिंडी. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोड्या अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत. हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत आहे. गंगासागर तलाव. हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेची इमारत दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असं नाव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येईल. स्तंभ. गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत. त्या स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे हे तेच आहेत. ते पूर्वी 5 मजली होत असत. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो. मेणा दरवाजा. पालखी दरवाजावर प्रवेश केला की चढ उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन. राणी वंशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच ही महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे.

राजभवनाचा चौथरा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. रत्नशाळा राजप्रासादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडील असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतकाना म्हणजे गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात. राजसभा महाराजांच्या राज्याभिषेक जिथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब आणि 124 फूट रुंद आहे. येथे पूर्वेकडे तोंड असलेली सिंहासनाची जागा आहे. येथे 32 मनाचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद खबर होते तख्त सुवर्णाचे 32 मनाचे सिद्ध करवलेले हे सिंहासन होते. नवरत्न अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली होती. नगारखाना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार होते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ नगरखान्याकडून डावीकडे उतरले गेले की समोर जी मोकळी जागा आहे तो होळीचा माळ. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष असतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब जसेच्या तसे आहे. शिरकाई देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिरके 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर मानले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळ्यावर होते. तिथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता. जगदीश जगदीश्वर मंदिर बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाराच्या भिंतीस हनुमंतांची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो. तो पुढील प्रमाणे श्री गणपते नमः प्रासादो जगदेश्वरी रस्य जगतामान नंददो मृदय्या श्रीमच्च पत्ते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके शन्व बाण भूमि गणनादा नंद सवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ति महिते शुक्लेश सापे तिथो वापी कुबड़ा गरजिरु चिर रम्यवण वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेन्द्र सदनेर भले ही मिहिते श्रीमद्राय गिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावच्छन द्र दिवाकरो विलास सत्वा वत्म मूजबुते याचा थोडक्यात अर्थ पुढील प्रमाणे आहे.

सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमत छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशाची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असोतोवर खुशाल नांदो. महाराजांची समाधी. मंदिराचा पूर्व दरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तोच महाराजांची समाधी. समासात बखर म्हणते, क्षत्रिय कुलावंतस श्रीमन्न महाराज विराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 इसवीसन 1680 या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद आहे महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खालील पोकळी आहे. तिथं महाराजांचे अवशिष्टांश रक्षामिश्र मृतिका रूपाने सापडतो. दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे. ते शिंबदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदरवस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इसवी सन 1674 मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहाव्यास दिलेले होते. महाराजांच्या समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे 12 टाकी दिसतात. कुशाव्रत तलाव. होळीचा माळ डाव्या हातात सोडून उजवीकडील वाट कुशाव्रत तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहेत. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेला नंदी दिसतो. वाघ दरवाजा. कुशाव्रत तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे. याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसा चोर दिंड्या करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्य होते तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फी खानाचा वेढा फोडून या दरवाजाने निसटली होती. टकमकटोक. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक डोकाकडे जाता येते. तिथेच एक दारूच्या कोठाराचे अवशेष आहे. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ सुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानी बाळगावी लागते. आधीपासून शिवराज्य काळात या ठिकाणाहून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई. हिरकणी टोक. गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट आहे ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची ही एक कथा आहे. या बुरुजावर काही तोफाई ठेवलेल्या असतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीची खोरे, तसेच इथून पाचाड, खुबलडा, बुरुज, मशीद, मोर्चा ही ठिकाणी तोफेच्या माऱ्यात आहे. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्वाची मौक्याची जागा आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हणले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली होती. त्याची इथेही समाधी आहे. रायगडावरील अश्मयुन युगीन गुहा सुद्धा आहे. पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बस सेवा होती. ही बस पुण्यातून भोर मार्गे वरंदा घाटाहून महाड मार्गे पाचाड गावातून रायगड दोर वाटेचा तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पाय उतार घेऊन अवघ्या 1435 पायऱ्या चढून गेले की रायगड माथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या 4 ते 5 मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा. नवे टेकर्स या गुहाला गन्स ऑफ पाचाड असे म्हणू लागले.
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे. पाचाळ खिंडीतून येथे चढून गेले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले की पाचाळचा भुईकूट किल्ला, पाचाळ गाव व पाचाळपासून ते पाचाळ खिंडीकडे येणारा घाट रस्ता व्यवस्थित पाहता येतो. या गुहेत एका पाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती त्या अर्थी इथे जवळपास बारमाही पाण्या

जवळचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार, त्याचा शोध घ्यायला हवा. रायगड पाहायला शेकडो हजारो दुर्ग यात्रींनी या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाची जुने वस्ती स्थान, तीन तोंडे असणारी गुहा, तिथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारी थंड वारा, याची अपूर्वाई इथे भेट देणाऱ्याला जाणवते. गडावरती राहण्यासाठी उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे, एक मोठा हॉल व छोट्या मोठ्या अशा 7 ते 8 खोल्या आहेत. राहण्यासाठी सोय विनाशुल्क आहे. गडावरील खाण्याची सोय आहे, पण स्वतःच्या सोयीप्रमाणे खाद्यपदार्थ घेऊन गडावर जाण्याची व विविध वस्तूंच्या दुकाने आहेत. गडावर गंगासागर तलाव इत्यादी अनेक पाण्याचे तलाव आहेत, त्यात मुबलक गडावर जाण्याचा वाटा आहे. गडावर जाण्यासाठी आता एकूण 2 मार्ग आहेत. इथे पाण्याची खूप चांगली सोय आहे. शुद्ध पाणी आणि फिल्टर केलेले पाणी आपणास मिळते. पायवाट आणि यांत्रिक दोरवाट. रायगड किल्ल्यासंबंधीची काही पुस्तके सुद्धा आहेत. आजचा रायगड, पांडुरंग पाटणकर 2006, एका राजधानीची कहाणी, दुर्गराज रायगड, उदय दांडेकर. किल्ले रायगड, शंकर अभ्यंकर 1980. किल्ले रायगड, कथा पंचविशी, अप्पा परब 2015. किल्ले रायगड, प्रदक्षिणेच्या वाटेवर, लेखक संकलक अप्पा परब 2005. किल्ले रायगड स्थलदर्शन, अप्पा परब 2012. गडांचा राजा, राजांचा गड, रायगड, प्राध्यापक भाटे 1986. चला पाहू रायगड, श्री दीक्षित प्रकाशक, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे. चला रायगडाला, रायगड मार्गदर्शिका, प्रकाशक शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे 1968. तो रायगड, के घाणेकर 1991. दुर्गराज रायगड, गजानन आरते 1974. दुर्गराज रायगड, प्रवीण वसंतराव भोसले 2006. माझे नाव रायगड, बळवंत मोरेश्वर पुरंदरे 1961. राजधानी रायगड, प्रभाकर भावे 1997. राजधानी रायगड, वी वा जोशी 1929. रायगड प रा दाते 1962. रायगड एक अभ्यास, चला पाहूया रायगड, गोपाळ चांदोकर 2001. रायगड अभ्यास वर्ग, परागलिमये, प्रकाशक जनसेवा समिती, विलेपार्ले 2002. रायगड एक अभ्यास, वैभव रायगडाचे, शिवपूर्वकालीन लेखक गोपाळ चांदोरकर, प्रकाशक प्रफुल्लता प्रकाशन 2004. रायगड एक अभ्यास, शोध शिवसमाधीचा, गोपाळ चांदोरकर 2000. रायगड किल्ल्याची जुनी माहिती, अंताजी लक्ष्मण जोशी 1885. रायगड किल्ल्याचे वर्णन, गोविंदराव बाबाजी जोशी 1885. रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव, सचिन जोशी. रायगड दर्शन, प्रल्हाद नरहर देशपांडे 1981. रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकान, प्र के घाणेकर. रायगड प्रदक्षिणा, गे ना परदेशी 1988. रायगड प्रदक्षिणा सोमनाथ समळ 1984. रायगड यात्रा दर्शन माहिती, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 1951. रायगड रम्य कथा, प्रसिद्ध विभाग महाराष्ट्र सरकार. रायगड वर्णन, केशव अ हर्डीकर 1906. रायगडचा इतिहास, सुधाकर लाड. रायगड स्पर्धा, एक राष्ट्र उद्धारक कार्यक्रम, गे ना परदेशी 1986. रायगडची जीवनकथा, शांताराम विष्णू आवळसकर 1962, 1974 आणि 1998 हे पुस्तक अष्टीकॉमवर आहे. रायगडची माहिती, गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर 1896. शिवतीर्थ रायगड रंगीत फोल्डर, प्रकाशक पर्यटन संचालन महाराष्ट्र राज्य. शिवतीर्थ रायगड, गोनी दांडेकर. शिवरायांच्या 2 राजधान्या, गोनी दांडेकर 1983. शिवस्फूर्तीचा स्मृती, रायगड मधुरावकर 1974. श्रीमत रायगिरो गोपाळ चांदोरकर, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, स्थापना शताब्दी स्मरणिका, म श्री दीक्षित. श्री क्षेत्र रायगड दर्शन, गोनी दांडेकर 1974. बघितले आपल्या रायगडाची कहाणी.
हे फक्त ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांचेच ऐतिहासिक किल्ला नसून तो आपल्यासाठी मानाचा रायगड किल्ला आहे. जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तू विशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तू विशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तू शैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
19 महामारी लॉकडाऊन मुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्खनन करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्रीराम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ

4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल, कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनासाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामचे हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. 22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्र पठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही अशी ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदि शंकराचार्यांनी जे 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली. पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तेथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहे. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिव मंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदि गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. त्याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातेची आणि आशापुरे मातेची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोहोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहे. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोहोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोहोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही, म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेटद्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेटद्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे इथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीचे आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखी बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी अंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्य, सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

नमस्कार, हार्टबीट्स विद साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजचे साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्ट मधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे
ते आतून किती पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं. मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसनं तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही
तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत आपल्या या गोष्टी जुळत आहेत केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करत? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला, काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, ना त्यांची उंची, ना वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला. आज प्रत्येकानेच हा विचार

पण त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर म्हणणे.

शिकायत में बदल रही है। मोरे सैया नहीं आए। देन अब उसने

0: भी छोटा महसूस करे ये हमें नहीं चाहिए। हमें चाहिए कि अगर हर किसी के पास बदलाव लाने की पावर है तो हम उस पावर को यूज करेंगे। तो काइंड रहिए एक दूसरे के साथ। चेंज आ सकता है, इसके लिए आप रेडी रहिए, उसके उसमें बिलीव कीजिए। कुछ गलत हो रहा है तो उसके अगेंस्ट बोलिए। कोई अगर स्ट्रगल करते हुए आपको दिख रहा है तो उनको मदद का हाथ बढ़ाइए। इसी से हम अपनी कम्युनिटी एक सेफ कम्युनिटी बना सकते हैं, जहां पे इंसान आराम से सांस ले सकता है और एंजॉय कर सकता है, पढ़ाई कर सकता है, तो बाकी की चीजें उसके बीच में ना आए। हर कोई मदद और रिस्पेक्ट डिजर्व करता है। तो यही मेरे लास्ट थॉट रहेंगे।
1: थैंक यू मैम, थैंक यू समय निकाल के इस बहुत ही इम्पोर्टेंट टॉपिक पे आज बात करने के लिए, एंड थैंक यू आचार्य 90 FM हमें ये प्लेटफॉर्म देने के लिए।
0: और अगर कोई भी आपको कमेंट्स है इसके बारे में तो आप जरूर आचार्य।
2: हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही ऐकत आहात, पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ। श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या वेगळ्या मुलाखती अनेक दिग्गज मान्यवर यांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या मार्फत विविध विषय जे आहेत ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतो। आजचा आपला विषय हा तसाच खास आहे। असं म्हणतात या समाजामध्ये आल्यानंतर आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ही भावना मनामध्ये ठेवून लोक आश्रम संस्था जी आहे, जी गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये कार्यरत आहे आणि आज खरं तर लोक आश्रम ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी कार्य करणारी सुरू केलेली एक चळवळ आहे आणि या चळवळीचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते अर्थात डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। बऱ्याच वेळेला लोकाश्रम हे नाव आमच्या कानावरती आलेलं आहे, आम्ही अनेक विविध कामं पाहिलेली आहेत, ऐकून आहोत। खरं तर असं म्हणतात की हल्ली आपल्या बाजूच्या घरात काय चाललंय हेही बघायला आपल्याला वेळ नसतो, पण लोकाश्रमच्या माध्यमातून तुम्ही अनेक विविध कामं जी आहेत लोकांच्या हिताची, लोकांच्या उपयोगासाठीची कामं करत आलेला आहात आणि या संस्थेचं उद्दिष्ट आणि प्रेरणा हा केवळ समाजाच्या हिताचा आहे आणि हा विचार आणि ही प्रेरणा घेऊन तुम्ही पुढे चाललायत, अनेकांना सोबत घेऊन पुढे चाललेला आहात। खरं तर तुमचं पुन्हा एकदा मी आचार्य 90 FM वरती स्वागत करेन आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूयात। मुलाखत म्हणणार नाही, मला बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, बरेच विषय जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून। तर हे नेतृत्व सांभाळत आहे तुम्ही, हे नेतृत्व सांभाळत असताना जेव्हा ही जबाबदारी स्वीकारली काय वाटलं, काय सांगणार?
3: सर्वप्रथम मी आचार्य 90 FM आभार मानेन की तुम्ही या गोष्टीची दखल घेतलीत आणि मला इथे आज तुमच्याकडे बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि सर्वप्रथम मी तुमच्या सर्व व्ह्युअर्सना आणि लिस्नर्सना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या येणाऱ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देईन। आणि लोकाश्रम हे जे आम्ही सुरू केलं, लोकाश्रमची जी काही संकल्पना होती ही काही ओव्हरनाईट नव्हती, एका रात्रीत काही सुचलेलं नव्हतं। आणि मी नेहमी सतत म्हणत असतो माझ्या बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये की समाज कार्य काही प्लॅन करून करता येत,
2: बरोबर
3: ते इनबिल्ड असतं तुमच्यामध्ये, की आज आपण रात्री झोपलो आणि म्हणालो मी सकाळी उठून समाज करायला लागतो, असं काही नाहीये। त्यामुळे तुम्हाला मनापासून आलेली जी काही भावना आहे लोकांप्रतीची, एक मदतीचा हात, त्यामागे ती संकल्पना होती आणि असं करता करता लोकाश्रमची स्थापना झाली।
2: सर, खरं तर 2021 पासून हा तुमचा प्रवास सुरू झाला। हा प्रवास सुरू करताना अर्थात आपल्याला लोकांच्या हिताचा विचार करायचा आहे हा हे तर तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतच, पण जेव्हा हा प्रवास सुरू झाला, हा प्रवास सुरू झाल्यानंतर आजवर तुम्हाला अनेक लोक येऊन भेटली असतील, अनेक लोक तुमच्यासोबत जोडली गेली असतील, या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि जेव्हा सुरुवात होते, आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात व्हावी लागते, जसं एखादं छोटंसं बीज रोवलं की त्याचं कुठेतरी रोपट्यामध्ये मोठ्या नंतर त्याला पालवी फुटते आणि त्याचा विस्तार वाढत जातो, तसंच आपल्या संस्थेचंही आहे। सुरुवात कशी होती आणि सुरुवातीचा काळ कसा होता?
3: कोविडमध्ये या गोष्टीची सुरुवात झाली। मी माझं शिक्षण लंडनला, मी माझं वैद्यकीय शिक्षण लंडनला केलं आणि कोविडची पहिली लाट ज्या वेळेला आपल्याकडे आली त्यावेळेला मला असं एक आतून खरंखर वाटलं की माझ्या देशाला माझी गरज आहे. त्यामुळे मी तत्काल इथे मुंबईत आलो आणि कोविडमध्ये ही सेवा सुरू केली, लोकांना मोफत उपचार. कारण त्यावेळेला परिस्थिती आपल्याकडे अशी होती की बेड्स मिळत नव्हते, लोकांना बरेचसे मेडिसिन्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते, फॅमिलीज डिस्टर्ब होत्या. तर तिथून ही सुरुवात झाली आणि काही असे छोटे मोठे किस्से घडत गेले की ज्यांनी ड्रास्टिक चेंज केला आमच्यामध्ये, की एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि परिस्थिती अशी होती की पेशंट ऍडमिट करायला अँब्युलन्स नाहीये, तर त्यांनी धाव घेतली. स्थानिक काही लोकप्रतिनिधी असतात किंवा असे काही कार्यकर्ते असतात, सामाजिक कार्यकर्ते, की बाबा आम्हाला अँब्युलन्सची गरज आहे. तर त्यावेळेला त्या गृहस्थांकडे 1800 रुपये मागण्यात आले. तो काळ असा होता की मला असं वाटतं की काही वेल सेटल्ड लोक होती आणि एक अँब्युलन्स ज्या व्यक्तीने तुम्हाला 5 वर्ष निवडून दिलेला आहे, तर तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि त्या गोष्टीसाठी जर तुम्ही 1800 रुपये एका गरीब गृहस्थाकडे मागता, ते दॅट रिअली शूक मी ऑफ. म्हणजे त्यांनी पूर्ण टेबल टर्न केलं आणि मग ही सुरुवात झाली आणि मग आपण ठरवलं त्या दिवशी की नाही, आपण लोकांसाठी जगायचं आणि लोकांसाठी काम करायचं.
2: खरं तर असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि कधी कधी काही प्रसंग असतात ना आपल्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारे ते प्रसंग ठरतात. मला असं वाटतंय या प्रसंगातून तुम्ही प्रत्येक वेळेला असं होतं ना की एखादं काहीतरी वाईट गोष्ट घटना घडते आणि आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो, वाईट वाटतं, पण मला वाईट वाटलं पण मी त्याच्यातून पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनामध्ये असेल आणि होता. सर, लोकाश्रम म्हटलं की लोकाश्रम संस्थेची ओळख आणि त्याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत की सेवा, संस्कृती आणि समाजकारण, तर या तीन पॉइंटवरती तुम्ही कसं काम करताय?
3: बघा, सेवा म्हटलं तर आता आपण सध्या पॅन इंडिया काम करतोय. आपण आपलं जे काही लोकाश्रम मार्फत HIV कॅन्सर TB पेशंटसाठी आपण पॅन इंडिया मोफत ट्रीटमेंट, मोफत औषधं आपण पुरवतोय. संस्कृती म्हटलं तर तुम्ही, माझे वार्षिक आपले खूप कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, कुठेतरी आपली मराठी परंपरा हे जपण्याचं काम आज आपण करतो आणि मराठमोळे कार्यक्रम सण आपण एकदम जोरात आणि धूमधडाक्यात साजरे करतो. का? तर संस्कृती टिकली तर लोक टिकतील आणि संस्कृती टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपला भर असतो. आणि मदत तर लोकाश्रम, कसं आहे, लोकाश्रम नाव देण्यामागचीच संकल्पना अशी होती की त्या लोकाश्रमात लोकांनी यावं, आपली सर्व दुःख तिथे सोडून हसत मुखाने तिथून बाहेर पडावं, अशी ती संकल्पना, म्हणून लोकाश्रम.
2: क्या बात आहे. खरं तर हे लोकाश्रम जेव्हा सुरू झालं तेव्हा तुम्ही एक दृष्टिकोन मनामध्ये बाळगला असणार आणि संस्थेच्या माध्यमातून आज अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या लोकांसाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. तुमचा जो दृष्टिकोन होता, दूरदृष्टिकोन मी म्हणेन, की बऱ्याच वेळेला असं होतं की संस्था सुरू होते आणि मग त्याचं काही एक दोन मोठी कामं होतात आणि मग कुठेतरी काही कारणास्तव ती संस्था त्याच्यातून पुढे कार्य होत नाहीत, मी असं म्हणेन. तर तुम्ही जो एक दूरदृष्टिकोन ठेवला, एक दृष्टिकोन ठेवलेला आहे, तो तुम्ही काय, कोणता दूरदृष्टिकोन बाळगून पुढे चालताय?
3: मुळात जेव्हा सुरू झालं तेव्हा कसं होतं, ते अकेले चल पडे, ते लोक बिलते गे और कारवा बनता गया.
2: क्या बात आहे.
3: त्यामुळे दृष्टिकोन तुमचा क्लिअर तेव्हाच असतो ज्यावेळेला तुम्हाला विजन दिसत असतं. आणि मी जे विजन आणि जो फोकस ठेवलाय या कामाप्रती हा खूप प्रामाणिक आणि निश्चिम आहे. त्यामुळे मी आज जे काम करतोय हे मी स्वखर्चाने करतो. मी कुठल्याही प्रकारची देणगी, वर्गणी, डोनेशन्स यामार्फत काही स्वीकारत नाही. त्यामुळे जे काही आपलं वार्षिक उत्पन्न आपल्या वैद्यकीय करिअरमधून किंवा व्यवसायातून जे येतं त्यातले एक 25-30% मी आज या जनकार्यात लोकांसाठी खर्च करतो.
2: वा बापरे, म्हणजे यासाठी दानत्व, दातृत्व जे आहे ती भावना.
3: तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की आम्ही संस्थेला कधी 10 रुपये डोनेट केले आणि आम्ही ऑन तुमच्या चॅनल थ्रू सांगावं की आम्ही संस्थेला काही देणगी, आणि ज्यांनी द्यावं असं वाटतं आम्ही त्यांना एक ट्रॅक देतो की पैसे देण्यापेक्षा तुम्ही आज बरेच अनाथ आश्रम आहेत, गोरगरीब मुलं शिक्षणासाठी वंचित आहेत,
2: बरोबर,
3: तर त्यांना तुम्ही काहीतरी पुरवा. त्यांच्यासाठी त्यांचं अभ्यासाचं सामान आहे किंवा वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, इथे जाऊन तुम्ही सेवा करा. कारण ते पैसे योग्य मार्गाला पोचतील याची शाश्वती आज आपण नाही देऊ शकत.
2: बरोबर.
3: त्यामुळे ते मार्गदर्शन आपण करतो पण आपण संस्थेला एकही रुपयाचं डोनेशन किंवा वर्गणी घेत नाही.
2: वाव. म्हणूनच मी म्हटलं ना की तुमच्याकडे आहे त्यातलं थोडंसं आपण दिलं पाहिजे किंवा आम्ही ते देतोय. म्हणजे आज भले माझ्यापेक्षा किंवा मी आता सरांचंच उदाहरण घेईल, आज अभिषेक सर आपल्यासोबत आहेत, अभिषेक सरांपेक्षाही अजून बरेच काही छान अर्निंग असणारी लोक आहेत, आपल्यापेक्षा छान अर्निंग असणारी लोक असतात, आपल्यापेक्षा कमी अर्निंग असणारी लोक सुद्धा असतात, पण मला जे मिळतंय, माझी जी मिळकत आहे त्यातून मी काहीतरी करेन ही कॉन्सेप्टच मुळात प्रत्येकाच्या पल्ले पडणारी नाही मी असं म्हणेन. आणि जी
3: चॅनल मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस पण झाला पाहिजे
2: 100%
3: की आपण 1000 रुपये जर कमवत असू तर त्यातले 10 रुपये आपण दिले पाहिजेतच
2: 100%.
3: कारण हे आपण समाजाप्रती देणं लागतो, आपण या पृथ्वीवर जन्माला आलोय आणि 10 रुपये 1000 रुपयातले मला असं वाटतं की एनीवन कॅन अफोर्ड. तुम्ही 10,000 कमवत असाल तर 1000 रुपये. कारण आज लोकांकडे खूप संपत्ती आहे, काही लोक खूप चांगलं लाईफ जगतायत, पण ती दानच ज्याला आपण म्हणतो ती ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समाज भरपूर बदलेल असं मला वाटतं.
2: श्रोते हो, आजची आपली मुलाखत ही फार विशेष असणार आहे, कारण आतापर्यंत आपण डॉक्टर अभिषेक सर यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत. लोगाश्रम याबद्दल आपण जाणून घेत आहोत, ही संस्था कशी कार्यरत करते, या संस्थेचा मूळ हेतू काय, उद्देश काय आहे, दृष्टिकोन कसा होता जेव्हा ही संस्था सुरू करण्यात आली, या गोष्टी आपण जाणून घेतल्या. आणि ब्रेक नंतर आपण आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्याचाही आढावा घेणार आहोत, आणि इथून पुढे संस्थेचं व्हिजन आणि मिशन काय आहे हेही जाणून घेणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: रेडी. हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो. पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून ब्रेकपूर्वीच आपण ज्याच्याशी संवाद साधत होतो तर डॉक्टर अभिषेक राणे सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ब्रेक नंतरच्या या ज्या गप्पा आहेत हा जो संवाद आहे हा आपण असा सुरू ठेवणार आहोत. लोक आश्रम या संस्थेविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. प्रत्येकामध्ये नेतृत्व करण्याची एक क्वालिटी मला असं वाटतं की सगळ्यांकडेच ते देव देत नाही पण ज्यांना ज्यांच्या कृपेमुळे किंवा ज्यांचं एक आपण म्हणूया की बाय गॉड गिफ्टेड ती जर एखाद्यामध्ये दिलेली असेल तर सगळ्यांनाच ती योग्य पद्धतीने वापरताही आली पाहिजे. पण सरांकडे असलेली ही लिडरशिप क्वालिटी हे नेतृत्व सरांनी अतिशय योग्य पद्धतीने वापरलेलं आहे आपल्या लोक आश्रमच्या माध्यमातून. आपण संस्थेची जी काही उद्दिष्ट होती ते आपण पाहिली सर. आपल्या संस्थेचं जे ध्येय आहे की सांस्कृतिक वारसा जपणं, समाजातील गरजूंना मदत करणं, सामाजिक जागृती निर्माण करणं आणि तरुणांना योग्य दिशा आणि महिलांसाठी सशक्तीकरण, महिला सशक्तीकरण एकंदरीत हे आपली ध्येय आहे. पण या ध्येयांवरती काम करत असताना आजवर आपल्या संस्थेने कोणते उपक्रम राबवलेले आहेत?
1: बघा, आता सुरुवात आपण ज्या कामाची सुरुवात केली त्याला पहिला फोकस आपला मेडिकल बॅकग्राऊंडवरती जास्त होता. कारण मला असं वाटतं आत्ताच्या घडीला लोकांना सगळ्यात मूलभूत गरज जर कुठली असेल दॅट इज हॉस्पिटल, मेडिसिन आणि मेडिकल.
0: बरोबर,
1: वैद्यकीय उपचार आपण ज्याला म्हणतो. त्यामुळे आपण सुरुवातीला दर 2 महिन्यांनी आपण मेडिकल कॅम्प्स, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आपण राबवत गेलो. त्यानंतर सांस्कृतिक वारसा जसं तुम्ही म्हणाला तर माझ्या प्रभागात जिथे मी ठाण्यामध्ये काम करतो तिथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरुवात केली 5 वर्ष मी आधी मी केली, आता 5 वर्ष झाली त्या कार्यक्रमाला. आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला आपण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ध्वज हा 300 फूट उंचीवरती आपण अभिमानाने फडकवतो. भारतातला 2 नंबरचा आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा, याचं कौतुक आणि याची दखल लिमका बुकनीही घेतली. त्यामुळे असे अनेक उपक्रम आपले सुरू असतात जेणेकरून संस्कृती टिकावी. आणि मग अशी तुम्ही म्हणालात की नेतृत्व कसं आहे, नेतृत्व करणं, नेतृत्व हे दिसतं पण त्या मागचा प्रवास हा लोकांना माहिती नसतो. त्याला तुम्ही नेतृत्व करता त्याला तुमची एक लीडरशिप क्वालिटी दिसत असते पण त्या मागचं सहन केलेला जो काही त्रास असतो हा त्या नेतृत्व करणाऱ्यालाच माहिती असतो. कारण अस्तित्वाचा धोका निर्माण झाला की अनेक लोक तुमचे विरोधक बनत असतात आणि त्या विरोधातून मार्ग काढून तुम्ही ज्याला पुढे येतात त्याला तुम्ही एक नेतृत्व करू शकता.
0: 100% दॅट्स ट्रू, अगदी खरं. सर तुम्ही MBBS ही पदवी घेतलेली आहे, MD त्याचबरोबर गायनोकॉलॉजिस्ट म्हणून तुमचं हे शिक्षण झालेलं आहे. तर माझ्या प्रोफेशनचा मी म्हणेन की एखाद्या एक समाजसेवक म्हणून काम करणं ही पॅशन असू शकते. तर या प्रोफेशनचा तुम्ही पॅशनमध्ये कसा उपयोग करून घेतलात? कारण मी आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही मेडिकल दृष्ट्या जास्त तुमचा प्रभाव होता की मेडिकल थ्रू आपण वैद्यकीय सेवा जी आहे ती पुरवायची. तर या प्रोफेशनचा तुम्हाला या पॅशनला कसा फायदा झाला?
1: इनिशियली सुरुवात मेडिकलीच झाली पण कसं असतं मी नेहमी लोकांना म्हणतो की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. मेडिकली ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तेवढंच मर्यादित होतं आणि आपण ते जितकं आपल्याला होतं तेवढं आपण करत होतो. आणि कसं आहे मदत करणं हे मुळात म्हणजे आपण जेव्हा इनिशियली कॉलेज डेज असतात किंवा आपण शिकत असतो त्याला आपल्याकडून जितकं होईल आपण जेवढं देता येऊ असं आपण करत होतो. पण त्यानंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला, लोकांनी स्वीकारलं आणि म्हणजे नेहमी मी असं म्हणतो लोकांना की माझ्या मुलाला काहीतरी म्हणा हे बोलणं सोपं असतं जे आज नेपोटिझम किंवा घराणेशाही आपण ज्याला म्हणतो. पण एक मधलं नाव किंवा कुठलं तरी सिम्बॉल किंवा कुठलं तरी एक गॉडफादर नसणं आणि काम करणं आणि आपला एक आयडेंटिटी बनवणं याला एक मोठा प्रवास आणि त्याग लागतो. त्यामुळे अशी ती सुरुवात झाली होती आणि ते वाढत गेला तो विस्तार आणि आज लावलेलं छोटंसं रोप होतं. आज ते अजून लहानच वाढते त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो.
0: नक्कीच सर, कारण जे लोक शून्यातून त्यांच्या प्रवासाची सुरुवात करतात आय कॅन प्राऊडली से की 0 to 0 हा प्रवास ज्याने बघितलेला आहे ना तो माणूस आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या कितीही खाचखळगे आले तरी तो हारून जाऊ शकत नाही. तो ती हार पत्कारून जरी हार आली तरी ते अपयश आलं तरी ते पत्कारून तो यशाच्या वाटेवरती पुढे चालत राहतो. अजून खूप छान वाक्य आहे, नक्कीच 100%. सर मला जेन्युइनली एक प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये काम करत असताना विशेष करून ज्या वेळेला समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या ओळखून जेव्हा काम केलं जातं ना तेव्हा त्याचा प्रभाव हा समाजावरती आणि लोकांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने पडतो. जसं की मला एका कार्यक्रमाविषयी एका गोष्टीविषयी आवर्जून मी ते उल्लेख करेन. गणपतीमध्ये चाकरमानांना गावी जाण्याची एक प्रचंड ओढ लागलेली असते आणि अशा वेळेला आपल्या ठाण्यातून तुम्ही अशा लोकांसाठी जी एक सोय केली होती आणि मला असं वाटतं 100% सगळे चाकरमानी हे तिथले आपल्या ठाण्यात तरी चाकरमानी हे बरेच खुश होते. तर असे जे तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम की आत्ता ही परिस्थिती आहे ना मग या परिस्थितीला अनुसरून हा उपक्रम असला पाहिजे हा जो एक तुमचा कॉन्सेप्ट आहे
1: कसं लहानपणी एसटीमध्ये धक्के खाल्ले आणि गावी जाताना काय लोकांचे हाल होतात हे आपण बघितले अनुभवले. तुम्ही असं राबू तेव्हाच शकता ना ज्यावेळेला तुम्ही त्यातून गेलाय
0: बरोबर
1: आणि आपणही पाहिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आम्ही एकदा विचार केला की आज एसटीच्या तिकीट्स मिळत नाही रेल्वे फुल असतात आणि चाकरमणी हा म्हणजे आपल्या कोकणामध्ये दोनच सण एक शिमगा आणि गणपती म्हणजे आपली मराठी मुलं त्यासाठी नोकरी सोडतात त्या नसल्या तर नोकरी सोडतात. त्यामुळे मग असा विचार आला की का नाही मग अशी ती सुरुवात केली आणि मग चाकरमान्यांसाठी पहिल्याच वर्षी आपण 18 लक्झरी बसेस ठेवल्या होत्या आणि प्रतिसाद इतका होता की ठाण्यापुरता मर्यादित होतं पण बदलापूर उल्हासनगर कर्जत काही विरा भाईंदर वरून लोक आपल्याकडे अप्रोच झाली आणि मग ते आपल्यालाही आपली जबाबदारी त्यांनी

0: सो आपला तोही उपक्रम दरवर्षी सुरू आहे.
1: नक्कीच सर, त्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, महिला सशक्तीकरण. आज केवळ महिलांसाठी एक छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले किंवा त्यांच्यासाठी काहीतरी सांस्कृतिक तर आपण करतच असतो, पण त्या व्यतिरिक्त त्या पलीकडे जाऊन महिलांसाठी तुम्ही जे वेगळे कार्यक्रम राबवताय, कशा पद्धतीने महिला उपभोग घेत आहेत याचा?
0: मला असं वाटतं हळदी कुंकवाचा मान जो आहे, जो तुम्ही वाण देता, ते वाण देण्यापेक्षा महिलांचा मान वाढवा.
1: बरोबर आहे,
0: त्याच्यावरती जर तुम्ही जोर दिलात, कारण आता तुम्ही बघाल ना की अवेअरनेस खूप कमी आहे, लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस. त्यामुळे आपण एव्हरी 3 मंथ्स तेही राबवतो की आज करिअर गायडन्स आहे.
1: बरोबर,
0: आज आपली मुलं IAS IPS ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स आहेत त्याच्या प्रिपरेशनला घाबरतात.
1: बरोबर,
0: पण त्याच्या मागे जर तुम्ही त्यांना एक फाउंडेशन दिलं किंवा एक बॅकिंग दिलं, तर आज आपलीही मुलं कुठेतरी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, देशस्तरावरती जाऊन कामं करतील, यासाठी आपण महिलांना बरंच प्रोत्साहन देऊन त्यांना सपोर्ट करतो.
1: नक्कीच श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मला असं वाटतं आजची मुलाखत ही केवळ यामध्ये, या मुलाखतीमध्ये, या गप्पांमध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्यामध्ये हाच एक क्लिअर विजन किंवा असं आपण म्हणूयात की एखादी गोष्ट जाणवेल की हा की आम्हाला इथे फक्त जे आजूबाजूला लोक राहतात, जो परिसर आहे, त्या लोकांच्या हितासाठी आम्ही कसे उपयोगी पडू, त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आपल्या संस्थेचं काम सुरू आहे. अजून काही गोष्टी आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण वेळ झालेली आहे तुर्तास एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आणि या मुलाखतीचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोतेवाणी प्रेक्षक हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच वेगळ्या मुलाखती आणि वेगळ्या गप्पा आणि वेगळे विषय हे लोकांपर्यंत अनेकांपर्यंत पोहोचवत असतो. आपला आजचा वेगळा विषयही आहे आणि आपल्याकडे आलेली व्यक्ती खास आहे. आज आपण डॉक्टर अभिषेक राणे सर यांच्यासोबत हा दिलखुलास संवाद साधत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून संस्थेविषयी त्यांचं जे काम आहे त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहोत. सर, ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की महिलांसाठी आपण कसं काम करतो किंवा लोकांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. सर, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडासा वेगळा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, एक नेतृत्व निभावत असताना तुम्हाला काय वाटलं, समाजामध्ये आपली किती गरज आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आढळून आल्या?
1: समाजाला आपली गरज खूप आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येकाची गरज समाजाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक युवा, प्रत्येक स्टुडंट, प्रत्येक माणसाने त्याची जबाबदारी ओळखून आज जर एक हात पुढे केला तर बराच बदल आपण घडवू शकतो. कारण हे कार्य जे मी म्हणजे कोमलजी तुम्हाला एक आवर्जून सांगेन की दिस इज नॉट इझी, हे सोपं नाहीये. लोकांना जे दिसतं त्याच्या मागे खूप वेगळं चित्र असतं. आज तुम्ही ज्या प्रभागात, ज्या समाजात काम करता, हे काम सगळ्यांना बघवत नसतं. त्याचं कारण हे आहे की हा आपल्यापेक्षा वरती चाललाय, समाज त्याला स्वीकारतोय, त्याला एक्सेप्ट करतोय, का तर तो प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे हे इतकं सोपं राहिलेलं नाही आणि समाज कार्य करणं हे प्रत्येकाला तितकं आवड नसली तरी त्यांनी त्यात येऊन थोडाफार त्यातला इंटरेस्ट वाढवला तर ते बिल्टअप होत जातं हळूहळू. त्यामुळे आम्ही तशी सुरुवात केली आणि आज थोडंफार करतोय.
0: नक्कीच सर, खरं तर आपण मुलाखतीच्या आपल्या गप्पांच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि मी मगाशी म्हणाले की मला आपल्या या संस्थेचं मिशन जे तुम्ही एक सुरू केलंय, मी मिशन म्हणेन, हे मिशन आता कुठवर आलेलं आहे आणि पुढे आपल्या संस्थेचं विजन काय?
1: विजन मेन आपण टार्गेट केलं आहे एज्युकेशन,
0: या
1: सेकंडली मेडिसिन, जे काही आपल्याला जे काही उपचार म्हणजे आता आपण फोकस करतोय मोफत हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये किंवा लोकांना आता आपण ऑलरेडी सुरू केलेले आहेत. 5 beds आपण फ्री ठेवलेले आहेत. ज्या प्रभागात मी काम करतो त्या प्रभागामध्ये लोकल हॉस्पिटलसाठी आपण 5 beds मोफत लोकांसाठी ठेवलेले आहेत. इन फ्युचर आपण एक मोफत हॉस्पिटल करायचं आपलं विजन आहे, जेणेकरून लोकांना जे काही मेडिकल फॅसिलिटीज लागणार आहेत त्या आपण चांगल्या दर्जाच्या त्यांना त्या ठिकाणी देऊ शकू. एज्युकेशन, करिअर गायडन्स, लोकांना जे काही मार्गदर्शन, 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं. कारण आता आपण आधुनिक युगात बघतोय की आपल्याला जे इंस्टाग्राम नॉलेज देते दॅट इज समवेअर लिडिंग टू फॉल्स कमिटमेंट्स. त्यामुळे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने, कारण तुम्ही आज त्यांना जोर जबाब देऊन हे मार्गदर्शन नाही करू शकत. कारण आता जेनझी जनरेशन आहे, आपल्या काळात चालू होतो,
0: बरोबर आहे.
1: तो एक आपल्या संस्थेचा अजेंडा आहे आणि बाकी आपण सगळे कामं सुरूच ठेवली आहेत. लोकांची मदत आपण करतोच आहोत, त्यामुळे कोणालाही काही असेल तर त्यांनी लोकाश्रमला कधीही संपर्क करावा. आमचं कार्यालय अहोरात्र सुरू असतं, जे ठाण्यातलं एकमेव कार्यालय जे तुम्ही कधीही आलात तरी बंद नसतं 365 दिवस.
0: क्या बात आहे सर. खरं तर आता उत्तरार्धाकडे येतानाच नुकताच एक मुद्दा मला असं वाटतं त्याविषयी भाष्य झालंच पाहिजे. तरुणाई, आजची तरुण पिढी, खरं तर आपण 90s आहोत सगळे आणि 90s आत्ताची जी जनरेशन आहे म्हणजे आफ्टर 2000 जी काही जनरेशन आहे त्यांच्यामध्ये हे विचार जर रुजवायचे असतील तर तुमचा याबद्दल काय थॉट आहे, तुमचा काय विचार आहे, जर त्यांच्यापर्यंत हे समाजसेवेची भावना जर रुजवायची असेल तर कसं असलं पाहिजे?
1: त्यांनी माझा आवर्जून इंटरव्ह्यू बघावा
0: फॉर शुअर.
1: आणि मला असं वाटतं काय, ते मूलभूत तुमच्या आतमध्ये पाहिजे, ते तुम्ही
0: इनबिल्ड
1: असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रास्प नाही करू शकत, ग्रास्प करून तुम्ही एक सर्टन लेवल पर्यंत जाल पण बियॉन्ड बाउंड्री नाही जाणार तुम्ही. त्यासाठी तुम्हाला ती आवडही पाहिजे आणि आवड असेल तर त्याचं तुम्ही म्हणा प्रोफेशनचं पॅशन मध्ये कन्वर्जन व्हायला वेळ लागत नाही,
0: बरोबर.
1: त्यामुळे इट शुड बी इनबिल्ड.
0: एक्झॅक्टली सर, आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आय नो की किती हा कामाचा, मी म्हणेन की कामाचा व्याप खूप मोठा आहे आणि त्यातून आज तुम्ही वेळ काढलात आणि आज स्टुडिओला आलात आणि त्यातही आपल्या संस्थेविषयी, मुळात लोक आश्रम ज्याच्यामध्येच जे नाव ऐकताच एक मायेची ऊब आणि एक म्हणतात ना एक मायेचा ओलावा जो आहे तो जाणवतो. तर असं हे मला असं वाटतं ज्याचं कोणी नाही त्यांच्यासाठी लोकाश्रम आहे, एक हक्काचं ठिकाण, हक्काचं मी म्हणेन की मायर घर म्हणूयात, तर अशी ही जागा जी तुम्ही निर्माण केलीत, जी तुम्ही सुरू केलीत आणि आज अनेकांचा आधार बनला, तर तुम्ही जे उचललेलं पाऊल आहे त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथून पुढे तुमचं आपल्या संस्थेचं काम हे असं सुरळीत सुरू राहावं अशी इच्छा मी बापाकडे व्यक्त करते आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पण तुम्हाला जाता जाता विनंती असेल की आज जे आपल्याला तमाम अनेक लिस्नर्स आहेत, आपले श्रोता वर्ग आहेत, जे ऐकतायत, जे आपल्याला युट्यूबवर पाहतायत, त्यांना जाता जाता तुम्ही काय एक जर मेसेज द्यायचा झाला तर काय?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन आचार्य 90 FM, मला योग्य समजलं तिथे बोलवण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद दोन्ही. आणि मी तुमच्या व्ह्युअर्सना सगळ्यांना इतकंच सांगेन की उठा,
0: बरोबर,
1: कुठून तरी सुरुवात करा, कारण तुमचा उद्याची सकाळ ही कधी लेट नसते, त्यामुळे तुम्ही उद्याही सुरू करू शकता, आता इनफॅक्ट सुरू करू शकता. आणि तुमच्या लाईफ मधलं 1% तुम्ही लोकांसाठी खऱ्या अर्थाने मनापासून जर तुम्ही स्पेंड केलं तर तुम्हाला ते एक इनर सॅटिस्फॅक्शन नक्कीच मिळेल. त्यामुळे देर इज नेव्हर टू लेट, सो यू कॅन स्टार्ट इट टुमॉरो मॉर्निंग.
0: क्या बात आहे, अतिशय पॉझिटिव्ह. मला असं वाटतंय जेव्हा खूप थकलेलं असेल, आणि मला वाटतं सरांनी जसे आता काही वर्ड्स जे अगदी मोलाचे आहेत जे आपण ऐकले तर आपण कुठेतरी तिथून पुन्हा एक पॉझिटिव्ह होऊ शकतो. माझंच असं झालेलं की दिवसभर हेक्टिक शेड्यूलमुळे आता मला मुलाखत घ्यायची, पण आज मुलाखतीमध्ये हा जेन्युइन जे काही वाटतंय ते मी बोलते. आज मुलाखतीमध्ये या गप्पा सुरू असताना, हा संवाद सुरू असताना जेव्हा इतके पॉझिटिव्ह विचार समोरून आले तेव्हाच ती एनर्जी अजून वाढलेली आहे. तर मला असं वाटतंय अशा नेतृत्वाची आपल्याला खूप गरज आहे. आणि
1: तुम्ही जसं म्हणाल युथ, की यंगस्टर्सना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही जे फेस करताय, दॅट इज एन्झायटी, डिप्रेशन आणि स्ट्रेस, हे जे तीन प्रॉब्लेम्स हे जगातले आत्ता खूप मोठे आजार आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही मेडिकेशन नाहीये. त्यामुळे जर असं काही तुम्ही फेस करत असाल तर आय वुड से की तुम्ही इनर सॅटिस्फॅक्शनसाठी ही कामं सुरू करा, ओव्हर थिंकिंग बंद करा आणि मेडिटेट करा रादर, किंवा तुमचं माइंड कुठेतरी अशा ठिकाणी डायव्हर्ट करा की जिथून तुम्हाला हे नेगेटिव्ह थॉट्स येणार नाहीत.
0: क्या बात आहे. आणि मुळात जेव्हा आपण असं काहीतरी काम करतो ना तेव्हा मिळणारं जे समाधान असतं, आपण त्याला मानसिक समाधान म्हणूया, त्यामुळे जे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असे ना, दॅट हा आत्मिक सुख, त्याच्या पुढे सगळे प्रॉब्लेम्स आणि हे सगळं विसरायला होतं. त्यामुळे जाता जाता सरांनी अतिशय मोलाचा संदेश इथे दिलेला आहे. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला कसा वाटला या प्रतिक्रिया नक्की कळवा. आज आपल्यासोबत डॉक्टर अभिषेक राणे सर जोडले गेले होते. केवळ मुलाखत ही त्यांच्या संस्थेविषयी माहिती करून घेणं हा भाग नव्हता, तर आज अनेक लोक, आजची तरुणाई, आजची तरुण पिढी, मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप संदेश, चांगला संदेश देणारी आजची मुलाखत होती. आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत किंवा अनेक वृद्ध असतील, अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी सरांचे काम कसं राहिलेलं आहे याचा एक आढावा आपण घेतलेला आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा आणि अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच नवीन सुंदर सुंदर मुलाखतींसाठी, गप्पांसाठी स्टेडियम आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का व्हायचे, तर सर एक सुशिक्षित व्यक्ती एक कुटुंब घडवतो, पण एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो, म्हणून मला शिक्षक व्हायचे.

आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आज आपण वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. वैजयंती मॅम, मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM मध्ये. आणि अर्थातच बिझनेस मंत्र आहे आणि तुम्ही जवळजवळ बरीच वर्ष या क्षेत्रात आहात. आणि थोडीशी ओळख करून देते, ऑटो एनर्जी आणि टेक्सटाईल कंपनीज मध्ये त्या इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून काम पाहतात. आणि कंपनीची लिस्ट तर खूप मोठी आहे, तरी त्यातले काही फ्यू मी मेन्शन करते. टाटा मोटर्स, आयजी पेट्रोल लिमिटेड, पीएनजी कारगिल, फॉर्मर एडवायझर अँड वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट अँड रिसर्च. आणि व्हाईस प्रेसिडेंट राहिलेले आहेत त्या पब्लिक अफेअर्स आणि सिनियर डायरेक्टर फिकी मध्ये त्या राहिलेल्या आहेत. असा त्यांचा सगळीकडचा बऱ्याच सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्स मध्ये सुद्धा त्या चांगल्या मोठ्या पदावर होत्या. तर आज आपण त्यांच्याकडून सगळं ह्या सगळ्या कंपन्यांबद्दल तर कसं कामकाज चालतं हे जाणून घेणारच आहोत, पण एकंदरीत

0: बालपणातनं जे आपल्यावर संस्कार होतात त्यातनं आपण घडत जातो आणि नंतर मग एक एक अवधानं हे करत मग आपण प्रगतीपथावर पुढे चालत राहतो. तर घरात तुमचं एकंदरीत वातावरण पूर्वी कसं होतं?
1: घरातलं म्हणजे तू बरोबर सांगितलंस की आपलं लहानपणचं जे आपलं आपण ज्या घरात वाढतो तिथल्या सगळ्या म्हणजे इमिजिएट फॅमिलीचं आपलं खूप मोठं आपल्या म्हणजे त्यांच्याकडे बघूनच आपण त्यांचा आदर्श धरून आपण पुढे जात असतो. तर वडील आमचे जे माझे आता नाही आहेत पण वडील होते गोविंद हर्षे ते सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये होते आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधले ते पहिल्या बॅचचे ग्रॅज्युएट होते आणि त्यांना यूएन फेलो म्हणून अमेरिकेला पाठवलं गेलं होतं. त्यामुळे नंतर ते समाजसेवेच्या म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समाजसेवा क्षेत्रात काम केलं त्यांनी आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे फाउंडर होते फाउंडर डायरेक्टर आणि त्यांनी अगदी भास्करराव कर्वेचे आपले अण्णासाहेब कर्वेंचे चिरंजीव त्यांच्याबरोबर अगदी खूप जवळ होती त्यांची आणि त्यांनी काम केलं पुष्कळ वर्ष. त्यांचं खूप सगळीकडे नाव झालं आणि त्यांचा खूप आमच्यावर मोठा पगडा म्हणता येईल किंवा हे म्हणता येईल कारण त्यांचं दुसरं असं होतं की त्यांचा ज्ञानेश्वरीवर खूप गाढा अभ्यास होता आणि ते प्रवचन करायचे ज्ञानेश्वरीवर आणि घरात पण तसंच वातावरण होतं म्हणजे आमचं एक डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन म्हणून आमचं असायचं म्हणजे मुद्दाम केलं नाही पण सगळेजण जमायचो तेव्हा तर कसं जॉईंट फॅमिली पण असायची पाहुणे असायचे घरात आणि माझे जे दोन भाऊ म्हणजे आईचं असं एक आमच्यावर इम्प्रेशन होतं की ती खूप डिसिप्लिनवाली होती म्हणजे आमची शिस्त म्हणजे खाण्यापिण्याची शिस्त वेळेची शिस्त अभ्यासक्रमाची शिस्त त्यामुळे तिने तो एक भाग पाहिला आणि वडिलांनी बाकी सगळं जे आपल्यावर जे आपल्या ज्या वाढत्या वयात आपल्यावर जे संस्कार व्हावे लागतात ते सगळे वडिलांमुळे खूप झाले आणि आजोबा आमचे होते ते मिशनरी लोकांना मराठी शिकवायचे आणि माझे दोघेही भाऊ जे ते मराठी शाळेत होते डॉक्टर रवींद्र हर्षे सातारचे अगदी प्रख्यात हार्टचे स्पेशालिस्ट म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि दुसरा भाऊ म्हणजे डॉक्टर राजन हर्षे ते अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर झाले आणि आता पण त्यांची मराठीतनं पुस्तकं येत आहेत आणि त्यांच्या विषयात तर खूपच त्यांचं जगभर कीर्ती नाव आहे. तर आम्ही जेव्हा वाढत म्हणजे मोठे होत होतो तेव्हा हे डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन जे मी म्हणते तेव्हा वडील अनेक विषय काढायचे आणि मग आम्ही त्याच्यावर बोलायचं आम्ही त्याच्यावर आपली मतं मांडायचं मग त्यामुळे आपलं जे आपली पर्सनॅलिटी घडत जाते असं मला वाटतं. आणि भाऊ माझा जो मोठा सगळ्यात भाऊ जो डॉक्टर मी म्हटलं तो त्यांनी 9वीत असताना विवेकानंदांवर खूप वाचलं त्यामुळे त्याची स्वभावाची घडण तशी होत गेली आणि त्याने आधीच ठरलं होतं की मी डॉक्टर होणार आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्क मिळवले हुशार होता खूप आणि मी मात्र शाळेत अजिबात अभ्यास नाही करायचे त्यामुळे अगदी शेवटची परीक्षा आली अॅन्युअल एक्झाम आली की सगळ्यांना घरात टेन्शन असायचं की आता हिचा अभ्यास कोण घेणार. आई आणि माझा भाऊ हे दोन प्रकारचे सब्जेक्ट वाटून घ्यायचे म्हणजे सायन्स मॅथ्स वगैरे असेल ते भाऊ घ्यायचा आणि लँग्वेजेस वगैरे असेल ते आई घ्यायची आणि मी एक दिवस 8-10 दिवस आधी अभ्यास केला की माझं गंगेत घोडं नाही समजायचं. माझं एक मला चांगली संधी मिळाली म्हणजे माझ्या आजोबांनी मला म्हणजे त्यांना ते मराठी शिकवायचे मी म्हटलं त्या मिशनरी होत्या त्या स्कॉटिश होत्या त्या मिस किंग म्हणून त्या त्या म्हणाल्या की तुमची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकली तर हिला तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये घाला. आता ही गोष्ट म्हणजे माझं वय आता 72 आहे त्यामुळे ही गोष्ट माझा 1953 जन्म आणि 3 वर्षाचे असतानाच मला मॉन्टेसरी इंग्लिश शाळेत घातलं त्यामुळे म्हणजे इंग्लिश भाषाही शिकली गेली आणि एक वेगळं वातावरण म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एक वेगळं वातावरण असतं त्या काळात कोणी एवढं इंग्लिश शाळेत जात नसे त्यामुळे तो एक मला खूप फायदा झाला म्हणजे माझ्या सगळ्या करिअरमध्ये म्हणा किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये. तर असं आमची बॅकग्राऊंड म्हणजे घरातली बॅकग्राऊंड अशी होती आणि आईकडची भावंड बरीच होती म्हणजे आईला म्हणजे जवळजवळ ती सगळी म्हणून 13 भावंड होती सगळ्यांची लग्न कार्य मामा मावशा त्यामुळे एक जॉईंट फॅमिलीचं जे एक हे असतं ना म्हणजे खूप खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सगळ्यांकडून आपण काहीतरी शिकत असतो म्हणजे मामा म्हणा मावशा म्हणा आपली भावंड म्हणा मामे भाऊ मावस भाऊ हे ते तर ते सगळं मला असं वाटतं त्या घडणीमुळे आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा या सगळ्याचा खूप फायदा होतो आणि फरक पडतो आपल्या वागण्यात. आपण सगळ्यांची प्रेमाने वागतो सगळ्यांची मिळून मिसळून राहतो असं आपण एकल कोणी होत नाही. आताचं वातावरण पाहिलं आपण म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली आणि एकटी मुलं वाढतात वगैरे पाहिलं आणि सारखे मोबाईलवर सगळे आपल्या खोल्यात बंद वगैरे तसं तर ते पाहिलं की असं वाटतं की आपलं बालपण आणि आम्ही राहायचो तिथे पण खूप मुलं असायची आणि मी बऱ्याच वेळ जास्ती मुलग्यांशी खेळायचे कारण मुलींबरोबर खेळणं म्हणजे थोडंसं वाहतुकीचं खेळायचे पण जास्ती टॉप बॉय सारखे असल्यामुळे मी विट्टी दांडू क्रिकेट मितम जे म्हणशील ते सगळं खेळायचे आणि त्यामुळेच मग टेबल टेनिसची वगैरे आवड लागली मग शाळेत

0: कॉलेज शाळेतनं कॉलेजमध्ये जेव्हा जात होते तेव्हा माझ्या आईनी म्हणजे मला आई म्हणाली तू ह्याला जा एसएनडीटीच्या होम सायन्सला जा. तर म्हणलं मी काही करणार नाही घरातलं काम वगैरे मला काय होम सायन्सला जायचं नाही मला को एज्युकेशन कॉलेजमध्ये जायचंय. तर मग त्याप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तिथे आर्ट्सला घेतली. आई म्हणाली तुझं कॉन्व्हेंटचं शिक्षण असतं ते तू दिवसभर शाळेत असतेस त्यापेक्षा जरा असा कोर्स घे जिथे तुला थोडा वेळ मिळेल. तर आर्ट्सचं माझं इन्क्लिनेशन असल्यामुळे आर्ट्सला मी गेले आणि फर्ग्युसन कॉलेज जे पुण्याचं आहे तिथे मला तिथे आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले खूप चांगलं शिक्षण मिळालं अतिशय उत्कृष्ट टीचर होते सगळे आणि तिथे मला एक म्हणजे काय म्हणतात एक वेगळं होरायझन किंवा एक वेगळं क्षितिज ओपन झालं असं झालं आणि माझं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी जी आहे ती मला असं वाटतं तिथे जास्त खुलली.
1: अच्छा.
0: कारण सगळ्या प्रकारचे स्टुडंट असायचे बाहेर गावचे असायचे एक मराठीचं पण मला खूप जास्त चांगलं जवळीक आली कारण कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडंसं त्या काळात कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे थोडं डिटॅच होतं माणूस बाकी सगळे मराठीत असतात आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणजे थोडंसं आपल्याला त्या कल्चरशी आपण घरी वातावरण वेगळं असतं आणि आपण जे शेक्सपियर शिकतो आणखीन काय काय शिकतो ते थोडंसं एलियन वाटतं म्हणजे शिकायला चांगलं पण थोडंसं त्यात एक गॅप असते.
1: शाळेचा मुद्दा आपला राहिला. शाळा कुठली होती लुमुबी
0: किंवा
1: कॉन्व्हेंट
0: होणार आणि ती आता केम्ब्रिज वगैरे झाली आता नंतर आयबी वगैरे पण झाली असेल पण मग ह्याच्यात कॉलेजमध्ये शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सगळे दोस्त मंडळी मुली मुलं सगळे आणि पॉलिटिकल सायन्स मी घेतलं आणि मग बीएला म्हणजे युनिव्हर्सिटी टॉप रँकिंग मिळवली आणि मुख्य म्हणजे तेव्हा मला ना खूप टेबल पीटीची पण आवड होती म्हणजे पीटी एक सकाळी आमची असायची ती आणि टेबल टेनिस तर टेबल टेनिसची आवड लागली तेव्हा मी एक लेडीज क्लब तिथे होता पीवायसीचा तिथे खेळायला जायची तर त्या लेडीजना मी म्हणजे जवळजवळ 6 महिन्यात किंवा 1-8 महिन्यात तिथे जेवढ्या लेडीज होत्या त्या सगळ्यांना हरवलं आणि सिल्वर कप सगळे मलाच मिळायला लागले. तर मग एक आमचे कोच होते ते म्हणाले की नाही हिला आता तुम्ही जेंट्स क्लब मध्ये घाला कारण त्यांचा गेम इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तर म्हणजे नुसत्या लेडीज बरोबर खेळून ही तिथेच राहील दरवेळेस जिंकते त्यामुळे मग जेंट्स क्लब मध्ये जायचं ठरलं. पण त्या काळात काळ असा होता की तिथे मला जेंट्स म्हणजे एक मुलगा कोचिंग एक सुभाष लोढा म्हणून आमच्या इथे शिकवायचे ते खूप छान शिकवायचे म्हणजे कोच होते टेबल टेनिसचे तर त्यांच्या हाताखाली शिकावं असं सांगितल्यावर माझे वडील म्हणाले की नाही असं मी काही तुला परवानगी देणार नाही कारण टेबल टेनिसची रूम ही सगळी बंदिस्त असते आणि तू एकटी शिकणार एखाद्या मुलाकडून ते मला काही पटत नाही. बराच घरात वादविवाद झाला मग मुलांनी सांगितलं भावांनी सांगितलं नाही नाही तिला जाऊ दे तिचं गेम इम्प्रूव्ह नाही होणार तर त्यामुळे मला जेंट्स क्लब मध्ये घातलं आणि मग तिथेही माझी चांगलीच म्हणजे पुष्कळच प्रगती झाली. मग इंटर कॉलेजेट खेळले इंटर युनिव्हर्सिटी खेळले तिथेही गोल्ड मेडल मिळाली. पण कुठेही जेव्हा बाहेर जायची वेळ यायची खेळायसाठी हैदराबादला जायचंय किंवा टीम बरोबर आणखीन कुठे जायचं ते वडील म्हणायचे नाही रात्रीचं ओव्हरनाईट स्टे असेल तर मी तुला पाठवणार नाही. अशा असे त्यावेळेचे संस्कार होते. एका दृष्टीने आता त्यांच्या परिस्थितीत गेलं तर आता समजतं की मुलीला बाहेर पाठवणं नुसत्या अनोळखी लोकांबरोबर आणि त्यांचं सोशल वर्क डिपार्टमेंट असं होतं की त्यांना सगळे प्रॉब्लेमॅटिकच केसेस त्यांच्याकडे यायच्या म्हणजे प्रॉस्टिट्युशनच्या म्हणा किंवा चाइल्ड लेबर म्हणा किंवा क्रिमिनल सगळ्या अशा त्यामुळे त्यांना ते पहिल्यांदा ते सगळं डोक्यात यायचं मुलीचे प्रोटेक्शन म्हणून ते म्हणायचे. आणि मग लवकरच म्हणजे बीए झाल्यानंतर लगेचच ओळखी ओळखीतच म्हणजे आमच्या नात्याचंच लग्न ठरलं आणि अजित पंडित माझे जे मिस्टर त्यांच्याशी माझं लग्न ठरलं त्यावेळेला. आणि आमचे सासरे म्हणजे जगन्नाथ पंडित जे टाटा इन्व्हेस्टर मशीन टूलमध्ये ते जनरल मॅनेजर होते त्यावेळी आणि त्यावेळी म्हणजे अगोदर बरेच वर्ष म्हणजे टाटा ग्रुप बरोबर त्यांचा खूप चांगलं करिअर होतं आणि ते मुंबईमध्ये राहत होते तेव्हा आणि नंतर मग ते पुण्याला शिफ्ट झाले त्यांचा बंगला पुण्याला असल्यामुळे माझे मिस्टर प्रीमियर ऑटोमोबाईल्स मध्ये मेटलर्जी इंजिनियर होते आणि मग मी मुंबईला राहायला आले. तर 20 वर्षाचं असताना लग्न झालं लहान वयात आणि
1: मुंबई
0: आणि मग मला ते तो खूप एक म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी म्हणू शकेल की खूप एकदम बदल घडला त्यामुळे टर्निंग पॉईंट ऍब्सोल्युटली टर्निंग पॉईंट कारण बॉम्बे इज ऑफकोर्स अ सिटी ऑफ ड्रीम्स आणि माझ्यामध्ये एवढी पुणे म्हणजे विद्येचं माहेर तर तिथे शिक्षणाचा वगैरे संस्कार ते सगळे चांगले झाले. पुणे खूप स्वच्छ चांगलं एक काय म्हणतात पांढरपेशा लोकांचं गाव असं समजलं
1: जातं. असं प्रोटेक्टेड
0: एज्युकेशनल म्हणजे बॉस्टन ऑफ इंडिया असं म्हणतात ना बघायला तसं. तर ते शिक्षणाच्या दृष्टीने ते छान होतं. पण मुंबईला आल्यानंतर मला खूप सगळं एक मोठं स्वप्न पुढे
1: आल्यासारखं मोठा कॅनव्हास.
0: आणि अगदी सुरुवातीला म्हणजे मी काय सुरू केलं, घरातल्या घरात ट्युशन द्यायला सुरुवात केली. आमच्या एक्झाम माझ्या मुलीला तू शिकवशील का, म्हटलं वा फार छान. आणि मग मी काहीतरी 75 रुपये महिन्याचे वगैरे किंवा तसं काही नव्हतं. कारण मी आधी सेटल होत होते मुंबईच्या शहराला, सेटल होते, घरकाम वगैरे काहीच सवय नव्हती कशाचीच. जरी कधीतरी आईने शिकवलं असेल की पोळी अशी करायची भाजी अशी, तरी पण कधी केलेलं काहीच नव्हतं. त्यामुळे त्या सुरुवातीला जरा सगळीकडनं शिकून, आणि तेव्हा ते असं गुगल वगैरे काही नसायचं. लग्नात प्रेझेंट मिळाले की रुची रावण पुस्तक होतं, तर त्या बघून रेसिपी करायच्या. पण कधीच असं घर असं चालवलेलं नव्हतं, त्यामुळे तो थोडा अनुभव यायला किंवा ते एक्सपिरियन्स यायला वेळ लागला. पण मग त्यानंतर जेव्हा हे झालं, काय म्हणतात त्याला, ट्युशन घ्यायला लागली, तेव्हा एकानंतर असे खूप जण यायला लागले माझ्याकडे. जवळजवळ मी 25-27 वर्ष ट्युशन घेतल्या घरापासून, आणि जवळजवळ 25-25 मुलं म्हणजे अगदी मुलं मुली 5वीपासून ते अगदी ह्याच्यात कॉलेजमध्ये जाणारे सुद्धा माझे विद्यार्थी याचे. आणि सगळे म्हणायचे की यांच्याकडे गेले की आमची मुलं पास
1: होतात.
0: त्यामुळे ते मला अगदी चांगलं वाटायचं की मुलांबरोबर बसून अभ्यास. तेव्हा त्याच काळात माझा मोठा मुलगा झाला अद्वैत पंडित, जो आता सिंगापूरला असतो, तो केमिकल इंजिनियर MBA. आणि दुसरा ज्ञानेश पंडित, तो पण अमेरिकेला त्यांनी MBA केलं. आणि तो आता एक प्रोटिव्हिटी नावाच्या एका कन्सल्टिंग फर्म मध्ये तो पण मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तर ती मुलं तेव्हा लहान होती आणि मोठी होत होती, तेव्हा मला घर बसल्या ते करणं अगदी फायदेशीर. नंतर मग मला असं लक्षात आलं की आपण घरात बसून यांना शिकवतोय सगळ्यांना, आणि ही मुलं पास होत आहेत, पण आपली वाढ किंवा आपली ग्रोथ काहीच होत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं आपण नोकरी करावी कुठेतरी. तर शोधाशोध करायला लागले, तर कुठेतरी प्रोफेसर म्हणून किंवा कुठेतरी शिकायला म्हणून, मग कोणी ओळखी तशी जायला लागले. तर सोफाया कॉलेजमध्ये बोलवलं, तर ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला एका लेक्चरची 15 रुपये देऊ. ते पण विद्यार्थी जमले, तर तुमच्या विषयाला विद्यार्थी 15 अधिक जमले नाहीत तर त्या दिवशी लेक्चर होणार नाही. तर म्हटलं की हे काही खरं नाही, कारण आपण घरात बसून एवढे शिकवण्या करून किंवा ट्युशनमध्ये हे कशाला करायचं. तर तेव्हा एक परफेक्ट प्लेसमेंट म्हणून एक एजन्सी नवीनच निघाली होती. आणि ते आता कशा आपल्या एजन्सी असतात, जॉब देणाऱ्या एजन्सी
1: असतात,
0: तर तशी ती कॉन्सेप्ट तेव्हा एकदम नवीन होती. ही गोष्ट मी करते 1980 ची, 1979-80. तर मला कोणीतरी सांगितलं की तिथे तू जाऊन तुझं ऍप्लिकेशन दे, म्हणजे ते कुठे असेल तर तुला बोलवते. तर मग तिथे मला आपलं बायोडेटा कसं बनवायचं हेही माहित नव्हतं. त्यांनी मला विचारलं की तू काय शिकलीस काय वगैरे, तर मी काहीतरी एका कागदावर असं लिहून गेले होते. पण असं नाही, हे छान असं मी तुम्हाला बनवून देत. म्हणून त्यांनी बायोडेटा वगैरे बनवला छान. आणि मग विदिन अ मंथ किंवा 1-2 महिन्यातच मला लगेच कॉल आला. मला असं वाटतं मार्च महिना होता. आणि ते म्हणाले की शरीव दफ्तरी म्हणून आहेत, त्या इंडियन मर्चंट चेंबरच्या प्रेसिडेंट होणार
1: आहेत.
0: आणि त्या म्हणजे एक लेडी प्रेसिडेंट म्हणजे वालचंद हिराचंदच्या त्या पुतणी लागतात, तर त्या ग्रुपच्या त्या आहेत आणि त्या होणार आहेत. तर त्यांना तुला भेटावं लागेल, आणि त्यांना एक अशी यंग आणि डायनामिक अशी
1: मुलगी
0: हवी आहे जी तिथल्या लेडीज विंग चालवेल तिथली. इंडियन मर्चंट चेंबर म्हणजे काय आहे ऍक्च्युली, की ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचं एक संघटन आहे, म्हणजे असोसिएशन आहे. म्हणजे आपण जशी युनियन म्हणतो ती युनियन असते, ती वर्कर्सची असते. तर तशा वेगवेगळ्या कंपन्यांची ही एक असोसिएशन आहे इंडियन मर्चंट चेंबर, आणि ती रिजनल लेवलला चालते. आणि तिथे कसं होतं की जेंट्स जे सगळे होते, म्हणजे पुरुष जे होते, त्यांच्या मिटिंग चालायच्या कायम. सरकार बरोबर काही नेगोसिएशन असतील किंवा एक वेगवेगळ्या सेक्टरच्या, म्हणजे टेक्सटाईल म्हणा किंवा वेगवेगळे जे सेक्टर होते तिथे त्या मेंबरशिप मध्ये त्या लोकांचे, तर ते कोणी मशिनरी मध्ये असेल, कोणी काय स्कूटर बनवणारे असतील, कोणी मोटारी बनवणारे असतील, तसे. तर त्यांच्या लेडीजना वाटायचं की आपले नवरे हे सगळे त्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये दिवसभर काय करतात, तर आपण पण तिथे जावं. शरीर दत्तरी ताई मला म्हणाले की तू असं कर, सगळ्यांना आपण एकत्र करूया आणि आमची एक मेंबरशिप आपण चालू करूया, आणि या स्त्रियांसाठी आपण एक कोर्सेस ठेवूया, म्हणजे मॅनेजमेंटचे किंवा प्रोफेशनल कोर्सेस, असं आपण एक उभारू अशी एक लेडीज विंग, ज्याच्यातनं त्या स्त्रियांना म्हणजे त्या पुढे जातील, एक तर त्यांना काही करायचं असेल, स्वतःचा उद्योग करायचा असेल, तसं करता येईल असं. तर ते करत आम्ही म्हणजे आधी सुरुवातीला काहीतरी 75 आमच्या मेंबर होत्या, आणि काहीतरी 50 रुपये फी होती. नंतर वाढता वाढता त्या 1500 पर्यंत गेले आमचे मेंबर्स आणि आमच्या वर्षात जो 150 इव्हेंट व्हायला लागले. म्हणजे आम्ही सगळ्या प्रकारची माणसं बोलवायचो, म्हणजे MF हुसेन म्हणून म्हणजे आर्टिस्ट म्हणा कुठल्याही क्षेत्रातले, म्हणजे अगदी महत्वाचे RK लक्ष्मण येऊन गेलेले आहेत, कोण तू म्हणशील ते अमिताभ बच्चन होऊन गेलेले आहेत, सगळे माधुरी दीक्षित जे म्हणशील ते, म्हणजे सगळे सेलिब्रिटी वेगवेगळ्या क्रिकेटर होऊन गेले, सुनील गावस्कर सारखे, झाकीर हुसेन सारखे, आणि सगळ्यांबरोबर माझे ते फोटो आहेत. आणि आता कधीही काही असं असलं की मला लोक म्हणतात की तुझा फोटो असेल ना तर तो पाठव, त्यामुळे मलाही अगदी असं बरं वाटतं की आपल्याला चांगल्या संधी मिळाल्या त्या इंडियन मर्चंटमुळे. आणि खूप सगळ्या इंडस्ट्रीनेच लोकांची ओळखी झाली. आणि कसं असायचं, आमचं काम म्हणजे असं असायचं की ते इव्हेंट तर करायचंच आम्ही, म्हणजे इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आणि स्पीच बनवायचा. कारण मी तेव्हा जर्नालिझमचा पण कोर्स केला आम्ही मध्ये, माझा जेव्हा दुसरा मुलगा दुसऱ्या मुलाच्या वेळी मी प्रेग्नंट होते त्यावेळेला आम्ही जॉईंट फॅमिलीत राहत होतो आणि माझ्या जाऊबाई आणि आम्ही एकत्र राहत होतो. तर त्या म्हणाले की आपण काम वाटून घेऊया, शलाका पंडित त्यांचं म्हणा आणि माझे दीप श्रीकांत पंडित, तर ते नाशिकला असतात आणि त्यांची पण एक इंडस्ट्री आहे आणि त्यांनी खूप मोठी नंतर ती झाली फॅक्टरी त्यांची आणि त्या नंतर तिकडे गेल्या. पण आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा, तर त्या म्हणाले की आपण कामं वाटून घेऊया, आपण पैशाचा खर्चही वाटून घेऊया आणि सकाळच्या वेळी तू बनवचा स्वयंपाक, संध्याकाळी मी बनवते आणि तुला कुठला इव्हनिंग कोर्स वगैरे करायचा असेल तर तू कर, मी मुलं सांभाळीन आणि सगळं करीन. त्यामुळे त्यावेळेला मी जर्नालिझमचा कोर्स केला आणि तेव्हा पण मला इतकं असं तू म्हणतेस तसं म्हणजे अक्षरशः मोठं क्षितिज झाल्यासारखं वाटलं, कारण मीडियाचं हे पॉवर ही वेगळीच असतं आणि जर्नालिझम मध्ये पण मला मग सिल्वर मेडल मिळाली रायटिंग आणि रिपोर्टिंग मध्ये. आणि ते ती न्यूज मला जेव्हा मी 32 झाले त्याच्यानंतर माझ्या एका मिस्टरांच्या मित्राने मला येऊन सांगितलं की तू तुमचं असं असं तुम्हाला मेडल मिळालं वगैरे, तर सगळ्यांना खूप आनंद झाला की तू केव्हा करतेस सगळं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे MA पण मी जेव्हा केलं तेव्हा BA झाल्यानंतर माझे सासरे म्हणले की तू काही जगन्नाथ पंडित ज्यांचा मी उल्लेख केला ते म्हणाले की तू शिक्षण सोडावं असं मला वाटत नाही, मला असं वाटतं तू शिक्षण कंटिन्यूच करावं, कारण तुला म्हणजे एकतर शिकलेल्या स्त्रिया ह्या म्हणजे आपल्या घराण्यात सगळ्याजणी शिकले आणि तू MA सोडू नको, तू MA करत राहा, तर त्यामुळे आणि काही मदत हवी असली तर आम्ही करू. तर तो त्यावेळेला म्हणजे पहिल्या वेळी प्रेग्नंट असताना मी MA केलं आणि दोन्ही वर्षांचे पेपर एकदम दिले, म्हणजे 4+4 8 पेपर एकदम दिले आणि मुलगा फक्त 5 महिन्याचा होता तेव्हा आईनी सगळं सांभाळलं त्याला वगैरे. आणि म्हणजे आपलं म्हणजे सांगायचा हेतू असा की घरच्यांचा आपल्या सपोर्ट खूप सगळा असतो आणि सासरे जर तेव्हा तसं म्हणाले नसते तर कदाचित मी केलंही नसतं. मला असं म्हटलं असतं की आता लग्न झालं, मुलं झाली, मूल झालंय, आता कशाला आपण काही करणार. त्यांनी खूप एनकरेज केलं, माझ्या सासूबाई पण खूप शिकलेल्या होत्या, त्या पण MA झालेल्या होत्या आणि त्या संगीत त्यातल्या विशारद होत्या, त्यामुळे शिक्षणाचं एक वातावरण सासरी पण मिळालं आणि माई म्हणजे दोन्हीचा एक संगम म्हणतो तसं घडण माझी त्याप्रमाणे झाली. आणि नंतर म्हणजे काही काही गोष्टी आठवल्या की अगदी गंमत वाटते की जेव्हा मी माझी PhD करत होते तेव्हा माझा मोठा मुलगा MBA करत होता आणि धाकटा मुलगा CA करत होता आणि आम्ही तिघही एकत्र
1: किती छान गोड आहे.
0: आणि मग आम्ही म्हणायचो, मी त्याला म्हणायचे की तुमचं तर ठीक आहे, तुम्ही तू 2 वर्षात MBA होशील, पण त्याला म्हणायचे CA ला चल तुला तू
1: फर्स्ट
0: 5 ठीक आहे ना, 2-3 वर्ष पण PhD म्हणजे माझं म्हणजे काही त्याचं काही लिमिट नाही किंवा होईल का, पण समाव मॅनेज केलं. आणि मुलं जेव्हा लहान होती तेव्हा पण सपोर्ट मिळाला, म्हणजे पाळणाघर असं नव्हतं पण आजूबाजूला माझ्या एक राहणाऱ्या होत्या, त्या म्हणायच्या की तू ठेवून दे मुलं माझ्याकडे, तू जा आणि मी सांभाळीन वगैरे. तर तसा सपोर्ट मिळाला चांगल्या प्रकारे, कारण आता आता असतं तेवढं सगळं डेव्हलप नव्हतं, म्हणजे आता कशी पाळणाघर क्रेश असतात सगळीकडे तसं. आणि मग इंडियन मर्चंट चेंबर मधून काय झालं, जेव्हा हे स्त्रियांचं आम्ही सुरू केलं, लेडीज विंग सुरू केली, तेव्हा काम करता करता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला एक तेव्हा नुकतंच 75 इंटरनॅशनल वुमेन्स इयर हे झालं होतं, म्हणजे त्याचं अनाऊन्समेंट झालं. त्यामुळे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे UNला अटॅच आहे तर ते शोधत होते की कोणी आम्हाला ह्या स्त्रियांच्या विषयामध्ये आम्हाला कोणीतरी पाहिजे की जे सगळीकडे सेमिनार करतील आणि चेंबर ऑफ कॉमर्सने कुठे कुठे लेडीज विंग आहे त्याचा स्टडी करतील असं आम्हाला कोणीतरी पाहिजे. तर माझ्याकडे ते त्याची इन्क्वायरी म्हणजे असं एकाने मला विचारलं, त्या PFI म्हणून एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, तर ती एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया ही ILOला अफिलिएटेड आहे, नॅशनल बॉडी आहे. आणि मग तिथून मला फोन आला की एक महिन्याची तुम्ही रजा घेऊन हे काम आमच्यासाठी करू शकाल का, तर म्हटलं ठीक आहे मी करू शकेन, एक महिन्याचं रजा जरी नाही घेतली तरी माझ्या रोजच्या कामाच्या ह्याच्यात मी करू शकेन. आणि त्यांनी मला सांगितलं की तू असं सर्वे करायचा, सगळ्या स्त्रिया म्हणजे असे उद्योजक जे आहेत त्यांच्यावर स्टडी करायचा, नंतर वेगवेगळ्या चेंबर्स ऑफ कॉमर्समध्ये जायचं, म्हणजे मेन शहरं आपली जी आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, म्हणजे दिल्ली चेन्नई कलकत्ता अशा सगळ्या ठिकाणी जाऊन तू बघायचं की तुमच्या इंडियन मर्चंट चेंबर सारख्याच दुसरीकडे महिला शाखा आहेत की नाही, आणि त्या असल्या तर त्या काय करतात कसं करतात. होता वगैरे. तर मला तो इतका एक्साइटिंग म्हटला प्रोजेक्ट आणि इतका मला आनंद झाला की, आणि एक तर वय पण असं होतं, लहान होतं, यंग होतं, काहीतरी करून दाखवायचं, आणि एवढ्या मोठ्या संस्थेकडून आपल्याला नुसतं बोलावणं आलं ह्याच मला एवढा अर्थ. म्हणून मी काही विचारलं नाही की त्याच्यातनं मला काय मिळेल किंवा काही पैशाचा काही प्रश्नच नव्हता. मग त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मला साईन करायला दिलं. मग मी ऑलरेडी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांची मला परमिशन घ्यावी लागली. तर ते म्हणले वा फार सुंदर हा इतका अभिमानाची गोष्ट आहे, तर तू नक्कीच ते कर वगैरे. आणि मला डॉलर्समध्ये त्यांनी पेमेंट दिलं, त्यामुळे तेव्हा डॉलर्समध्ये पेमेंट म्हणजे अगदी खूपच मोठी गोष्ट होती. पण त्यांना मुख्य म्हणजे माझा सर्वे घेतलेला आवडला, कारण मी इतकी म्हणजे ग्राउंडेड होते त्या विषयामध्ये की इतक्या स्त्रियांशी माझा कॉन्टॅक्ट होता, इतक्या उद्योजक स्त्रियांशी कॉन्टॅक्ट होता, बाहेरच्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सशी आमचं लिंकेज होतं, त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे मला खूप कॉपरेशन मिळालं. आणि मी जो स्टडी पब्लिश केला तो आयएलओला एवढा आवडला की त्यांनी मला त्याच्यानंतर प्रोजेक्टवर मिळतच गेले. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या स्त्रियांच्या रिलेटेड विषय जे होते त्याच्यातनं मला सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं. मग मला तेव्हा असं जाणवलं की आपण एवढा अभ्यास आपण करतोय, इतका आपण स्टडी केलाय, सर्वे केलाय, आपण ह्याच क्षेत्रात काम करतोय, तर जेव्हा कॉन्फरन्समध्ये आपण जातो आणि जेव्हा आपण बोलायला उभं राहतो तेव्हा काहीतरी आपल्या मागे डिग्री असली त्या विषयातली तर लोक आपलं नीट म्हणणं ऐकून घेतात किंवा आपलं लोक वेगळ्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघतात. त्यामुळे मग मला वाटायला की आपण माझे एक म्हणजे आम्ही जे आयएलओ मध्ये काम करायचो त्या आयएलओ म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, तर ती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा एक अंग आहे तो. तर ते कसं ते त्यांचं काम कसं असतं की लेबर साठी जे किंवा वर्कर साठी जे हिताचं असतं त्यासाठी ती संस्था काम करते आणि ती जगभर काम करते. त्यामुळे इंडियातले वर्कर ते एशियन कंट्रीशी कम्पेअर करतात, युरोपच्या वर्करशी कम्पेअर करतात, मग स्त्रियांचं काय स्थान आहे ते कम्पेअर करतात, असे त्यात अनेक विषय असतात. आणि त्यात स्त्रियांच्या विषयामध्ये जास्त म्हणजे मला इंटरनॅशनली ग्लोबल म्हणजे रेकॉग्निशन तेव्हा मिळाली की वुमन एम्पॉवरमेंट मधली काही नावं होती तेव्हा एक्सपर्ट लोकांची, त्यात माझं नाव त्यांच्या त्या रुस्टरमध्ये आलं. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला तेव्हा आणि खूप अगदी आनंद गगनात मावेनं म्हणतात तसं झालं. आणि मग असं वाटलं की ह्या विषयात आपण आणखीन जास्त काम केलं पाहिजे. तर आम्ही जे एकत्र काम करत होतो त्यात डॉक्टर बी के सिंग म्हणून एक होते आणि डॉक्टर राजन मेहरोत्रा होते, तर ते दोन्ही माझ्या गाईडसारखे होते. तर ते म्हणाले तू असं कर, तू पीएचडीला रजिस्टर कर जमनालाल बजाज मध्ये, आता त्यांचे ऍप्लिकेशन येतात तर तू रजिस्टर कर. त्यावेळेला माझं वय जवळजवळ 45 होतं. मी जसं म्हटलं मुलं शिकत होती हायर एज्युकेशन मध्ये मुलं होती आणि मी म्हटलं आता मी कशी शिकणार, नाही म्हणे तू अप्लाय तर कर बघूया. आणि मग त्याच्यात कसं होतं 20-20 मिनिटाचे पेपर होते, एक 6 पेपर होते आणि ते 3 तासामध्ये ते संपवायचे होते. आणि ऑल इंडिया एक्झाम होती, बजाजची तर माहिती आहे किती टफ असते. आणि 20-20 मिनिटाचे पेपर होते, त्याच्यात माझी 13-14 मिनिटात माझी उत्तरं लिहून तयार व्हायची आणि मी बसाय बघायचे तर सगळे बाकी सगळे लिहित असायचे. मग मला वाटायचं की आपलं काहीतरी नक्कीच चुकलंय म्हणून आपण आपलं लवकर संपलंय आणि ते अजून लिहित आहे. पण समाव असं झाले की त्या सगळ्या परीक्षा मी पास झाले, चांगल्या मार्कांनी पास झाले. आणि मग ते म्हणाले की आता तुमची आम्ही वायवा घेणार, तुमची हे घेणार, ओरल एक्झाम घेणार आणि मग तुम्हाला आम्ही ऍडमिशनचं आपण ठरवूया. आणि मग जेव्हा ती वायवा घेतली तेव्हा त्यांनी मला विचारलं, डॉक्टर मणेरीकर म्हणून होत्या तेव्हा माझ्या डायरेक्टर होत्या चांगल्या बजाजच्या, तर त्या म्हणाल्या की तू इथून का तुला करायची पीएचडी, तू एसएनईटी मध्ये का नाही करत, कारण हा स्त्रियांचा विषय, तर तू इथून तुला काय करायचं. म्हटलं नाही, हे जगातल्या 15 मोठ्या बिस्कूज मध्ये याचं नाव आहे तर मला इथूनच करायचंय. तर त्या म्हणाले ठीक आहे. मग म्हणलं मी तुम्ही मला गाईड म्हणून तुम्ही राहा आणि मी तुमच्या
1: अंडर काम
0: करते. तर त्या म्हणलं नाही, ऑलरेडी माझ्याकडे 11 स्टुडंट आहेत तर मला तुला वेळ देता येणार नाही, तर तुझं तूच गाईड शोध. तर त्यांचं जे हे असतं म्हणजे प्रॉस्पेक्टस असतं त्यात गाईडची नावं असतात. तर त्यात म्हटलं आता कोण, मग त्याच्यात राजन मेहरोत्रा म्हणते. तर म्हणलं हा चला यांच्याबरोबर आपण काम केलेलंच आहे. मग त्यांना मी विचारलं तर ते म्हणाले हा, कारण त्यांना कसं असतं गाईडना काही आपल्याकडून मिळत नाही, म्हणजे त्या स्टुडंट बरोबर त्यांना खूप वेळ द्यावा लागतो आणि खूप गायडन्स द्यावा लागतो. आणि पीएचडी म्हणजे खूप जिकिरीचं काम असतं, म्हणजे डेटा गोळा करणं, तो अनालाइज करणं खूप त्याचं. तर तरी ते हो म्हणल्यामुळे मला तो आनंद झाला. आणि मग प्रत्येक महिन्याच्या रविवारी मी त्यांना जाऊन भेटत असे. ते त्यांना कारण ते पण ह्याच्यात काम करत होते 9:30 मध्ये, त्यामुळे त्यांना वेळ नसायचा, त्यामुळे रविवारी आम्ही दोघं भेटायचो रविवारच्या मंथली वन्स. आणि मग मी घरी गेले की त्यांची काहीतरी घरातली हे असायची प्रोग्राम वगैरे असायचा आणि त्यांच्या मिसेसना वाटायचं की दर महिन्यातल्या एका रविवारी येऊन माझ्या दौऱ्याचं डोकं खाते. तिला काय म्हणजे थोडंसं त्यांच्या घरातल्या वातावरणात थोडंसं मला दिसायचं की, पण ते म्हणायचे नाही नाही मला ही आल्यानंतर मी कुठेही येणार नाही आणि मी आम्ही पीएचडीचा अभ्यास आमचा चालू आहे. तर त्यामुळे त्यांनी इतकं चिकाटीने माझ्या बरोबरीने काम केलं आणि ते मग ते पास झालं, म्हणजे मी पीएचडी पास झाली त्याच्यानंतर, म्हणजे 1995 ला मी रजिस्टर केलं तर 2001 ला मला पीएचडी मिळाला. आणि आपल्या इथं रूल असे असतात की जेव्हा आपली पीएचडी सबमिट होते त्यानंतर ते जे जेव्हा भेटतात आपले जे एक्झामिनर असतात त्यांची मीटिंग काहीतरी वर्षातून एकदाच होते, त्यामुळे ती मीटिंग होऊन गेल्यानंतर तुम्ही जर पीएचडीचा थीसिस दिला असेल तर तुम्हाला एक वर्ष थांबायला जेव्हा तुमची, पण लकीली ते म्हणजे 6 महिन्यानंतरच माझी इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मी पास झाले. तर ते पीएचडी मिळाल्यानंतर म्हटलं सगळे पेपरमध्ये आलं, कारण जमनालाल बजाज मधली मी पहिली स्त्री आणि या उद्योजकतेवर करणारी ही पण पहिली स्त्री होती. आणि होम बेस वुमन एंटरप्रेनर्स असा विषय होता आणि त्याच्यात कसं होतं की माझी माझे केस स्टडी जवळजवळ म्हणजे 167 होत्या महिला आणि त्या घरून काम करणाऱ्या. आणि माझ्याकडे जी यादी होती त्याच्यात जर मी त्यांना फोन करून वगैरे विचारायला लागले तर कधी मला मिळायचं माझं सॅम्पल बरोबर कधी नाही मिळायचं. पण जेव्हा मी एखाद्या स्त्रीचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिला विचारलं की आणखीन तुला अशा माहिती आहेत का कोणी बायकाच्या घरून करतात, तर त्या मला

0: उत्तर माहिती द्यायच्या की तुम्ही या या पत्त्यावर जा, ही स्त्री असते ही करा, ही घरातल्या म्हणजे रेसिपीजचं करते, कोणी कपड्याचं करत होती, म्हणजे आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान, या रिलेटेड ज्या होत्या स्त्रिया, कारण त्यांना तेच सगळ्यात सोपं पडतं, म्हणजे स्वयंपाककला ते येतच असते, वेगवेगळ्या रेसिपी छान बनवत असतात, तर त्या लाईनमध्ये करणाऱ्या बऱ्याच एक होत्या, म्हणजे आपण लोणची पापड कॅटेगरी म्हणतो त्या, पण अगदी सुंदर काम करणाऱ्या, आणि मग कपड्याच्या उद्योगात होत्या, पण सगळं घरून म्हणजे घरातलं सगळं सांभाळून, तर हा सेगमेंट मी का घेतला, तर आयएलओ कडे स्टडी होत्या, त्या सगळ्या महिला ज्या कारखाने चालवतात आणि ज्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतात अशांचा डेटा त्यांच्याकडे होता, पण या इन्फॉर्मल सेक्टर आपण ज्याला म्हणतो की ज्यांची कुठे नोंद नसते, की त्या बँकेकडे लोन घेत नाहीत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं कंपनीचं, अशा या स्त्रिया होत्या, म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर आपण म्हणतो, तर ते म्हणाले की तू अशा सेक्टरमध्ये काम केलंस तर आम्हाला ते फायद्याचं आहे, कारण त्यातला डेटा आम्हाला मिळू शकेल, आणि मग मी बऱ्याच वेळा जेव्हा स्त्रियांकडे बायकांकडे जायचे तेव्हा बऱ्याच वेळा मला ते सासू सुनांच्या गाराणी ऐकायला लागायची, आणखीन घरातले प्रॉब्लेम ऐकायला लागायच्या, आणि मग मी सगळं ते ऐकून घ्यायचे, कारण मला त्यांच्या पोटात शिरून त्यांची कार्यवाहीची माहिती पाहिजे असेल, आणि त्या इतकं सुंदर सगळ्या कामं करायच्या, तर मला जेव्हा म्हणजे आणि त्यांना मी जेव्हा हा प्रश्न विचारायचे की तुम्ही तुमचं किती टर्न ओव्हर आहे किंवा तुम्हाला किती पैसे मिळतात, तर त्यांना भीती वाटायची, त्या म्हणायचे तुम्ही कुठल्या तरी इन्कम टॅक्सच्या नाही लागला, टॅक्स नाही पडणार, मी म्हणायचे नाही टॅक्स नाही पडणार, मी अशी स्टडी करायला रिसर्च करायला आली, तर मग इनडायरेक्टली मी फाइंड आउट करायला लागले, म्हणजे जेव्हा सरळ प्रश्न विचारल्यावर उत्तर यायची नाही, तेव्हा मी इनडायरेक्ट विचारायचे की तुमचा खप किती होतो, तुमचं मार्जिन किती असतं असं, आणि मला असं दिसून आलं की फार उत्तम या सगळ्या बायका कामं करत होत्या, आणि ते सगळं मग जेव्हा माझी पीएचडी झाली तेव्हा पेपरमध्ये मोठं बॉम्बे टाइम्स मध्ये एक मोठं कटिंग म्हणजे फ्रंट पेज मधच न्यूज आली की असं असं स्त्रियांत, त्यामुळे म्हटलं आता फारच सगळं मोठं झालं, आणि मग नंतर काय झालं पब्लिशर यायला लागले माझ्याकडे, विकास पब्लिशिंग म्हणून एक आले, आणखीन एक दोघं आले, आणि ते म्हणाले आपण ना याचं पुस्तक छापूया तुमच्या पीएचडीचं, तर म्हटलं की पीएचडी ही 350 पानाची पीएचडी आहे, तर त्याचं पुस्तक म्हणजे अगदी बोरिंग होईल लोकांना की ते वाचण्यात काही तसं रस वाटणार नाही, तर ते म्हणाले हरकत नाही आपण काय करूया 40-50 तुम्ही आता त्यातल्या 40-45 केस स्टडीज निवडा ज्या सगळ्यात सक्सेसफुल आहेत, सगळ्यात यशस्वी ज्या झालेल्या स्त्रिया, आणि मग त्यांचं आपण त्यांचं मनोगत त्याच्यात टाकूया, त्याच्याप्रमाणे आपण ते पुस्तक डिझाईन करूया, तर ते करता करता मग ते बिझनेस ऍट होम म्हणून तयार झालं 2001-2002 दरम्यान ते रिलीज झालं, आणि त्याच्यानंतर इतके मला फोन यायला लागले, इतक्या लोकांच्या इन्क्वायरी यायला लागल्या, आणि मग कॉन्फरन्सला वगैरे कुठेही गेले उभे राहिले बोलायला की सगळे म्हणायचे त्यातल्या तुम्ही गोष्टी सांगा कशा कशा
1: पैशा,
0: तर त्यातली एक गमतीची गोष्ट म्हणजे एक स्त्री एक जी होती ती म्हणायची की मी तिच्या घरी जेव्हा गेले तर ते म्हणाले मी साडी नेसायला शिकवते लेडीजना, तर म्हटलं साडी नेसायला तर आपण सगळ्या साड्या नेसतो त्याच्यात काय शिकवतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी साड्या नेसायला शिकवतो, त्यामुळे जेव्हा कॉन्झर्वेटिव्ह मारवाडी फॅमिलीतल्या बायका असतात आणि त्यांना येत नसते नीट साडी नेसायला, तेव्हा ते जेव्हा सासरी जातात तर त्यांच्याकडे लोक बघतात की अशी काय नेसली साडी, म्हणून त्यांना शिकायचं असतं साडी नेसायला, तर मी त्यांना त्यांचे कोर्स घेते, आणि मग ते काहीतरी 2000 रुपये वगैरे फी होती तिची, आणि मग ते कोर्समध्ये ती शिकवायची 32 प्रकारे शिकवण साडी नेसणं वगैरे, तर मी म्हटलं ठीक आहे मला तुझ्या कोर्सला जॉईन व्हायचं तर तू मला जॉईन करून घे, तर ती म्हणाली सॉरी मी तुम्हाला घेऊ शकत नाही कारण 6 महिन्यासाठी माझा क्लास फुल
1: आहे,
0: मला अजिबात तुम्हाला आता घेता येणार नाही, तर ते ऐकून मला एवढा आनंद झाला की इतकं छोटस स्किल आहे की नुसतं साडी कशी ठीक नेसवायची हे, आणि त्याच्यातनं ही इतकी म्हणजे इतका ही मोठा उद्योग निर्माण केला, अजून पण मी बघते ती सोशल मीडियावर तिचं सगळीकडे पोस्ट असतात रील असतात की साड्या कशा ठेवाव्या साड्या कशा नेसाव्या कसं सुंदर दिसावं त्याच्याबरोबर ज्वेलरी कुठली मॅच करावी वगैरे, म्हणजे असं आहे की कुठलंही छोटंसं जरी आपल्यामध्ये एक अंगी कला असली किंवा काहीतरी गुण असेल तर त्याच्यातनं उद्योग हा निर्माण हे मला तेव्हा लक्षात आलं,
1: नक्कीच आपण तुमच्या इंडियन मर्चंट ऑफ चेंबर्स बद्दल जाणून घेतलं, पण तिथून मी तुम्हाला ब्रेकच्या नंतर नेणाऱ्या टाटाचा सगळा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे, आणि अर्थातच पब्लिक अफेअर्स मध्ये तुम्ही कामाला होतात, जवळजवळ 40 देश तुम्ही फिरलेला आहात, ते 40 देशांची थोडक्यात आम्हाला सफर तुम्ही थोडीशी घडवा अशी मी तुम्हाला विनंती करते, प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये भेटूया डॉक्टर वैजयंती पंडित यांना, तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, ब्रेकपूर्वी मी म्हटलं तुम्ही 40 देश फिरलात, म्हणजे काय कोणाचं असं स्वप्न असतं एवढं सगळीकडे फिरायचं, म्हणजे आवड म्हणून. पण तुम्ही कामाच्या निमित्तानं 40 देशांना भेट दिल्या, तर त्यातले मोजके अनुभव आणि तुमच्या अगदी स्मरणात राहिलेले मोजके अनुभव मला जाणून घ्यायला आवडते.
1: तर कसं होतं, इंडियन मर्चंट चेंबरच्या लेडीज विंग मध्ये पहिलं डेलिगेशन आमचं जे गेलं ते 88 साली गेलं, तायवान, हॉंगकॉंग आणि थायलंड. तेव्हा तायवान मध्ये आपली डिप्लोमॅटिक रिलेशन नव्हती, त्यामुळे आपल्याला हॉंगकॉंगहून विजा काढायचा होता. आणि त्या सगळ्या ऑल वुमन बिझनेस डेलिगेशन हे म्हणतो पहिलंच त्यावेळेला गेलं. आम्ही 25 स्त्रियांना घेऊन गेलो एकत्र आणि तिथे बिझनेस करण्याकरता घेऊन गेलो. आणि त्यावेळेला खूप आम्हाला म्हणजे अगदी खूप तू म्हणतेस क्षितिज एकदम मोठं झालं, कारण पहिलीच वेळ फॉरेनला जाण्याची आणि ते पण चायनीज वातावरण असलेले किंवा चायनीज कल्चर असलेले देश होते, त्यामुळे तिथे खूप शिकायला मिळालं. आणि आमच्याबरोबर एक तरला दलाल म्हणून तेव्हा होत्या, त्या प्रख्यात अगदी त्यांच्या म्हणजे रेसिपी बनवणाऱ्या आणि त्याच क्षेत्रातल्या खूप मोठ्या नाव आहे ते. आणि त्यांचं तिथे इंटरव्ह्यू म्हणजे नेक्स्ट डेलिगेशन आमच्या ज्या ऑस्ट्रेलियाला गेलं तेव्हा त्यांचे रेडिओवर आणि टीव्हीवर एवढे इंटरव्ह्यू झाले, कारण तिथे NRI इंडियन लोक बरेच होते आणि त्यांना त्यांच्याकडून रेसिपी आणि सगळं शिकायचं होतं. तेव्हा काही एवढं इंटरनेटचा नव्हता, प्रभाव नव्हता सगळीकडे, त्यामुळे ते ती एक मला आठवण आहे. आणि खूप लोक आम्हाला विचारले सगळ्या स्त्रिया एकदम कशा आल्या, तुमच्याबरोबर कोणीही जेंट्स नाही आणि तुम्ही कशा ट्रॅव्हल करताय, तर तेव्हा हे खूप जाणवलं की आपल्याला भारतामध्ये आपल्या इथल्या स्त्रियांना खूप
0: प्रोटेक्टेड
1: ठेवलं, पण आपल्याकडे फ्रीडम पण खूप आहे. म्हणजे आपण जर काही करू इच्छित असेल आणि आपल्याला जर सहकार्य दिलं आपल्या फॅमिलीनी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, तर आपण किती झेप मोठी मारू शकतो हे लक्षात आलं. आणि जेव्हा जपानला त्याच ओघात जेव्हा जपानला म्हणजे दरवर्षी डेलिगेशन जायची एक किंवा दोन जायची, जपानला जेव्हा मी गेले तेव्हा मला खूप तो वेगळा देश आणि फार सुंदर असा वाटला. त्याचं कारण तिथलं जे कल्चर आणि तिथली जी लोक इतकी मदत करणारी आणि त्यांचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रामाणिकतेचं जे त्यांचं एक कल्चर आहे किंवा देशप्रेमाचं जे आहे ते मला खूप जाणवलं. मला एके ठिकाणी जायचं होतं जेव्हा ट्रेनने जायचं होतं आणि सगळी येनमध्ये ट्रान्झॅक्शन चालायची आणि मला जेव्हा तिकीट काढायचं होतं तेव्हा मला काही समजत नव्हतं की कुठल्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आणि किती पैसे आपण त्यात द्यायचे. तर मी एका जपानी मुलाला विचारलं की तू मला मदत कर तिकीट काढायला, मला त्या इंडियन एम्बसीमध्ये जायचंय, तर तो म्हणाला काय हरकत नाही मी तुम्हाला करतो मदत. आणि त्यांनी तिकीट काढून दिली आणि मग तो म्हणाला ही ट्रेन तुम्ही घ्या या प्लॅटफॉर्मवर येईल, त्याला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं, तर तो म्हणाला तुम्ही जा. तर म्हणलं ठीक आहे. मी जेव्हा त्या ट्रेनमध्ये शिरले तर मला असं दिसलं की तो माझ्या पाठीमागून माझ्या ट्रेनमध्ये शिरला. तर म्हटलं की हा कशाला आपल्या मागून येतोय, तर मी त्याला विचारलं तू, तर तो म्हणला मी तिथेच जाणार आहे त्याच साईडला, म्हणजे आपण बरोबरच जाऊया. म्हणून मग आम्ही तोडकं मोडकं बोलत गेलो आणि मग जेव्हा उतरलो तिथे तेव्हा तो म्हणाला हे बघा ती तुमची एम्बसी आहे. तर म्हटलं आता मी जाते, तुला कुठे जायचं असेल तू जा. तो म्हणला नाही मी तुम्हाला तिथे सोडणार आणि मग मी
0: काय कामाला जाणार.
1: आणि मग तो तिथे गेला, त्यांनी ते जपानीज मध्ये त्या लोकांना सांगितलं की या इंडियाहून आलेले आहेत आणि यांना तुम्ही असं असं चांगलं वागणूक द्या असं वगैरे त्याच्या भाषेतून सांगितलं. नंतर म्हणलं आता मी जातो, तर म्हटलं आता तू कुठे चाललाय, तर त्याला कम्प्लिटली वेगळ्या दिशेला जायचं होतं पण केवळ मी बाहेरच्या देशात नाही म्हणून त्यानं मला मदत केली. मला इतकं त्याचा आनंद झाला. दुसरी गोष्ट, एकदा मी बाथरूम मध्ये गेले रेल्वेच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे लोकलच्या ट्रेनच्या ह्याच्यात, तिथे मला जायचं होतं वॉशरूमला मी गेले आणि मग तिथे ना एक लाल असं बटन सारखं होतं, तिथे असं काहीतरी इमर्जन्सी सारखं त्या जपानीज भाषेत दिलं होतं. तर म्हटलं आपण हे दाबून बघूया, तेव्हा जरा खोडकर वृत्ती होती, मला एक दाबून बघूया काय होतंय. मी ते दाबलं म्हटल्यावर 2 मिनिटात सगळीकडनं इतकी माणसं आली सगळी, म्हणजे सिक्युरिटी आली की आर यू ओके, व्हॉट इज हॅपन, व्हॉट इज युअर ओके. वाटलं मला काहीतरी आत्मधे झालं नाही झालं किंवा काहीतरी, तर ते मला एवढं आश्चर्यकारक वाटलं की म्हटलं 2 मिनिटं पण नाही लागली, विदिन फ्यू सेकंड अँब्युलन्स सारखं असं येऊन वगैरे सगळी लोक आली आणि असं मदतीला वगैरे. बापरे म्हटलं काय देश आहे सुंदर,
0: अगदी प्रगत देश,
1: प्रगत प्रगत. हे खूप वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वेळेला मी गेले, एकदा मला ट्रेनिंगसाठी पण पाठवलं होतं, तर तेव्हा 18 देशांचे आणखी होते लोक आलेले होते.
0: म्हणजे रिसर्चच्या उद्देशाने तुम्ही गेला?
1: हे रिसर्चच्या उद्देशाने नाही, IMC म्हणजे इंडियन मर्चंट चेंबरला कसं होतं, एक नॉमिनी दरवर्षी पाठवायचा असं होतं तिथे, जपानीचं AOTS म्हणून एक संस्था आहे ओसाकामध्ये, तर तिथे वेगवेगळ्या देशांच्या लोकांना बोलवून ते ट्रेनिंग देतात. त्याच्यात मला मार्केटिंगचं इंटरनॅशनल मार्केटिंगचं ट्रेनिंग घ्यायला पाठवलं, त्यामुळे तिथे मी गेले आणि वेगवेगळ्या देशांच्या लोकांमध्ये मिक्स होऊन मला इतकं शिकायला मिळालं. आणि जपानीज लोकांचं दुसरं एक असतं की ते सगळं जपानीमध्येच चालायचं आणि मग ते नंतर इंटरप्रेट करायचे, तर मी आणि ते बाहेर आले की आमच्याशी चांगले इंग्लिश बोलायचे. तर मी म्हणाले की तुम्ही असं का करता, जपानीज मध्ये का बोलता, तुम्ही इंग्लिश मध्ये जर बोलला तर आम्हाला कळेल. म्हणले नाही, जपानीज इंटरप्रिटर जे असतात त्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही असं करतो.
0: तुम्हाला जपानीज भाषा येत होती?
1: मला थोडं थोडं शिकले होते मी जे काम आमच्या लोक आपल्याला लागतं ते सगळं शिकले होते तर ते थोडे थोडे वर्ड येत होते त्यामुळे खुश ते सगळे खुश असायचे. मी थोडं जरी जपानीज बोलले तरी ते खुश व्हायचे म्हणजे तुम्ही इंडियन यू कॅन स्पीक जपानीज असं म्हणायचं मला. आणि तेव्हा ईमेल वगैरे नुकतेच आपण करायला लागलो तुम्ही आपण करायला त्यांना अजिबात येत नव्हतं कारण त्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते बरेचसे जपानीजमध्ये शिकतात ना त्यामुळे त्यांना ते पण मोठं वाटायचं की यु नो इंटरनेट यू कॅन राईट ईमेल यू कॅन राईट टू युअर फॅमिली असं म्हणजे त्यांना खूप गंमत वाटायची ती. तर तसे काही काही अनुभव अमेरिकेला आम्ही जेव्हा गेलो डेलिगेशन घेऊन तेव्हा ते सगळे म्हणाले की इंडिया म्हणजे थोडासा बॅकवर्ड देश आपण मानतो तर तुम्ही या सगळ्या लेडीजना घेऊन तुम्ही आलात आणि तुमचं आता घर कोण सांभाळतं तुम्ही इथे आलात तर तुमच्या घरातलं स्वयंपाक पाणी हे ते कोण करतं. आम्ही म्हणालो आम्हाला मदत असते घरात एक बाई असते स्वयंपाक करणारी दुसरे कोण तर म्हणजे ड्रायव्हर अँड कुक आणि सगळं तुम्ही ठेवू शकता वगैरे असं. तर तेव्हा असं जाणवलं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला सगळं घरातली मदत पण मिळते आपण इतके 15 दिवस जरी गेलो बाहेर गावी तरी आपलं घर नीट व्यवस्थित चालतं मुलांना जेवण खाण नवऱ्याला जेवण खाण सगळं व्यवस्थित चालतं घरातलं आपण म्हणतो तसं झाडू पोता कपडे धुणं हे ते सगळं आपल्याकडे माणसं मिळतात तर ती खूप गंमत वाटायची. तर ते इंटरनॅशनल एक्सपिरियन्सेस तेव्हा मला खूप असे जाणवले की आपल्याला खूप त्यातनं शिकायला मिळालं खूप एक्सपोजर मोठं मिळालं. आणि नंतर मग इंडियन मर्चंट चेंबर नंतर मी फिकीमध्ये जॉईन झाले कारण फिकीची खूप मोठी संस्था आहे फिकी नॅशनल बॉडी आहे आणि दिल्लीला हेड ऑफिस असल्यामुळे तिथे मला हेड नेमलं गेलं कारण इतका अनुभव होता म्हणजे 26 वर्षाचा अनुभव इंडियन मर्चंट चेंबरचा होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा सेक्टरमध्ये काम करा जिथे दिल्ली काम नाही करत आहे.
0: तिथे कधी जॉईन झाला होता तुम्ही?
1: तिथे मी 2006 एमसी सोडली आणि लगेचच मी फिकीमध्ये जॉईन झाले. सो 2006 to 2012 मी फिकीच होते म्हणजे वेस्टर्न रिजनची हेड होते आणि आमच्या अंडर मध्य प्रदेश गोवा राजस्थान सगळं येत होतं त्यावेळेला वेस्टर्न रिजन पूर्ण. आणि मग तेव्हा आम्ही नवीन नवीन क्षेत्रात काम केलं म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स म्हणा किंवा न्यूट्रॉसेटिकल्स म्हणा किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी होतं त्याचं प्रमोशन करणं म्हणा म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर खूप जवळीक आम्ही काम केलं म्हणजे 7 जे आपले इंडस्ट्रीयल हे आहेत म्हणजे एमआयडीसीज आहेत सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे भेट देऊन त्या लोकांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्या त्याच्यावर कॉन्फरन्सेस केल्या. जेम अँड ज्युवेलरीमध्ये आम्ही खूप काम केलं कारण तो सेक्टर आपल्या इथेच म्हणजे डायमंडचा आणि ज्युवेलरीचा सेक्टर जो आहे तो इतका म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रातच मोठा आहे. सुरत ऑफकोर्स इज नोन फॉर डायमंड पण आपल्याकडे खूप तो मोठा असल्यामुळे म्हटलं ह्याच्यात तर काम आपण करायचं ते आणि टेक्निकल टेक्सटाईल्स खूप तेव्हा नवीन होतं म्हणजे 12 त्याच्यात सेगमेंट्स आहेत ऑटो टेक्सटाईल जिओ टेक्सटाईल असे सगळे वेगवेगळे सेगमेंट आहेत. साधं टेक्सटाईल तर होतंच आपल्याला तशा प्रकारे तर ते त्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करताना पण खूप चांगला अनुभव आला. आणि फिकीची संस्था मी हेड केल्यामुळे म्हणजे काय म्हणतात आपण एकदम टॉपला तिथे असल्यामुळे मला जसं हवं तसं करता आलं आणखीन माझी खूप ग्रोथ झाली देशोदेशी गेले दिल्लीच्या माझ्या म्हणजे जे आमची नॅशनल हेड ऑफिस होतं त्यांच्याशी माझं चांगलं संगनमत झाल्यामुळे खूप आम्ही एक फिकी फ्रेंड्स म्हणून तो कॉन्फरन्स करायचो जे तू मीडियामध्ये असल्यामुळे माहित असेल तिथे 2500 डेलिगेट ऑल ओव्हर द वर्ल्डचे आणि त्याच्यातनं पण दरवर्षी एक स्टडी पब्लिश व्हायचा KPMG ENY किंवा कोणीतरी एक जण करायचा स्टडी आणि त्याच्यात सगळे आकडेवारी यायची. आम्ही वेलनेस सेक्टरवर खूप काम केलं म्हणजे वेलनेस किंवा काही कोणाला माहिती नसायचं की फिटनेस म्हणजे काय वेलनेस म्हणजे काय असं
0: आणि त्याची गरज काय
1: हो आणि त्याच्यातून मग माझं ते पुस्तक निर्माण झालं एव्हरीडे योगा आणि मी शिकत पण होते. मी अय्यंगार योगात शिकले मी नवाज मोदीकडे अॅरोबिक शिकले आणि दुसरं एक प्रेमपुरी आश्रम म्हणजे तिथे पण शिकले योगा वेगवेगळं. तर मी राजेशी बिर्लांबरोबर काम करायचे तर त्या मला म्हणाले की तू एकदा मला दाखव तू काय करतेस कुठला योग प्रकारचा योगा करतेस मला दाखव. तर मी एक तयार केले कसं पॉवर पॉईंट सारखं तयार केलं आणि मग ते घेऊन जायला मला मनात विचारावा की एवढ्या मोठ्या ह्या आहेत राजेशी बिर्ला यांच्याकडे मी नुसतं एक पॉवर पॉईंट घेऊन काय जाऊन करू मी जरा आणखीन डीपमध्ये अभ्यास करते असं करून मी जे काय करत होते ते मी लिहित गेले आणि जसं लिहित गेले त्याचं ते पुस्तक तयार झालं आणि ते पुस्तक म्हणजे एव्हरीडे योगा त्या राजेशी बिर्लानीच त्याचा फॉरवर्ड लिहिलाय आणि नीता अंबानीने एंडॉर्स केले ते आणि खूप त्याचं म्हणजे खूप झाला त्याचा जो 4 ते 5 एडिशन त्याचा झाला आणि त्या कसं त्याच्यात कसं आहे की मी असंही म्हटलंय की जे बिझी लोक असतात नेहमी आपण एक्सक्यूज काय देतो की मला एक्सरसाइज करायला भेटत नाही असं आपण म्हणतो. तर 12 सूर्यनमस्कार जर तुम्ही दिवसात घातले सकाळी उठून तर त्याच्या इतका एक्सरसाइज चांगला दुसरा कुठलाच
0: कुठलाच.
1: प्राणायाम करा मेडिटेशन करा आणि वेळ ठेवा तुमच्या जर तुम्हाला आज अर्धा तास वेळ असेल तर तेवढा अर्धा तासच करा योगासनं पण तेवढी करा म्हणजे करा म्हणजे अगदी काहीही झालं तरी म्हणजे आमचे सर आम्हाला म्हणायचे की तुम्ही संडेला सुट्टी का घेता तर आम्ही म्हणायचो एक दिवस सर आणि दुसरी गोष्ट माझी एक नेहमी लक्षात येतं आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आजी आपली आई वगैरे म्हणत असते की आरोग्यम धनसंपदा म्हणजे सगळ्यात मोठं धन जे असतं आयुष्य ते आरोग्य असतं आणि आरोग्य जर तुमच्या तुमच्या तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आत्मसात केलं तर तुमची मग एनर्जी लेवल आपल्या आता पंतप्रधान आहेत त्याप्रमाणे नरेंद्र मोदी जे ते कधी अमिताभ बच्चन बघा म्हणजे 82 वर्षाचे ते आत्ता आहेत आणि ज्या प्रकारे ते काम करतात आणि ज्या प्रकारे तो आपली
0: त्यांची उदाहरणं कशाला तुम्ही आता 72 आहात आणि एवढं कंटिन्यू बोलताय आणि एवढं आणि इतकी तुमची एनर्जी लेवल हाय आहे आणि इतकं म्हणजे तुम्हाला लॅटसॉप केलं पाहिजे.
1: आय थिंक इट ऑल कम्स विथ डिसिप्लिन. थोडस डिसिप्लिन खाण्यापिण्यावर म्हणजे आईची शिकवण होती तसं की आपली आई आजी वगैरे जे खात होते दूध पिणं म्हणा किंवा अंड एक खाणं हेल्थसाठी किंवा आपली जी डिसिप्लिन असते वेळेची की आज ह्या वेळेला जेवलं तर उद्या पण त्याच वेळेला जेवायचं किंवा साधारण ती वेळ चुकवायची नाही तर हे जे फार महत्वाचं असतं. कारण आता रिसर्च मधून असं दिसतंय की तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारची फॅट डाएट केली आणि आज एक वेगळं डाएट आज फक्त फ्रूट डाएट उद्या फक्त इंटरमिटंट डाएट असं तुम्ही वेगवेगळं जर करत गेलात तर त्या बॉडीला कन्फ्यूज व्हायला होतं. ती बॉडी म्हणते की आज आता हे कसं काय आपण ऍडजस्ट करायचं. त्यामुळे जर डिसिप्लिन ठेवलं खाण्याची पद्धत किंवा खाण्याच्या वेळा आणि जे काय तुम्ही खाता ते न्यूट्रिशन व्यवस्थित ठेवलं तर न्यूट्रिशन एक्सरसाइज आणि रात्रीची झोप तर ती रात्रीची झोप चांगली येण्याकरता मन शांत हवं. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन हे थोडं केलंच पाहिजे. तुम्ही जप करा तुम्ही जे कुठले तुमचे जे दैवत असेल त्यांची प्रार्थना करा किंवा प्रेयरचं पण खूप मोठं याच्यात एक सहभाग असतो. म्हणजे आमचे वडील ख्राईस्ट बद्दल खूप वाचायचे आणि आमच्या आजोबांनी तर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाच होता त्यामुळे मला ख्राईस्टची पण शिकवण खूप मिळाली. ज्ञानेश्वरी बरोबर ख्राईस्टची शिकवण भगवद्गीते शिकवण त्यामुळे मी मला असं वाटतं की स्पिरिच्युअल जो आपला एक असतो म्हणजे आध्यात्मिक बेस असतो त्यामुळे आपण ग्राउंडेड राहतो की आपल्याला कळतं की आपलं पण एक शेल्फ लाईफ आहे आपण एक इतके काल आपण आहोत या जगात आपण चांगलंच काम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे काय असेल ते परमेश्वराची इच्छा आपण जे काय असेल ते पण हसतमुख राहायचं पॉझिटिव्ह राहायचं आपण जे आधीपासून जे शिकले लोकांना मदत करणं अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणं हे फार महत्वाचं आहे. कारण खूप वेळा मला लोक म्हणतात तुम्ही एवढे पीएचडी झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांशी बोलता तुम्ही तर म्हटलं सगळे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणात आपण एक म्हणतो भगवद्गीतेने पण म्हटलंय की आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो दुसऱ्या जीवात पण आहे आणि आपल्याला आनंद का होतो म्हणजे आपण एखाद्या समारंभात जातो किंवा एखाद्याला खूप वर्ष भेटतो आपण म्हणतो अरे किती बरं वाटलं तुला
0: भेटतो तसं व्यक्तिमत्व आहे तुम्हाला भेटून असं पॉझिटिव्ह वाईज किंवा तसं न वाटतं आणि स्वतःला पण एक एनर्जी येते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आता थोडासा आपण फिकीचा अनुभव तुमच्याकडून जाणून घेऊया. फिकी नेमकं काय आहे कसं त्याचे प्रोसेस असतो.
1: फिकी म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि त्याचं मेन थीम म्हणजे इंडस्ट्रीज व्हॉइस फॉर पॉलिसी चेंज असं म्हणजे इंडस्ट्रीला जे काय वाटतं म्हणजे इंडस्ट्रीचे ज्या काही अडचणी असतात इंडस्ट्रीला पुढे जाण्याकरता जे काही बाधामध्ये येतात तर त्या घेऊन आपण गव्हर्नमेंटकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की ह्या अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा. तर जेव्हा मी इंडियन मर्चंट चेंबरमध्ये होते आणि फिकीत पण होते तेव्हा लोकांनी विचारलं की तुम्ही कुठे काम करता तर जेव्हा मी या संस्थेचं नाव सांगितलं तर लोकांना पटकन कळायचं नाही म्हणजे तुम्ही काय करता एक्झॅक्टली असं होतं. तर ते नुसते इव्हेंट्स केलेले दिसतात म्हणजे कॉन्फरन्सेस लोकांना दिसतात पण त्याच्यामध्ये बराच काही अभ्यास असतो बराच काही स्टडी असतो आणि इंडस्ट्रीच्या म्हणजे आम्ही एक एक इंडस्ट्री अशी घेऊन मग समजा आपण आता बजेटचं उदाहरण घेतलं युनियन बजेटचं असतं तर त्याच्या मिटिंग ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि फायनान्स मिनिस्टरकडे सगळेजण रिप्रेझेंटेशन घेऊन जातात की आमच्या इंडस्ट्रीचे ही अडचणी आहे हे तुम्ही चेंज करा किंवा आपण जीएसटीचं बघतो त्यात बरीच डिस्क्रेपन्सी आहे नंतर आपण आणखीन कितीतरी टॅक्सच्या याच्यात बघतो कितीतरी टेक्सटाईलचे म्हणजे तुम्हाला हे मिळतात इन्सेंटिव्ह मिळतात सबसिडीज मिळतात तर त्या काही इंडस्ट्रीला मिळतात काही इंडस्ट्रीला मिळतात मग ते म्हणतात की त्यांना देत आहे आम्हाला नाही देत किंवा बाहेरचे टॅक्स जास्त पडतात एक्सपोर्ट इम्पोर्टची ड्युटी पडते तर ह्या सगळ्या ज्या असतात म्हणजे बिझनेस रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात त्या आपण गव्हर्नमेंटकडे जाऊन आपण त्यामुळे पॉलिसी चेंज होतो. तर आम्हाला फिकीमध्ये कसं असायचं केआरए म्हणजे तुमचे की रिझल्ट एरियाज ज्या असतात आपल्या तर त्या कशा मोजल्या जायच्या तर किती कॉन्फरन्स केली त्याला किती माणसं आली ते नाही पण गव्हर्नमेंटने तुमच्या सांगण्यामुळे किती पॉलिसी चेंज केली हे आमचं निकष असायचं आमच्या परफॉर्मन्सला मोजण्याचं. तर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे फ्रेम्स फिकी फ्रेम्स जेव्हा आम्ही करायचो जे मीडियावर असतं मीडिया आणि सिनेमाची इंडस्ट्री म्हणजे जी सेल्युलॉइड आपण म्हणतो बॉलिवूड वगैरे तर तेव्हा काय झालं आमिर खान एका त्याच्या पिक्चरसाठी त्याला लोन हवं होतं तर तो बँकेकडे गेला तर बँकेने सांगितलं की तुमची ही काही इंडस्ट्रीमध्ये मोडत नाही तुमची जी सिनेमा एंटरटेनमेंट मोडत नाही त्या इंडस्ट्रीमध्ये येत नाही तर आम्ही तुम्हाला लोन काही देऊ शकत नाही. तर तेव्हा सगळ्यांचं म्हणजे आय ओपनर सारखं डोळे उघडले आणि तेव्हा सुषमा स्वराज तेव्हा ह्या होत्या इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर होत्या आणि डॉक्टर अमित मित्र आमचे हेड होते फिक्कीचे, तर त्या दोघांनी मिळून आम्ही त्यांना ऑफकोर्स सहकार्य केलं सगळं रिसर्च करण्यात, आणि त्या दोघांनी मिळून इतका मस्त सर्वे आणि रिसर्च केला, त्यामुळे गव्हर्नमेंटने पॉलिसी आणली की एंटरटेनमेंट इज ऑल्सो एन इंडस्ट्री, मीडिया इज ऑल्सो एन इंडस्ट्री, सो इट शुड बी ट्रीटेड लाईक एन इंडस्ट्री असं झालं, आणि त्यावेळेस तो एक मोठा चेंज घडून आला आणि हे आम्ही अभिमानाने झाला आणि आम्ही त्याच्यातले छोटेसे काय म्हणतात त्याला सोल्जर्स होतो करणारे, पण म्हणजे हा मोठा बदल घडून आला. तसं स्त्रियांच्या बाबतीत पण बऱ्याच वेळा घडून आलं, स्त्रियांबद्दल पॉलिसी झाल्या आणि मला

0: मध्ये तुम्ही मिनल त्यांचा जेव्हा इंटरव्ह्यू व्यक्ती घेतला तेव्हा सगळं
1: काय
0: छान सांगितलं. तर तसं पॉलिसी चेंज घडवून आणणं हे आमचं मेन तेव्हा काम होतं. आणि ऑफकोर्स मोठे मोठे कॉन्फरन्स आम्ही घ्यायचो, मोठ्या मोठ्या कंपन्या छोट्या मोठ्या सगळ्या आमचे मेंबर असायचे. तर जे मेंबर्सना जे जरुरी असतं किंवा मेंबरना जिथे आपण म्हणतो ना जिथे शू पिंच होतो त्या गोष्टी आम्ही घेऊन त्यांच्या अडचणी घेऊन त्या आम्ही गव्हर्नमेंटकडे रिप्रेझेंट करण्याचं काम करत असू. तर फिकीमध्ये असं अशा टाईपचं काम होतं.
1: आणि आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण पुढे बोलूया ते म्हणजे तुमच्या पुस्तकांबद्दल आणि थोडंसं योगाचं थोडंसं तुम्ही सांगा आणि अर्थातच बोर्ड असाइनमेंट ज्या काही होत्या त्याबद्दल एक छोटीशी विश्रांती घेऊया प्रेक्षक आणि पुन्हा भेटूया. आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये बातचीत करत आहोत डॉक्टर वैजयंती पंडित यांच्याशी.

0: प्रशांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये बातचीत करत आहोत आपल्या सिनियर एक्झिक्युटिव्ह इंडियन मर्चंट चेंबर्सच्या आणि तसंच सिनियर डायरेक्टर फिक्कीला असणाऱ्या डॉक्टर वैजयंती पंडित मॅडम यांच्याशी. मॅडम, म्हणजे खरंच हे म्हणजे अप्रूप वाटतं, कारण आम्ही फक्त आमच्या कधी कॉलेजमध्ये असताना मर्चंट ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स असतं आणि हे सगळे म्हणजे फिक्की असते, हे सगळं आम्ही कॉलेजच्या म्हणजे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये होतं की यांचं हे कार्य चालतं ते चालत. आता तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून बऱ्याच संस्थांवर आहात आणि मग त्याशी मी उल्लेख केला तसं तुम्ही टाटा मोटर्सला होता, आयजी पेट्रोल लिमिटेडला होतात, वेलिंगकरच्या इन्स्टिट्यूटमध्ये होतात, तर असं लोकांना असं वाटतं अरे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये आहे त्यांना काय फक्त त्यांच्या मिटिंग होतात तेव्हा सह्या करायच्या, अजेंडा ठरवायचे आणि अगदी सोपं काम असतं आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर आरामात होऊ शकतात, पण ते आरामात नसतं, त्याच्यामागे पूर्ण तपश्चर्या असते. तर ते जाणून घ्यायचं की बोर्ड ऑफ डायरेक्टर असणं त्याचा रोल काय असतो आणि तुम्ही ज्या ज्या कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून आतापर्यंत रुजू आहात त्याविषयी थोडस जाणून
1: घ्यायचं. कसं आहे 2013 साली जेव्हा कायदा आला की प्रत्येक लिस्टेड कंपनीच्या बोर्डवर एकतरी स्त्री हवी असा जेव्हा कायदा आला तेव्हा थोडस कंपन्यांना पण असं थोडंसं विचित्र वाटलं की आता कुठल्या आपण कुठल्या स्त्रियांना इन्व्हॉल्व्ह करावं, आपण लॉयर बायका घ्याव्या की आपण CA घ्याव्या का आपण, म्हणजे एकदम थोडस काय म्हणतात त्याला कन्फ्युजन झाल्यासारखं झालं. पण माझा संबंध हा मोठमोठ्या इंडस्ट्रीजशी पहिल्यापासून असल्यामुळे म्हणजे IMC च्या कारकिर्दीपासून म्हणजे अगदी आनंद महिंद्रापासून दीपक पारेख पासून कोटक उदय कोटक जे तुम्ही म्हणाल ते सगळे आम्ही त्यांना ओळखत होतो, पण आम्ही सगळ्यांसाठी स्पीचेस लिहिणं म्हणा किंवा मी जवळचे संबंध आले होते त्यांच्याबरोबर काम करण्याबद्दल त्या काम करण्या त्यामुळे काय झालं की पटकन त्यांना ऍट द फर्स्ट म्हणजे रिकॉल जे असतं आपण एक रिकॉल म्हणतो की आपण एखादा विचार करायला लागलो की ह्या क्षेत्रात आपल्याला कोण माहितीये त्या रिकॉलमध्ये पटकन पहिलं नाव माझं आहे त्यामुळे कारण खूप वर्ष एकत्र काम केलं होतं. दुसरं एक मला असं नेहमी वाटतं की एक विश्वास या पर्सनवर किंवा या लेडीवर आपण विश्वास ठेवू शकतो एक जे असतं ते फार महत्वाचं असतं. म्हणजे आजकालची जी जनरेशन आहे त्यांना क्विक मनी पाहिजे असतो, फास्ट राईस पाहिजे असतो, सगळ्याची कम्पॅरिझन करतात. म्हणजे जिमला गेले ना तरी करतात की मी 60,000 वर्षाची फी दिली तर माझं 6 किलो तरी वजन वर्षासाठी कमी झालं पाहिजे. तर असा तुम्ही जर बिझनेस केला प्रत्येक गोष्टीचा तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपण जे काम करतो त्यात झोकून द्यायचं आपल्या स्वतःला, जे काय आपल्याला मिळतं त्याचा मोबदला मिळतो त्याच्या अगदी इतकी बिझनेस सारखी मोजमाप नाही करायची. कारण तुम्ही जर चांगलं काम केलं तर आपोआप तुम्हाला पैसा मिळतो, आपोआप तुम्हाला कीर्ती मिळते, आपोआप तुमचं सगळं नाव होतं, तुम्ही फेमस होता, त्याच्यात काहीच प्रश्न नाही. त्यामुळे जेव्हा त्या इंडस्ट्री मधल्या जे लीडर होते तेव्हा त्यांनी मला पहिल्या वेळी जेव्हा सांगितलं इंडोकाउंटला मी पहिल्यांदा जॉईन झाले ती टेक्सटाईल कंपनी कागलला त्यांचा प्लांट आहे आणि ते 90% त्यांचं सगळं एक्सपोर्ट व्हायचं आणि ते बनवतात ते बेड लिनन बनवतात म्हणजे आपण चादरी किंवा ब्लँक हे घेतो बेड लिनन तर तसं त्यांचं उत्पादन चालायचं. आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं त्यांचं कागलचं जेव्हा उद्घाटन करायचं होतं तेव्हा बोलवलं की आम्हाला मराठी अँकर पाहिजे जी मराठीत बोलू शकेल कारण कोल्हापूर आहे मराठी. त्यामुळे त्यांनी मला म्हणजे बोलवलं की तुम्ही याल का आणि कराल का तर म्हटलं ठीक आहे मी करीन. तेव्हा मी त्यांना असं काही विचारलं नाही की मला तुम्ही त्याच्या बदली किती पैसे देणार अजिबात विचारलं नाही. आणि त्यांचं माझी रिलेशन चांगली होती अनिल कुमार जैन त्यांचं नाव चेअरमन. तर नंतर मग काही वर्षांनी त्यांनी मला फोन केला मला तुमची आठवण झाली कारण तुम्ही तेव्हा आपण भेटलो होतो तर तुम्ही माझ्या बोर्डवर काम कराल का. तर म्हटलं ही पहिलीच संधी आहे मला ऍक्च्युली माहित नाही काय मला टेक्सटाईलमध्ये मी काही एक्सपर्ट नाही. तर म्हणजे नाही टेक्सटाईलचे एक्सपर्ट आम्हाला नकोच आहे आम्हाला एक स्त्री हवी आणि आम्हाला जिच्यावर विश्वास ठेवता येईल जिची इंटेग्रिटी आम्ही गॅरंटी करू शकू की जी आतली इन्फॉर्मेशन असते जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती लोकांशी शेअर करणार नाही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करणार नाही अशी आम्हाला पाहिजे. म्हणजे जे इन्साइडर ट्रेडिंग म्हणतात ते सगळ्यात डेंजरस कन्सिडर क्रिमिनल ऍक्टिव्हिटी. तुम्ही जर आतली शेअर बद्दलची माहिती बाहेर कळवली आणि तुमचं शेअरचं ट्रेडिंग आणि त्याच्यात तुम्ही जर कमवत राहिलात तर ते अगदी म्हणजे पनिशमेंट गुन्हा आहे मोठा गुन्हा आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडे बघितलं त्यांनी इतकं एक्सप्लिसिटली मला सांगितलं नाही की आम्ही त्या दृष्टीने तुमच्याकडे पाहतोय पण त्यामुळे आपली इतक्या वर्षांची ओळख आहे म्हणून तुम्ही या. तेव्हा मला ते सगळं नवीन होतं मी पहिल्यांदा सगळे ऐकायचे त्यांचे डिस्कशन चाललेलं वगैरे तेव्हा मला एवढं कॉन्ट्रीब्युट करतायचं नाही. पण नंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या CSR मध्ये मी खूप कॉन्ट्रीब्युट करू शकते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येक कंपनीला 2% प्रॉफिट मधला एव्हरेज प्रॉफिट 3 वर्षांचा असतो त्यातला 2% हा डोनेट करावा लागतो आणि ते हेल्थ एज्युकेशन स्त्रियांचं सक्षमीकरण, ESG या सगळ्या गोष्टींना त्यांना विभागून ते पैसे द्यावे लागतात. तर ते मी इतकं हिरिरीने त्यांचं काम केलं तिथे की आम्ही फुकाट बरोबर काम केलं. तिथे मोबाईल व्हॅन्स ठेवल्या आणि कागलच्या खेडोपाड्यात, आजूबाजूच्या खेडोपाड्यात मोबाईल व्हॅन्स देऊन लोकांचं हेल्थचं आम्ही संरक्षण केलं. आम्ही जवळजवळ 20,000 स्टुडंटना स्मार्ट क्लासरूम दिल्या. आम्ही इव्हन तुला सांगते कोल्हापूरमध्ये स्मशान पण नीट नव्हतं. बासवाडा म्हणून एक प्लेस आहे, म्हणजे जे हे पण टेक्सटाईलची कंपनी आहे, ती मी दुसरी जॉईन केलेली. आणि तिथे असं दिसून आलं की स्मशान आहे तिथे पण काही सोयी नव्हत्या. म्हणजे साधी शेड नाही, बसायचा बाक नाही, काही नाही. तर अशा ठिकाणी पण आम्ही मदत करून तिथे CSR आम्ही केलं. करता करता लिंक्डइनवर माझी प्रोफाईल पाहून मला टाटाकडून कॉल आला, टाटाच्या ऑफिसमधून, की तुम्हाला असं असं इंटरव्ह्यूला बोलवले वगैरे. तुम्ही गेले इंटरव्ह्यूला, म्हटलं भरपूर बायका असतील, आणखी बरीच कॉम्पिटिशन असेल, एखादा आपलं पण त्याच्यात असू दे, म्हणून गेले. तर ते जे मेन त्यांचे होते ते मला म्हणाले की पिशा रोडे त्यांचं नाव. ते मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मला ते CV दिला तो आत्ता दिला 10 मिनिटांपूर्वी, तर ते वाचन बसण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा काय करतात. 2-1 मिनिटं 2.5 मिनिटं मी बोलले की मी अशी टिकेत होते असं करतो. तर ते म्हणाले हा बस आता काही मला आणखीन माहिती नको. तर मला वाटलं आपण आता रिजेक्ट झालो, आता दुसरी कोण असेल तिला आत बोलवतील ना आपल्याला रिजेक्ट करतील. तर ते म्हणाले नाही, मला तुला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मी जर तुम्हाला एकाच्या ऐवजी 3 कंपन्यांवर घेतलं तर तुम्ही तयार आहात का? तर मला एवढं आश्चर्य वाटलं, मला म्हणजे अक्षरशः ते म्हणतो ना अंधारा मागतो एकदा, मला तिसराही डोळा दिला गेला असं. तर तुम्ही म्हटलं काही हरकत नाही, म्हटलं मला ह्या विषयातले म्हणजे मोटर्स किंवा माझे म्हटलं मिस्टर मेटलर्जी इंजिनियर आहेत आणि त्यांनी प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये काम केलंय, पण त्यांना माहिती आहे मोटरचं काय असतं, म्हणजे मला काहीच माहिती नाही. ते म्हणाले आम्हाला तसं माणूस नकोच आहे, आम्हाला तुमच्यासारखा थर्ड व्ह्यू आणणारा, म्हणजे डायव्हर्सिटी वाढवण्याकरता मी तुम्हाला घेतोय, तर तुम्ही प्लीज ऍक्सेप्ट करा वगैरे. तर तिथून मग माझी वाटचाल पुढे जात राहिली आणि मी लक्ष्मी मित्तल आणि यांची जी एक मस्ट कंपनी आहे, HPCL आणि लक्ष्मी मित्तल, त्यांची एक कंपनी HMEL म्हणून आहे, ती रिफायनरीज मध्ये आहे आणि त्यांचं भटिंडा मध्ये प्लांट आहे. तर तिथे 2 वर्ष मी काम केलं, त्याच्यानंतर मला 2 वर्ष वाढवून मिळाली, म्हणजे 4 वर्ष काम केलं. तर ती फारच मोठी कंपनी होती, म्हणजे $4 बिलियन त्यांची नुसती इन्व्हेस्टमेंट होती आणि CSRचं बजेट आमचं 66 कोटी होतं. तर ते बघून मला वाटायचं की आपण हे कसं, म्हणजे एक असं म्हटलं जातं की पैसे मिळवणं सोपं असतं पण ते चांगल्या कारणी लागणं कठीण असतं. जेव्हा तुम्ही CSR साठी स्पेंड करता किंवा खर्च करता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास हवा की आपण जे देतो, आपल्या कॉन्शियसला पटलं पाहिजे की आपण खरोखर गरीब विद्यार्थ्यांना देतोय, आपण खरोखर गरीब महिलांना देतोय, हे जे पैसे आपण खर्चतोय ते कारणी लागतात, हे म्हणजे सपात्र दान म्हणतो तसं झालं पाहिजे. तर आम्ही तेव्हा जवळजवळ 20 villages तिकडची आजूबाजूची आम्ही अडॉप्ट केली आणि तिथे सगळीकडे खूप काम केलं, म्हणजे स्त्रियांना मदत केली, छोट्या छोट्या मुलांना मदत केली. म्हणजे अगदी काही काही खेडोपाड्यात जाऊन इतकं रडू यायचं की मुलं अशी चिखलांना शाळेत जायची, त्यांच्या पायात चप्पल नसायची, स्लिपर नसायची साधी. तर सगळीकडे आम्ही म्हणजे घडवून आणला इतका मोठा बदल. तर त्याचं जे समाधान आहे ते खूप मला म्हणजे अजून दरवेळेला आठवलं की वाटतं की हे काम मला म्हणजे परमेश्वराने अशी संधी मला परमेश्वराने दिली, हे किती मोठं काम आपण केलं. आणि अजून पण सगळेजण आठवण काढतात आणि अजून पण माझं हे काम चालू आहे. त्यासाठी मला झी मीडियानी CSR साठी अवॉर्ड दिलं, म्हणजे उंच माझा झोका, उंचा झोका त्याच्यामध्ये अवॉर्ड दिलं. आणि त्या ते म्हणजे एक छोटंसं रेकॉग्निशन होतं. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण गौरव पुरस्कार दिला होता मला माझ्या रिसर्चसाठी, विमेन एंटरप्रेन्युअरच्या रिसर्चसाठी, कारण त्यावेळेला महिला उद्योजकांवर काही फारसं
0: काम झालं नव्हतं.
1: त्यामुळे सगळ्या गोष्टी तसं सुरुवात केल्यामुळे खूप अभिमान वाटतो आणि खूप मागे बघितल्यावर असं वाटतं की ठीक आहे आपण काहीतरी समाजासाठी थोडं काहीतरी
0: परत थोडं नाही परत केलंय तुम्ही. आणि त्यातलं ही पुस्तकं लिहिली आहेत, योगावर पुस्तक लिहिणं, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस ऍट होमचा सुद्धा उल्लेख केला. आता आय थिंक हे नवीन पुस्तक अगदी न्यूली पब्लिश्ड आहे, न्यू बॉर्न बेबी आहे, लाईफ लॉस ब्लूम्स ऍट 70. तर ह्याविषयी थोडंसं सांगूया.
1: तर मला असं दिसून आलं की माणसं म्हणजे काय करतात, वय जेव्हा VRS यायला लागेल तेव्हा स्त्रिया म्हणायला लागल्या की VRS आलं की आम्ही पहिलं VRS घेणार आणि आम्ही आम्हाला जे हवं ते करणार. मग आम्ही म्हणायचं हवं ते करणार ते तुम्ही आत्ताच का नाही करू शकत, VRS का घेता, तुम्ही जे काम करताय ते करत राहा ना. कारण कसं असतं, थोडंसं एक फायनान्शियल आपल्याला एक हेल्प मिळाली किंवा फायनान्शियल आपल्याकडे रेव्हेन्यू स्ट्रीम चालू असली तर आपलं घर नीट चालतं, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण खर्च करू शकतो. तुम्हाला हवं तर तुम्ही डोनेट करा, तुम्हाला वाटलं की आपल्याकडे जास्त म्हणजे पैसे आहेत आपण काहीतरी समाजकार्य करू शकतो, शकतो, बाहेर पैसे देऊ शकतो, तर तुम्ही करा, पण तुम्ही काम थांबवू नका, काम करत राहा. तर असं आहे की वय हे लोकांना काउंट करू देत आपलं, आपण किती वर्षाचं झालं हे लोकांना काउंट करू देत, पण आपण आपलं काम करत राहायचं आणि आपण जितक्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला काम करतील ते करत राहायचं. असं एक मनात ठेवून मी म्हटलं एक पॉझिटिव्ह आपण त्याच्यात हे ठेवूया. आणि माझी नातवंड आणि माझी मुलं वगैरे सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले की 70 वाढदिवसाला आपण हे
0: छापूया,
1: आणि मग त्याच्यात अजय पिरामल आहे, त्याच्यात सुरेश आणि आदित्य मित्तल म्हणून आहेत, त्यांनी तर पहिलंच लिहिलं मला, पहिलाच ईमेल त्यांनीच लिहिला म्हणून, तेव्हापासून मला एकदम असा ग्रुप आला की काहीतरी प्रत्येक जण आपल्याबद्दल काहीतरी मैत्रिणी आहेत, माझे रिलेटिव्ह आहेत, आणखीन आहेत. तर म्हटलं ह्याच्यातनं आणखीन काहीतरी आपण लिहूया म्हणून एक 70 मागे मी टेकअवेज दिले की जे फॉलो करता येतील. म्हणजे आताची जी एचआर मध्ये गेलेली मुलं आहेत किंवा एमबीए करणारी मुलं आहेत त्यांना इन्स्टंट सक्सेस पाहिजे असतो, त्याच्यात म्हणतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं की मी माझ्याकडे यायची, मी जेव्हा फिकीत होते तरुण मुलं मुली यायच्या, माझ्या मॅडम आम्ही 2 वर्ष काम केलंय आता आम्हाला इन्क्रीमेंट किती देणार तुम्ही, आता आम्हाला काय इन्सेंटिव्ह देणार. मी तेव्हा त्यांना म्हणायचे अरे 2 वर्ष म्हणजे काहीच नाही, तुम्ही अजून शिकताय अजून करताय काम. तर म्हणजे एक फरक आहे सगळ्या वातावरणात आणि सगळ्या आताच्या पिढी त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं, म्हणजे लगेच हवं असतं सगळी गोष्ट. तर त्यांना थोडंसं की तुम्ही पेशंटली काम करा, तुम्ही लोकांना तुमची नोंद घेऊ दे तुमच्या कामाची, अशी एक वेळ आणा. तुम्ही असं म्हणू नका दरवेळेला कम्पेअर करू नका की आमच्या माणसाला दुसऱ्या कलीगला जास्त दिलं मला वगैरे, असं कम्पेअर न करता आपोआप तुमच्या कामाची रेकॉग्निशन तुम्हाला मिळणार. त्यामुळे झोकून अगदी पूर्ण आपलं सर्वस्व त्याच्यात झोकून तुम्ही काम करत राहिलं तर यश हे तुमच्या अगदी नक्की तुमच्या पायाशीच येणार.
0: त्याचा तुमचा बैठक दिसते ते अध्यात्माची आणि योग साधनेची, थोडस आपण त्याबद्दलही बोलूया.
1: तर योगाबद्दल म्हणजे त्या पुस्तकातच मी लिहिलंय, जे काय आम्ही शिकलो तेच मी लिहिलंय. तर त्याच्यात एक अशी मॉड्यूल आहे की त्याच्यात आपण प्राणायाम करतो, आसनं करतो, सूर्यनमस्कार करतो आणि त्याच्यात एक थोडंसं मेडिटेटिव्ह आस्पेक्ट पण आहे आणि थोडंसं ओंकारचा मंत्र करतो. तर ओंकारच्या मंत्राला खूप आपल्याकडे महत्व आहे, म्हणजे एक तर एन्शंट सायन्स आपलं 5000 वर्षापूर्वीचं आहे सायन्स ते, आणि तुम्ही नुसते जरी डोळे मिटून जरी ओंकार केलात तरी तुमचं मन अतिशय शांत होतं. आणि मन शांत होणं हे अगदी महत्वाचं आहे. आपण जे सगळे रोग म्हणतो, म्हणजे माझा भाऊ नेहमी म्हणायचा जो डॉक्टर रवींद्र अशे म्हणते तो कुठल्याही रोगाचं कनेक्शन नेहमी मनाकडे लावायचा. आणि तुम्हाला जर मनाने तुम्ही अस्थिर असलात, मनाने तुम्ही जर अस्वस्थ असलात आणि तुम्हाला जर ईर्ष्या असते, निगेटिव्ह इमोशन असल्या, तर तुम्हाला कुठलाही रोग तुमच्याकडे पटकन धावत येतो. त्यामुळे तुम्ही मन शांत ठेवा, तुम्ही पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा आणि तुम्ही योग साधना करत राहा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही प्रार्थना करा, जे काय तुम्हाला आवडेल कुठल्याही देवाचं किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला ती साधना करता येत असल्यास करा. त्यामुळे तुमचं मनावरही कंट्रोल राहील, तुमचं मन शांत होईल, झोप चांगली लागेल, अन्न चांगलं खा, म्हणजे ताजं अन्न आणि आपण जे म्हणतो फ्रेश फ्रूट फ्रेश व्हेजिटेबल असं खा आणि तुम्ही योग साधना करा. रोजच्या रोज ती करा आणि काही थोडा वेळ आपल्यासाठी ठेवा. आणि तो नेहमी हेही म्हणायचा की इंट्रोस्पेक्शन करा की आपल्या स्वतःसाठी, म्हणजे टेक अपॉइंटमेंट विथ युअर सेल्फ. तर एक 10 मिनिटं रात्री झोपताना आपण स्वतःला विचारावं की आज मी काम केलं ते ठीक होतं का, आणखीन मी काय करू शकते का, आणखीन मी लोकांची मदत कशी करू शकेन, आणखीन मी काय करू शकेन, असं एक आपलाच मनाचा आपण एक रिव्ह्यू घेतला तर आपल्याला पुढची वाटचाल करणं सोपं.
0: आता ही 70 किंवा 72 वर्ष ही अगदी दैदिप्यमान झाली सगळी कारकीर्द, म्हणजे असं वाटलंही नव्हतं पुण्यातनं मुंबईत आपण म्हणजे लग्न करून येऊ आणि एवढं यश आपल्याला आणि नोकरीचं आणि काही कुठल्या व्यवसायाचं आपण ध्यानीमध्ये ठरवलं पण नव्हतं, पण एवढ्या उच्च पदस्थ तुमच्याकडे नोकऱ्या चालू झाल्या आणि उत्तम अशी पदं तुम्ही उच्च विभूषित भूषवली. आता थोडस आता अजूनही म्हणजे बराच काळ आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला तुम्हाला काय करायचं, म्हणजे 75 नंतर तुम्ही काय योजलेलं आहे तुमच्या आयुष्यात ते जाणून घ्यायचं.
1: असं मला दिसत नाही कुठे की मी काम कधी थांबवीन, पण असं मला दिसतं की 75 ला तर कसं आहे की गव्हर्नमेंटच रिस्ट्रिक्शन आहे की बोर्डवर तुम्ही राहू शकत नाही. तर माझ्या मनात असं आहे की एक रिप्रेझेंटेशन करायचं सरकारला की ज्या स्त्रिया किंवा जी माणसं स्पेशली स्त्रिया, एकीकडे आपण स्त्रियांना महत्व देतोय, त्यांना सगळीकडे इन्वॉल्व्ह करतोय, इन्क्लुझिव्ह आपण म्हणतो, इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतोय, बरोबर आहे, इम्पॅक्ट इन्स्पिरेशन इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इम्पॅक्ट बायकांच्या कामाचा हे म्हणतो. तर मग 75च्या पुढे एखाद्या स्त्रीला जर करायची इच्छा असेल, जर इंडस्ट्रीला किंवा लोकांना याविषयी वाटत असेल आणि जर फिजिकली फिट असेल तर सरकारने अशी लिमिट का ठेवावी, म्हणजे जर अमेरिका

0: आणि ज्या रफ्तारनी आपण आता वाढतोय म्हणजे ती चांगली आहे रफ्तार, म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगली आहे, पण जे भौतिक सुखाच्या मागे आपण सगळे लागलोय, म्हणजे स्पेशली तरुण पिढी जी लागली, थोडासा आळस त्यांच्या अंगात येतोय, थोडस रात्री काम करणं, दिवसा झोपणं, किंवा हे जे म्हणजे स्क्रीन टाइम कंटिन्यू करता येणं, सारखं त्या सोशल मीडियावर राहणं, तर हे सगळं याच्यात काहीतरी अवेअरनेस करावा. एक ESG म्हणून म्हणतात, म्हणजे एन्व्हायरमेंट अँड सोशल गव्हर्नन्स म्हणतात ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला तुम्ही जर डोनेशन दिलं किंवा पैसे दिले तर तुम्हाला त्याच्यात टॅक्स, म्हणजे ज्या 2% जे आपल्याला द्यायला लागतं इंडस्ट्रीमधून द्यायला लागतं, तर ते त्याच्यात मोडतं. आणि ह्याच्यात कसं ESG मध्ये म्हणजे प्लॅनेटसाठी आपण काहीतरी करतो, म्हणजे पीपल प्लॅनेट्स अँड प्रॉफिट्स ह्याचं लिंकेज हवं. तर तुम्ही प्लास्टिकचा युज कसा कमी करू शकाल, तुम्ही हवा जी प्रदूषित आहे ती कशी चांगली करू शकाल, तुम्ही चांगली झाडं कशी उगवू शकाल, निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहू शकाल, तर ते मला खूप आवडेल. म्हणजे निसर्ग बघितला की मला अक्षरशः परमेश्वर भेटल्यासारखा वाटतो. समुद्र असो, डोंगर असो, नद्या असो, हिरवीगार झाडी बघून तर मला इतका आनंद होतो की मला त्यातच परमेश्वर दिसतो. फुलं खूप आवडतात. या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात, तर त्या अनुषंगाने काहीतरी काम करावं.
1: नक्कीच, आणि तुमची ती मनीषा पूर्ण हो असंच सिद्धिविनायकाची प्रार्थना करते. मॅडम, तुम्ही आज आलात आणि तुमचा मर्चंट ऑफ चेंबर ऑफचा प्रवास, फिकीचा प्रवास सगळा उलगडून दाखवला. नक्कीच आपल्या तरुण पिढीला, महिलांना फार काय म्हणतात ते उद्बोधनपर ही मुलाखत झालेली आहे. आणि प्रेक्षक, तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या कमेंट्सच्या माध्यमातून. आपण युट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहोत. आचार्य 90 FM युट्यूब पेजला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अर्थात मॅम, तुम्ही इथे आलात आमच्या आचार्य 90 FM मध्ये, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: नमस्कार. थँक्यू.
1: प्रेक्षक, पुन्हा भेटूया नवीन व्यक्तींसह बिझनेस मंत्र या सेगमेंटमध्ये. आज आपण भेटलो आहोत डॉक्टर वैजयंती पंडित मॅमला, आणि मी तेजस्वी आपला निरोप घेते. धन्यवाद. I'm a child of God.